श्रोते हो सुप्रभात। 100° एक मेगा हर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं प्रातकालीन प्रसारण सभेत मी डॉक्टर प्राची शेकटकर मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 8 जून 2026। आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेली सरस्वती नंदन यांची भूपाळी आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांचं भक्तिगीत. गात आहेत आशा भोसले आणि संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आशा भोसले यांनी गायलेलं हे भक्तिगीत होतं शांता शेळके यांचं. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया संत चोखामेळा यांची रचना, स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेके यांचं.

श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वरांची रचना. संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमाची सांगता करत आहोत. साने गुरुजी यांच्या देशभक्तीपर रचनेनं, स्वर वाणी जयराम, सुधीर फडके आणि सहकाऱ्यांचा, तर संगीत दिलंय वसंत देसाई यांनी.

श्रोते हो, साने गुरुजी यांच्या देशभक्तीपर रचनेसाठी हा स्वर होता वाणी जयराम सुधीर फडके यांच्यासह सहकाऱ्यांचा, आणि संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

श्रोते हो 100.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 झालेत. ऐकूया कार्यक्रम दिनविशेष. श्रोते हो, आज आहे 8 जून. या दिवसाचं ऐतिहासिक महत्व काय आहे ते पाहूया. सन 1670 मध्ये या दिवशी पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला. 1713 साली या तारखेला मुघलांनी 1689 मध्ये जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडून राजकारणानं जिंकून घेतला. 1912 कार्ल लेमले यांनी युनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची स्थापना केली. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहून पूर्ण केलेल्या गीता रहस्य या ग्रंथाचं गायकवाड वाड्यात प्रकाशन 1915 साली या दिवशी झालं. 1948 एअर इंडियाची मुंबई लंडन विमानसेवा सुरू झाली. 8 जून 1948 या दिवशी जॉर्ज ऑरवेलची 1984 या नावाची कादंबरी प्रसिद्ध झाली. हुकुमशाही आणि एकाधिकारशाही राजवटींमध्ये होणाऱ्या मानवी हक्कांच्या गळचेपीविषयी या पुस्तकात भविष्याचा वेध घेण्यात आला होता. 1969 भारताचे लष्कर प्रमुख म्हणून सॅम माणेकशॉ यांची नियुक्ती झाली.

8 जून हा जन्मदिन असणारी प्रसिद्ध नावही आहेत. 1906 साली या दिवशी भारतीय क्रिकेट खेळाडू सय्यद नझीर अली यांचा जन्म. भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा जन्म 8 जून 1917 या दिवशी झाला.

0: 1921 इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचा जन्म. 1932 इंग्लिश क्रिकेटपटू रे इलिंगवर्थ यांचा जन्म. चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्म 1957 साली या दिवशी झाला. 8 जून हा स्मृतिदिन असणारी काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वही आहेत. अमेरिकन विचारवंत राजकारणी थॉमस पेन यांचं निधन 1809 साली या तारखेला झालं. रंगभूमी कलावंत आणि एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचं निधन 8 जून 1995 या दिवशी झालं. विच्छा माझी पुरी करा या नाटकातली त्यांची भूमिका तसंच रामनगरी हा त्यांचा एकपात्री प्रयोग खूप गाजला होता.
1: एकदा मांडोबायांच्या ताब्यात आला की म्हणजे उखाने चालतात. आ हा हा, माझ्या लग्नामुळे तसं झालं. अरे नवीन एवढी तर लाजत मोठं नाव घेतेस, पण दोन मुलाची आई ती सुद्धा तितकंच लाजणं, तितकंच बुरडणं, तेवढंच तसंच उखाणं. एवढं कशाला, जिच्या तोंडात बोळकं झालेलं आहे, जिच्या मांडून नातूंड खेळतात अशी आजीबाई सुद्धा तितकंच लाजणं, तितकंच मुरडणं, तसंच उखाणं. माझ्या मांडोमध्ये तसेच झालं. एक आजीबाई होती, सगळ्यांनी आग्रह केला, हे आजे नाव घे ना, हे आजे 70 वर्षाची म्हातारी, अरे पण काय लाजली. आ आणि तिने जो उखाणं घेतलं होतो असा बीज
0: संगीतकार दत्ताराम यांचं 2007 साली या तारखेला निधन झालं. दत्ताराम वाडकर हे त्यांचं पूर्ण नाव होतं. शंकर जयकिशन यांच्यासोबत अनेक वर्ष वादक आणि संयोजक म्हणून काम केल्यानंतर त्यांना संगीत दिग्दर्शक म्हणून संधी मिळाली. अब दिल्ली दूर नाही, श्रीमान सत्यवादी, परवरिश हे त्यांनी संगीत दिलेले

0: दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत चिंतन. लेखन आहे वसुंधरा कुलकर्णी यांचं आणि वाचक स्वर महेश्वरी मिसाळे यांचा.
2: ऋणानुबंध, ऋण अधिक अनुबंध. ऋण या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे कर्ज. व्यापक अर्थ घ्यायचा असेल तर कोणत्याही प्रकारानं निर्माण झालेलं देणं घेणं, हे देणं घेणं पैशाच्या स्वरूपातच असेल असं नाही. कर्ज अधिक करार किंवा बंधन म्हणजेच ऋणानुबंध. प्रसिद्ध मराठी लेखक श्रुत मर्ढेकर यांच्या भाषेत अब्द अब्द सामावलेला एकच शब्द ऋणानुबंध. शब्द उच्चारताच डोळ्यापुढे आपले जीवाभावाचे आप्तस्वकीय मित्रमंडळी सहकारी शेजारी उभे राहतात. कितीतरी गोष्टी कळत नकळत आपल्याशी आपल्या आयुष्याशी जोडल्या गेलेल्या असतात, मग त्या सजीव असो किंवा निर्जीव. मनाच्या ओलसर मातीत त्या नकळत ठसा उमटवून जातात तर कधी कायमस्वरूपी घर करून राहतात. काही व्यक्ती तर भेटल्या भेटल्या मन जिंकून जातात आणि आयुष्याचा कायमस्वरूपी भाग बनतात. काही व्यक्ती कित्येक वर्ष ओळखत असूनही अनोळखीच वाटतात. महत्व माणसाला नसतं, त्याच्या स्वभावाला असतं. थोडाच काळ भेटलेली व्यक्ती आयुष्याचा जोडीदार बनून अविभाज्य घटक बनू शकते आणि जन्मापासून एकत्र राहणारे भावंड

0: आईवडील कायमची दुरावू शकतात. जिथं कधी माणूस माणसाला ओळखतच नाही, तिथंच माणूस आणि प्राण्यांचे अनुबंध चकित करतात. एखाद्या माणसानं दुसऱ्या माणसाला गरजेच्या वेळी केलेली मदत, हे सुद्धा एक प्रकारचं ऋणच मानावं लागेल. तसंच अनुबंध म्हणजे संबंध, पाश, भावनिक ओढा, वेळप्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जाणं, एक टीम बनून खडतर आयुष्याशी संघर्ष करणं, मनापासून एकमेकांची काळजी करणं, जीवापाड एकमेकांना जपणं, नातं असताना किंवा कोणतंही नातं नसताना सुखात पाठीशी आणि दुःखात बरोबरीनं उभं राहणं, यालाच ऋणानुबंध म्हणावं ना. काही लोकांच्या मते सारं जीवन याच ऋणानुबंधामध्ये फिरत असतं, बाकी सगळी मोहमायाच. माऊली म्हणतात तसं, ये हृदयीचे ते हृदयी होण्याची प्रचिती मिळते, तर कधी जीवाचा आटापिटा करूनसुद्धा आवाज पोचतच नाही. कधी कधी शब्दांची उधळणसुद्धा आत्म्याचा खजिना रेताच ठेवते, तर कधी अबोल संवादात देखील अनमोल गवसतं. याला स्थळ, काळ, वेळ, देश, भाषा कशाचंही बंधन नसतं. गोकुळ सोडून मथुरेला आल्यावर श्रीकृष्ण कधीच राधेला भेटले नाहीत, पण त्यांचे जुळलेले अनुबंध मात्र आजही पूजले जातात. हे एक असं भावनिक नातं आहे जिथं दोन व्यक्ती एकमेकांशी इतक्या घट्ट जोडल्या जातात की त्यांचं आयुष्य त्यांचं स्वतःचं राहतच नाही. तेव्हा हे नातं भौतिक नाही, तर ते आत्मिक नातं बनतं. कित्येक लोकांना आपण अप्रत्यक्ष भेटत असतो ते त्यांच्या कामातून, मग ते लेखन, कला, खेळ, राजकारण, समाजकारण, धर्म यातलं काहीही असेल, तर अदृश्य रूपात जोडलेच जातो. श्रीमान योगी कादंबरीत समर्थ रामदासांच्या तोंडी एक वाक्य आहे, उन्हानं जीवाची काहिली होत असताना गार वाऱ्याची एक छोटीशी झुळूकसुद्धा जीव सुखावून जाते. रणरणत्या उन्हाळ्यात फुललेला एक पळस नजरेला सुखावून जातो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कित्येक जण भेटतात, काही लक्षात राहतात, काही विस्मृतीच्या पडद्याआड जातात, पण त्या त्या काळापुरते, प्रसंगापुरते ते आवश्यक असतात. प्रसिद्ध इंग्रजी कवितेच्या ओळी इथं चपखल बसतात, सम पीपल कम टू युअर लाईफ फॉर अ रिझन अँड सम पीपल कम टू युअर लाईफ फॉर अ सीझन. कधी कोणाच्या बोलण्यानं अडकलेली गणितं सुटतात, मनावरचं मळप दूर होतं, तर भूतकाळातल्या कुणाच्या तरीमुळं डोळ्यात अश्रू येतात. ऋणानुबंध दुहेरी गोप असल्यासारखे वाटतात. आपल्या आयुष्याचं आपणच सिंहावलोकन केलं तर ऋणानुबंध हे बहुपेडी असल्याचं जाणवतं. माणसाचा स्वभाव हीच ऋणानुबंधाच्या मुळाशी असलेली मुख्य गोष्ट आहे.
1: चिंतन आपण ऐकलं. लेखन केलं होतं वसुंधरा कुलकर्णी यांनी आणि वाचकस्वर होता महेश्वरी मिसाळ यांचा. श्रोतेहो, 100.1 मेगा हर्ट्सवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोतेहो, 6:35 झालेत. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारण सभेत आपल्यासोबत मी आहे डॉक्टर प्राची शेकटकर. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात औषधी वनस्पती लागवड याविषयी माहिती, 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसरमध्ये जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जामखंडीकर यांनी दिलेली माहिती. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक प्रदीप पेंढारे. 7:00 आजचा सुविचार आपण ऐकू शकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 आयुर्विश्व हेल्थकेअर आणि 7:15 एस हॉस्पिटल हे दोन्ही प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:50 गरुड हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर 8:15 गरुड कॅन्सर हॉस्पिटल

आयोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया. 8:20 सुगम संगीत, 8:40 मिश्र संगीत. सकाळी 9 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10:30 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 वाजता कार्यक्रम आमच्या संग्रहातून. यामध्ये आज थोर संत परंपरा या अंतर्गत संत निळोबा राय यांच्याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. सादर करते प्रदीप हलसगीकर. सकाळी 10:15 वाजता कार्यक्रम आपली गाणी, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 1 ते 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमानं. 5:30 कार्यक्रम युववाणी, यामध्ये आज आकाशवाणी @19 अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांशी प्राची वाडेकर यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात शाहीर आनंदराव सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात सुरुवातीला सघन पद्धतीनं कोरडवाहू कापसाचं उत्पादन याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथले प्राचार्य राजेंद्र वाघ यांची मुलाखत. यानंतर याच कार्यक्रमात पाणी परीक्षण याविषयी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय लोणी तालुका राहता इथल्या प्रयोगशाळा सहाय्यक शीतल शिवाजीराव पाचोरे यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. सादरकर्ते सुदाम बटुळे. 7:15 मिश्र संगीत 8:35 सुगम संगीत. 9:00 श्री सद्गुरू निळकंठ शिवाचार्य धारेखर महाराज यांचं प्रवचन. 9:30 कार्यक्रम साज संगीत. आजचा कार्यक्रम आधारित आहे बासरी या वाद्यावर. संकलन आणि निवेदन आहे ऐश्वर्या ढवळीकर यांचं. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका किसान सशक्तीकरण. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेला सहक्षेपित होतील. श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेत. कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया औषधी वनस्पती लागवड याविषयी माहिती. वाचक स्वर आहे अक्षता अन्नदाते यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा शेतीबद्दल जी तुमच्या शेतात कमी जागेत होते, कमी पाण्यात टिकते आणि बाजारात मात्र चांगला भाव मिळून देते. ती म्हणजे औषधी वनस्पती लागवड. शेतकरी बंधू भगिनींनो, आज देशात आयुर्वेद आणि हर्बल उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वेगवेगळ्या कंपन्या दरवर्षी हजारो टन औषधी वनस्पती खरेदी करतात आणि त्यासाठी त्यांना शेतकरी बंधू भगिनींची गरज आहे. म्हणजेच ही बाजारपेठ आधीच तयार आहे, फक्त आपण त्यात शिरायचं आहे. आपण आज 3 मुख्य वनस्पतींबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पहिली म्हणजे तुळस. तुळस ही आपल्याकडे घराघरात असते, पण तिची व्यावसायिक लागवड फारच कमी होते. तुळशीचे 2 प्रमुख प्रकार आहेत, रामा तुळस आणि श्यामा तुळस. व्यावसायिक दृष्टीने श्यामा तुळस जास्त फायदेशीर असते, कारण तिच्यात तेलाचं प्रमाण जास्त असतं. तुळस लावण्यासाठी जून जुलैचा हंगाम उत्तम. रोपं तयार करून पुनर्लागवड केली तर उगवण चांगली होते. एका एकरात साधारण 5 ते 7 क्विंटल वाळलेली तुळस निघते. वाळलेल्या तुळशीचा भाव बाजारात किलोला 40 ते 80 रुपये मिळतो. तुळशीचं तेल काढण्यासाठी यंत्र असलेल्या प्रक्रिया

0: दरांशी जोडलेल्या शेतकरी बंधू भगिनींना प्रति किलो तेलाला 800 ते 1200 रुपये पर्यंत भाव मिळतो। हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे। पाणी कमी लागतं, रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो आणि तुळशीचा उग्र वास असल्यानं जनावरं शेतात येत नाहीत। हे एक वेगळंच वरदान। दुसरी म्हणजे अश्वगंधा। अश्वगंधा हे नाव तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी ऐकत असाल। ताण कमी करणं, रोगप्रतिकार शक्ती वाढवणं यासाठी आज जगभरात अश्वगंधाची मागणी प्रचंड वाढली आहे। अमेरिका, युरोपमध्येही भारतीय अश्वगंधाची निर्यात होते। अश्वगंधा कोरड्या हवामानात, कमी पाण्यात, माळरानावरही उत्तम पिकतं। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील हवामान याच्यासाठी अगदी अनुकूल आहे। पेरणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात करावी। पीक साधारण 150 ते 180 दिवसात तयार होतं। मुळे खणून काढायची, सावलीत वाळवायची आणि मग विकायची। एका एकरातून 3 ते 5 क्विंटल वाळलेली मुळं मिळतात। भाव साधारणपणे किलोला 70 ते 150 रुपये असतो आणि जर सेंद्रिय पद्धतीनं पिकवलं तर भाव आणखी जास्त मिळतो। काही कंपन्या थेट करार शेती करतात, म्हणजे पेरणीपूर्वीच दर ठरवला जातो। यामध्ये नुकसानीची भीती कमी होते। तिसरी म्हणजे कोरफड। सौंदर्य प्रसाधनं, आयुर्वेदिक औषधं आणि ज्यूस उद्योगात कोरफडीला प्रचंड मागणी आहे। कोरफड एकदा लावली की 3 ते 4 वर्ष उत्पादन देते। पाणी खूप कमी लागतं, मेहनतही कमी लागते, लागवड कधीही करता येते, पण पावसाळ्यात केली तर रोपं लवकर रुजतात। एका एकरात सुमारे 50,000 रोपं बसतात। पानांचा भाव किलोला 5 ते 15 रुपये असतो, पण जर तुम्ही जेल काढून विकलं तर किलोला 50 ते 100 रुपये पर्यंत मिळतो। म्हणजेच थोडी प्रक्रिया केली तर नफा कितीतरी पट वाढतो। शेतकरी बंधू भगिनींनो, थोडक्यात सांगायचं तर तुळस, अश्वगंधा आणि कोरफड या तीनही वनस्पती तुमच्या शेताचा चेहरा बदलू शकतात। कमी खर्च, कमी पाणी आणि जास्त नफा हेच तर आपल्याला हवं आहे, हो ना? धन्यवाद। लवकरच भेटूया एका नवीन विषयासह।
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण औषधी वनस्पती लागवड याविषयी माहिती ऐकलीत। वाचक स्वर होता अक्षता अन्नदाते यांचा। श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून।
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर।
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात।
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर।
5: ऐक ग,
6: काय झालं?
5: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये।
6: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजलीयेत।
5: हो ना,
6: काही काळजी करू नका। चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू।
5: कुठे भेटतील त्या?
6: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर। वेळ 11 ते 2
5: आणि फोन नंबर
6: 93-72-99-39।
5: 93-72-99-39।
3: पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल।
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया।
3: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर।
1: श्रोते हो, सकाळचे 7:15 ऐकूया बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा।
4: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे। वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर।
6: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत, पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
4: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर।
6: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत।
4: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर।
7: श्रोते हो, नमस्कार। मागच्या भागात आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय ऐकले। या भागात आपण पावसाळ्यात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचं महत्त्व याविषयी माहिती ऐकणार आहोत। पावसाळा ऋतू म्हटला की मन प्रसन्न करणारा हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो, पण प्रत्यक्षात मात्र या ऋतूत शरीर आणि मन या दोन्हीवरती काहीसा विपरीत परिणाम होत असतो। शारीरिक अनारोग्याचा परिणाम कौटुंबिक सुखावर होतो, मन देखील त्यामुळे दुःखी कष्टी राहतं। म्हणूनच पावसा

0: काळा अनुभवण्याच्या आधी शरीर आणि मन तंदुरुस्त असायलाच हवं. हे महत्व कुटुंबातील सर्वच सदस्यांना असायला हवं. सगळ्यात आधी थोडीशी शिस्त स्वतःला लावून घ्यायला हवी. सकाळी लवकर उठण्याची सवय ही त्याची प्रथम पायरी. बाहेर पाऊस असला तरी कंटाळा न करता लवकर उठण्याची सवय ही मनाची प्रसन्नता वाढवते आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवते. घरामध्ये फक्त बसून न राहता सतत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्यामध्ये वाताच्या तक्रारींना हालचालींमुळे आराम मिळतो. स्नायूंची देखील ताकद वाढते. मुख्य म्हणजे निरुत्साह दूर होतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी त्यात एक चमचा तूप घालून जरूर घ्यावं. त्यामुळे पित्तही कमी व्हायला मदत होते. या सगळ्या उपायांमुळे क्वचित कधीतरी जेव्हा बाहेरचे गरम चमचमीत पदार्थ हवेहवेसे वाटतात त्यावेळेला त्याचा निश्चिंतपणे आस्वाद घेता येतो. कारण शारीरिक तंदुरुस्ती आपण आधीपासूनच सांभाळलेली असते. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी आल्याचा रस सितोपलादी चूर्ण एकत्र करून घेतल्यास प्रतिकार क्षमता वाढते. जेणेकरून पावसाळ्यात क्वचित कधीतरी भिजण्याची वेळ आलीच तर शारीरिक तंदुरुस्तीमुळे प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहते आणि त्रास होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाताचा प्रकोप हा अधिक प्रमाणात असल्यामुळे सांधे दुखणे, पाय दुखणे अशी लक्षणं आढळणं अगदी सहज शक्य असतं. पण खोबरेल तेल किंवा नारायण तेलाने रोज पायांना अभ्यंग केल्यास ताकद वाढते. त्यामुळे पावसाळ्यातील ट्रेक, सहल यांचा आनंद घेताना तंदुरुस्त सांध्यांची मोलाची साथ मिळते.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आताच आपण पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा ऐकलात. सादरकर्ते होते धीरज कुंडलिक केदारी आणि ही निर्मिती होते आकाशवाणीच्या पुणे केंद्राची.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
4: ऐकूया कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
2: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जामखंडीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा.
5: वर्षाच्या कालावधीत म्हणजे 365 दिवसांच्या कालावधीत पुनरावर्तित चक्रीय पद्धतीने घडणाऱ्या वर्तन प्रक्रियेला वार्षिक तालबद्धता असं म्हटलं जातं. वनस्पतींमधली पानगळ, बहर, फळांचा मोसम, प्राण्यातील समाधी काळ, स्थलांतरण, प्रजोत्पादन या सर्व जैविक क्रिया प्रतिवर्षी ठराविक काळात ठराविक क्रमाने सातत्याने घडून येतात. प्रत्येक सजीवात असलेल्या जैविक घड्याळानुसार

0: सार या वार्षिक तालबद्धतेच्या क्रिया घडून येत असतात. क्रिया सुरू होण्यासाठी तापमान, पाण्याची मुबलकता, खाद्य या घटकांची जरुरी असते. तसंच सजीवांच्या आंतरिक बदलामुळे हे उद्दीपन मिळून सजीव वार्षिक तालबद्धतेला प्रतिसाद देतात. काही प्रकारच्या खारी शीतकाल समाधी घेतात. उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यावेळी या खारी अन्न ग्रहणाची क्रिया पार पाडतात आणि हिवाळ्यात भूमिगत बेळामध्ये शीतकाल समाधी घेतात. समाधीचा कालावधी जवळजवळ 5 ते 6 महिन्यांचा असतो. या कालावधीत शरीराचं वेटोळं करून डोकं उदर भागात खुपसून खार बिळात निद्रावस्थेत राहते. या काळात अन्न ग्रहणही नसतं. आधीच्या ऐटबाज भरपेट खाल्लेल्या अन्नापासून मेदयुक्त पदार्थ तयार होतात, तेच समाधी काळात वापरले जातात. या काळात हृदयाचं स्पंदन, श्वासोच्छ्वास या क्रियांचा वेगही कमीत कमी ठेवला जातो. हिवाळ्यात बाहेरच्या पर्यावरणात अति थंड हवामान, खाद्याची कमतरता असते. या प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी खारी आणि असे अनेक प्राणी शीतकाल समाधी किंवा निद्रावस्था दर्शवतात. या उलट वाळवंटात राहणाऱ्या खारी उन्हाळ्यात उष्णकाल समाधी घेतात. पर्यावरणातील अति उच्च तापमान आणि खाद्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी उष्णकाल समाधी घेणं पसंत करतात. पक्ष्यांचे, काही प्रकारच्या फुलपाखरांचे, देवमाशांचं स्थलांतरण ही जैविक तालबद्धता तर सगळ्यांनाच मोठी आकर्षक वाटते. स्थलांतरणामुळे पक्ष्यांना दोन भिन्न ठिकाणच्या पर्यावरणातलं तापमान, प्रकाशीय कालावधी, खाद्याची उपलब्धता याचा पुरेपूर उपयोग आणि फायदा करून घेता येतो. स्थलांतरणाची सुरुवात साधारण हिवाळ्याची चाहूल लागल्यावर होते. यावेळी पक्ष्यांच्या कायमच्या आदिवासाच्या ठिकाणी अतिशय थंड हवामान असतं. हिमवर्षाव होतो, वादळ येतात, जलाशय गोठून जातात, दिवस लहान होतात, त्यामुळे प्रकाशाचा कालावधी कमी तासाचा आणि खाद्याची कमतरता. त्यामुळे पक्षी अशा आदिवासापासून दूरच्या स्थानाकडे झेपावतात.
1: त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात आताच आपण जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जामखंडीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा ऐकलात.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
2: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाने हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 9834252565.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
6: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
6: संपर्क 232-29-29.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 0241-235-3515.
7: मोबाईल 960-44-988-36.
1: ऐकूया मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
9: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
9: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
9: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलक प्रदीप पेंढारे. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. प्रवरा कालव्यातून आवर्तन सोडण्याचे पालकमंत्री विखे पाटील यांचे निर्देश. मान्सून सर्वदूर सक्रिय नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा हवामान विभागाचा सल्ला. अहिल्यानगर

0: नगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी सभेत सर्व विषय मंजूर. नामदेव महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत लंडन ते पंढरपूर ग्लोबल वारी सुरू. आणि सेंट्रल बँकेच्या मेळाव्यात 25 कोटी रुपयांच्या कर्ज प्रस्तावाला मंजुरी. घडामोडी सविस्तर. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून सिंचन तसंच बिगर सिंचनाचं दुसरं एकत्रित आवर्तन तातडीनं सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा देणारं हे आवर्तन सोडण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. आमदार अमोल खताळ यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं या प्रश्नावर तातडीनं निर्णय घेण्याची विनंती केली होती. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजावरून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. तथापि हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीला पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या 99व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व विषय मंजूर झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी शैलेश मोरे तर प्रमुख पाहुणे व्याख्याते अविनाश भारती जिल्हा साथरोग आणि हिवताप अधिकारी डॉ नारायण वायभासे उपस्थित होते. गेल्या 99 वर्षांची उत्कृष्ट परंपरा असलेल्या अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचा कारभार आणि संस्थेकडून सभासदांसाठी राबवले जाणारे उपक्रम सहकारी संस्थांसाठी पथदर्शक असल्याचं प्रतिपादन शैलेश मोरे यांनी केलं. यावेळी चेअरमन संजय कडूस यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. पाथर्डीच्या भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते लंडनमध्ये वारीला सुरुवात करण्यात आली. इंग्लंडसह 5 देशातील वारकरी प्रथमच पंढरपूर वारीत सहभागी होणार आहेत. फ्रान्स बेल्जियम जर्मनी आणि नेदरलँड या देशातील परदेशी वारकरी पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे विठ्ठल भक्तीचा हा गजर आता साता समुद्रापार दुमदुमणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं संगमनेर तालुक्यात समनापूर इथं देशव्यापी मेगा कृषी कर्ज अभियान मेळावा झाला. या मेळाव्याला शेतकरी महिला बचत गट कृषी उद्योजक आणि ग्रामीण भागातील व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात विविध कृषी आणि स्वयंरोजगार योजनांसाठी तब्बल 25 कोटी रुपयांच्या कर्ज प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली अशी माहिती क्षेत्रीय प्रबंधक नरेश कुमार दुबे यांनी दिली आहे. पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. प्रवरा कालव्यातून आवर्तन सोडण्याचे पालकमंत्री विखे पाटील यांचे निर्देश. मान्सून सर्वदूर सक्रिय नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा हवामान विभागाचा सल्ला. अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी सभेत सर्व विषय मंजूर. नामदेव महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत लंडन ते पंढरपूर ग्लोबल वारी सुरू. आणि सेंट्रल बँकच्या मेळाव्यात 25 कोटी रुपयांच्या कर्ज प्रस्तावाला मंजुरी. याबरोबरच अहिल्यानगर दिनांक मधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
0: श्रोते हो आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. ऐकूया आजचा सुविचार. नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत आपण राहायला हवं कारण सोनाराच्या दुकानातला कचरा सुद्धा किराणा दुकानातल्या अक्रोड बदामापेक्षा महाग असतो. हा होता आजचा सुविचार.
2: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
3: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
2: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं. बस त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
3: मग वाट कसली पाहताय, लगेचच आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन

0: श्रोतेहो, संगीत आणि वादन एकाच नाण्याच्या दोन बाजू. शास्त्रीय संगीतातील वादन आणि वाद्यातील संगीत याची गुंफण ऐकूया साज संगीत या कार्यक्रमात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 9:30 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जगभरात कुठेही.
1: श्रोतेहो, आज रात्री 9:30 प्रसारित होणाऱ्या साज संगीत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल बासरी या वाद्याविषयी. संकलन आणि निवेदन आहे ऐश्वर्या ढवळीकर यांचं.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
1: श्रोते हो, एक निवेदन आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. शेतकरी बंधूंनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवार दिनांक 11 जून 2026 विषय आहे जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 2-42-36-72. श्रोते हो, हे होते निवेदन हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी.
0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
4: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
4: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री 9:00 आपण ऐकूया
1: हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
5: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
6: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
7: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी
6: 02-41-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
8: नमस्कार.
9: नमस्कार.
8: राम राम.
10: अस्सलाम वालेकुम.
9: सत श्री अकाल जी.
11: या सर्वांचा अर्थ एकच.

0: 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 ऐकूया पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या.
1: झाली आहेत थोड्याच वेळात, म्हणजे ठीक 7:10 आम्ही प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
2: श्रोते हो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
3: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
2: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
4: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
2: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
5: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
6: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
7: आकाशवाणी
6: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
7: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
1: सात 7:10 होत आहेत. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जून पर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आता सविस्तर बातम्या. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये 9 जून पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जून पर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेगही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, विजांच्या कडकडाटावेळी झाडं तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरी 92% पाऊस पडणार असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि इतर आवर्षणग्रस्त भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये आणि त्यांचं नुकसान कसं

0: टाळता येईल यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: अल निनोचं वर्ष आहे. एव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी तरी केली पाहिजे, जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्य शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पाअंतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था सौसर आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. हा करार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2031 या कालावधीसाठी लागू राहणार असून तो पूर्णपणे गैर वित्तीय स्वरूपाचा असल्यानं राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. राज्यात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत्या प्रमाणात समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. एसटीच्या बारामती आगारात राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बसमधील स्वच्छता राखणं, बस वेळेवर सोडणं, प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर राज्य परिवहन महामंडळानं भर द्यावा असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. बारामती बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये 1 कोटी रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याबद्दल बारामतीकरांचं आणि महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांशी काल संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्धारानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्या अनुषंगाने विविध विकास कामांचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी अग्रवाल आणि दाते यांनी नवेगाव इथल्या नवजीवन वसाहतीला भेट दिली. आत्मसमर्पित नक्षल्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य सचिव अग्रवाल यांनी केलं. राज्यातल्या रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हाणे यांनी सेवापूर्तीच्या वेळी सलग 58 किलोमीटरचं अंतर धावत पूर्ण करून पुणेकरांना सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना विष्णू ताम्हाणे म्हणाले,
2: माझी पुण्या सेवेची कारकीर्द पुणे शहरातूनच सुरू झालेली आहे. शिवाजीनगरचं पोलीस ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जी निवड चाचणी असते ती फिजिकल तिथे दिली होती आणि त्याचबरोबर माझं पुणे विद्यापीठात शिक्षण झालं होतं. त्यामुळे माझ्या मित्रांसोबत प्लॅन ठेवला. साधारण 30 तारखेला परिसमाप्तीच्या आदल्या दिवशी रात्री 12 हा रन सुरू केला. शिवाजीनगर येथून 50 जणांचा आमच्या टीम होती रन करायला सुरुवात, कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक आणि मित्रपरिवार. तर आम्ही तिथून सुरू केल्यानंतर सिंहगड रोड, भारतीय विद्यापीठ आणि तुंडवा समर, पुणे कमिशनर ऑफिस, त्यानंतर खडकी आणि पुणे विद्यापीठ असा 58 किलोमीटरचा रन केला. आणि रन जो एंड आहे तो शिवाजीनगर या ठिकाणीच केला. मला या माध्यमातून पुणेकरांना एक संदेश द्यायचा होता की अशा प्रकारची सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी ऍक्टिव्ह राहावं हा या माध्यमातून संदेश द्यायचा होता.
0: जागतिक सायकल दिनानिमित्त संडेज ऑन सायकल या उपक्रमाचं उद्घाटन काल पुण्यात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झालं. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमामध्ये नागपुरे यांनी स्वतः सायकल चालवत निरोगी जीवनशैलीसाठी सायकलिंगचं महत्व अधोरेखित केलं. सांगलीमध्येही काल पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयानं शहरातून सायकल रॅली काढली.

0: यात पोलीस अधिकारी सायकलपटू आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली होती. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यस्तरीय परिसंवादाचं काल अकोल्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली. बदर समितीनं दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर करणं आवश्यक होतं, मात्र याबाबत कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी केला. अनुसूचित जातींमधील सर्व 59 जातींचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास प्रथम करण्यात यावा अशी मागणी या परिसंवादात करण्यात आली. नवी मुंबईतल्या पाम बीच मार्गानजीक डोलाया सागर किनाऱ्याजवळच्या पांथळ जागेत सागरी किनारा स्वच्छता मोहीम काल राबवण्यात आली. यामध्ये महापौर सुजाता पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी किनाऱ्यावर आलेला प्लास्टिक आणि तत्सम 110 गोणी कचरा गोळा करण्यात आला. भारत अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा अफगाणिस्ताननं 5 गडी बाद 113 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारतानं काल आपला डाव 8 गडी बाद 564 धावांवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126, KL राहुलनं 100 तर रिषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी 81 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानचा संघ अद्यापही 451 धावांनी मागे आहे. सांगली शहरासह मिरज तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातही मान्सूनच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात काल संध्याकाळी चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारं आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज पश्चिम मध्य बंगाल उपसागराचा ईशान्य आणि वायव्य भाग व्यापण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जून पर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो सकाळचे 7:20 झालेत. ऐकूया काही निवेदनं.
2: श्रोतेहो, रंग, रेषा आणि सूर यांचा मिलाफ म्हणजे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

श्रोतेहो, एक आठवण आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. सकाळच्या प्रसारण सभेत आज 10:30 आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये आज थोर संत परंपरा अंतर्गत संत निळोबा राय यांच्याविषयी माहिती. कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रदीप हलसगीकर.

हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये आज थोर संत परंपरा अंतर्गत संत निळोबा राय यांच्याविषयी माहिती. कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रदीप हलसगीकर. तर सायंकालीन प्रसारण सभेत 5:30 प्रसारित होईल कार्यक्रम युववाणी. यामध्ये आज आकाशवाणी @90 अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांशी प्राची वाडेकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सादरकर्ते सुदाम बटुळे. श्रोतेहो, याशिवाय 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात शाहीर आनंदराव सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आम्ही प्रसारित करू. 7:30 आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात सघन पद्धतीनं कोरडवाहू कापसाचं उत्पादन याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथले प्राचार्य राजेंद्र वाघ यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. यानंतर याच कार्यक्रमात पाणी परीक्षण याविषयी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय लोणी तालुका राहता इथल्या प्रयोगशाळा सहाय्यक शीतल शिवाजीराव पाचोरे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.

रात्री 9:30 श्री सद्गुरु निळकंठ शिवाचार्य धारेखर महाराज यांचं प्रवचन. 9:30 कार्यक्रम साज संगीत. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे बासरी या वाद्यावर, तर संकलन आणि निवेदन आहे ऐश्वर्या ढवळीकर यांचं. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका किसान सशक्तीकरण. तेव्हा श्रोते हो, अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसाठी आपण ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे जगभरात कुठेही.

0: श्रोतेहो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
1: फोन गाणी. हॅलो गीतबहार. हॅलो डॉक्टर. या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
0: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
1: निवेदन संपलं.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून.

0: आसावरी जाधव डॉक्टर आसावरी जाधव मॅडम दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत
1: नमस्कार
0: मॅडम वाढत्या प्रदूषणाचा घातक परिणाम प्रत्येक घटकावर होतोय बदलत्या हवामानामुळे पाऊस शेती आणि आपल्या दैनंदिन जीवनावर कशा प्रकारे परिणाम होतोय याबद्दल आपण जरा माहिती द्याल का
1: बदलतं हवामान म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हवामान हे पटकन न बदलणारा असा घटक आहे जेव्हा हवामानात बदल होतो वातावरण जे असतं ते सकाळ संध्याकाळ तुम्ही बघितलं तर वेगवेगळं असू शकतं
0: हो
1: पण हवामान जो आहे ते एखाद्या ठिकाणचं सतत एकसारखं असणारं असतं समजा या हवामानामध्ये जर का बदल होत असेल तर मात्र ती एक गंभीर घटना आहे असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे औद्योगिकीकरण जेव्हापासून सुरू झालं म्हणजे 19व्या शतकापासून जे औद्योगिकीकरण सुरू झालं तेव्हापासून जो कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला किंवा ऑइल रिसोर्सेस म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर सुरू झाला या सगळ्यातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे हवेमध्ये बाहेर पडणारं ते वाढत गेलं आणि हवेचं एक स्वतःचं एक कुठले वायू त्यामध्ये असायला पाहिजेत हे त्याचं त्याचं प्रमाण ठरलेलं आहे हवेमध्ये कोणकोण वायू आणि किती किती प्रमाणात असायला पाहिजेत परंतु कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण शिवाय इतर काही हरित वायू जे आहेत उदाहरणार्थ पाण्याची वाफ असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा मिथेन असेल हे सर्व हरित वायू जे आहेत याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे आणि या हरित वायू जे आहेत हे हरित वायू उष्णता धरून ठेवतात दिवसा जेव्हा सूर्य असतो तेव्हा पृथ्वी तापते आणि त्यातून येणारी जी काही शॉर्टवेव्ह रॅडिएशन्स आहेत ती पृथ्वीवरती पडतात पण रात्रीच्या वेळी जेव्हा पृथ्वी थंड होते तेव्हा ही जी उष्णता आहे ही त्या वायूंमध्ये धरून ठेवली जाते आणि त्यामुळं खरं तर पृथ्वीचं वातावरण हे वाढत चाललेलं आहे हे शोधून काढण्यासाठी किंवा ह्यावरती काम करण्यासाठी IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही एक इंटरनॅशनल बॉडी आहे त्यावरती कित्येक वर्ष त्यावर काम करत आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपली वाढ आपण आपली पृथ्वी सहन करू शकते म्हणजे 19व्या शतकापासून होणारं जे काही कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये होणारं वाढ आहे त्याच्यामुळे एकूणच जे काही टेम्परेचर वाढतंय तर आपण ऑलरेडी 1.5 डिग्री सेल्सिअसला क्रॉस केलेलं आहे त्यामुळं आता क्लायमेट चेंज होणार नाही असं वगैरे काही नाही तर आपण आता क्लायमेट चेंजचे परिणाम आहेत ते सहन करायला उभं राहिलं पाहिजे अशी स्थिती आलेली आहे त्यामुळे वातावरणात बदल होणार नाही असं जर का काही लोक म्हणत असतील तर बदल झालेला आहे हे आता सर्वांनी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्या दिशेनं आपण आपल्यामध्ये काही गोष्टी कशा बदल करू शकतो त्याच्याकडे बघणं मला वाटतंय महत्वाचं आहे
0: हो खरं आहे मॅडम मॅडम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयं आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत
1: महाविद्यालयांमध्ये NSS जे आहे तर त्याच्या अंतर्गत खूपसे उपक्रम पर्यावरणपूरक घेतले जातात त्याचबरोबर म्हणजे या उपक्रमांमध्ये वृक्ष संवर्धन असेल वृक्षारोपण असेल किंवा स्वच्छता मोहिमा असतील वेगवेगळ्या ठिकाणच्या तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात
0: मॅडम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत
1: फक्त महाविद्यालय आणि विद्यापीठ ही पर्यावरण रक्षणासाठी काम करत नाहीये तर अगदी KG पासून ते PG पर्यंत पर्यावरण अभ्यास हा प्रत्येकाला माहीत झालेला आहे कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये सेकंड इयर म्हणजे महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या वर्षाला पर्यावरण अभ्यास हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपल्सरी करण्यात आलेला आहे पर्यावरणाच्या काही मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत होण्याच्या दृष्टीनं खरं तर हा अभ्यासक्रम त्यांना दुसऱ्या वर्षी ठेवलेला आहे शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पर्यावरण अभ्यासाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात महाविद्यालय असतील किंवा विद्यापीठं असतील तर याच्यामध्ये NSSच्या अंतर्गत वृक्षारोपण असेल त्याचबरोबर स्वच्छता मोहिमा असतील किंवा बरेच वेळेला डिझास्टर मॅनेजमेंटच्या काही गोष्टी असतील तर या स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं पर्यावरण शास्त्र विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पर्यावरण शास्त्र विभागातील विद्यार्थी

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. पर्यावरण संवर्धन ही आज काळाची गरज बनली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता, वाढतं तापमान आणि जैवविविधतेसमोरील आव्हानं यामुळे प्रत्येकानं पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक ठरलं आहे. आजच्या भागात आपण बदलतं हवामान, पर्यावरण रक्षणासाठीचे शिवाजी विद्यापीठाचे उपक्रम, विद्यार्थ्यांची भूमिका, जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर

0: देखील समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे अगदी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या बाबतीत असेल, किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही जंगलं आहेत त्यांना लागणारे वणवे आहेत हे थांबवण्यासाठी असेल, किंवा प्लास्टिक बंदीच्या बाबतीत असेल, किंवा गणेशोत्सवामध्ये डॉल्बीचा होणारा वापर आहे या वापराला कमी करण्यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करायचं असेल, तर या सर्वांसाठी पथनाट्य असू देत किंवा वेगवेगळे कार्यशाळा असू देत, शाळांमधले विद्यार्थी असू दे, महाविद्यालयांमध्ये असू दे, किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी पथनाट्य किंवा कार्यशाळा यांच्या माध्यमातून आमचा विभाग जो आहे तो कार्यरत असतो. शैक्षणिक दृष्ट्या अभ्यासक्रम तर आहेच आहे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं, पण त्याचबरोबर या समाजाच्या सामाजिक ज्या काही बांधिलकीच्या गोष्टी आहेत पर्यावरण रक्षणाच्या, या दृष्टीनं देखील विभाग आहे तो काम करत असतो. याचबरोबर विद्यापीठाचा विभाग या दृष्टीनं संशोधन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आमच्या विभागामध्ये आहे, की ज्याच्यामध्ये PhD चे आमचे जे काही विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात पर्यावरण रक्षणासाठी सध्या काम करत आहेत.
1: अरे वा, खूप छान. मॅडम, अनेक विद्यार्थी पर्यावरण शास्त्र विषयात करिअर करत आहेत, या क्षेत्रातील करिअर संधींबद्दल माहिती द्याल का, आणि आपल्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या क्षेत्रात चांगलं यश मिळवले याबद्दल थोडं सांगाल का?
0: पर्यावरण क्षेत्रामध्ये आज खूपशा संधी उपलब्ध आहेत, कारण सध्याची परिस्थिती बघता आपल्याला असं लक्षात येतं की पर्यावरणाचे प्रश्न जे आहेत ते वाढतच चाललेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न कमी करायचे असतील, या समस्या जर का सोडवायच्या असतील, तर याच्यासाठी एक संघटित अशी यंत्रणा असणं, म्हणजे सज्ञान झालेला पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य रीतीनं त्याला मार्गदर्शन मिळणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या दृष्टीनं असं शिक्षण घेतलेले जे कोणी असतील त्यांची आज मार्केटमध्ये किंवा एकूणच सर्व स्तरावरती खूप मोठी मागणी आहे. अगदीच सांगायचं झालं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. पहिलं क्षेत्र जे आहे ते म्हणजे ज्या काही समन्वय संस्था, म्हणजे ज्याला कन्सल्टन्सीज असं म्हणतात, कोणत्याही कारखाने असतील ते अगदी उभा करण्याच्या स्टेज पासून ते सुरू झाले आणि आता त्यांचं काम सुरू राहतंय, तर हे सगळ्या स्टेजमध्ये पर्यावरणाचा जो काही विद्यार्थी आहे तो त्यांना मदत करू शकतो या कन्सल्टन्सीच्या स्वरूपामध्ये. म्हणजे या कारखान्यांना जी इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची जी प्रोसिजर असते किंवा त्यांचे जे काही लीगल कायदेशीररित्या काही गोष्टी कारखान्यांना करणं आवश्यक असतं, वेगवेगळे कायदे असतात पर्यावरणाचे, तर या दृष्टीनं त्या कारखान्यांनी व्यवस्थित काम करावं यासाठी या कन्सल्टन्सीज असतात, त्या काम करतात. त्यामुळं ह्यामध्ये वेगवेगळ्या संधी तर आहेतच. त्याचबरोबर प्रत्येक कारखान्यामध्ये इन्व्हायरमेंटल ऑफिसर, म्हणजे पर्यावरण अधिकारी या दृष्टीनं एक पोस्ट असते, या ठिकाणी देखील हे विद्यार्थी काम करू शकतात. त्या कारखान्यामधली सांडपाण्याची व्यवस्था असेल, हवेचं प्रदूषण असेल, त्याचबरोबर घनकचरा असेल किंवा इतर ज्या काही कम्प्लायन्सेस असतील, म्हणजे कायदेशीररित्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे, त्या गोष्टी कारखान्यांच्या करून घेणं यासाठी हे लोक तिथं काम करू शकतात. त्याचबरोबर काही लोक स्वतःचे उद्योग सुद्धा, म्हणजे स्वतःच्या कन्सल्टन्सीज सुद्धा सुरू करू शकतात. काही कन्सल्टन्सीज ज्या आहेत या कारखान्यांना अशा पद्धतीनं कायदेशीररित्या काही गोष्टी करून घेण्यासाठी काम करत असतात, तर काही जे काही कन्सल्टन्सीज आहेत या कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी आज जागतिक स्तरावर ज्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत यासाठी कारखान्यांना मदत करत असतात. त्यामुळं या क्षेत्रात तर संधी आहेच, आणि KG to PG पर्यावरण अभ्यास हा असल्यामुळं टीचिंग, म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बरीचशी गरज या लोकांची असते. त्याचबरोबर जर्नालिझम, म्हणजे पत्रकारिता या क्षेत्रामध्ये सुद्धा पर्यावरणाचे लोक चांगल्या पद्धतीनं आर्टिकल्स लिहू शकतात आणि त्यामध्ये हा त्यांचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं.
1: अच्छा मॅडम, पर्यावरण रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी, उद्योजक, सामान्य नागरिक आणि विशेषतः तरुण पिढीला आपण काय संदेश द्याल?
0: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं आपापली जबाबदारी जाणून घेणं महत्वाचं आहे. आपापल्या स्तरावर आपण पर्यावरणासाठी छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतो हे ठरवणं महत्वाचं आहे. विशेषतः युवा पिढीला मला सांगायला आवडेल की आत्ताची पिढी आहे ती मोबाईल जनरेशन आहे, तर ती मोबाईल जनरेशन तर आहेच आहे पण ग्रीन जनरेशन पण त्यांनी व्हावं हा माझा संदेश असेल. म्हणजे त्यांनी निसर्गाशी नातं जोडावं. म्हणजे एक दिवस त्यांनी समजा हे गॅजेट बाजूला ठेवलं आणि मग निसर्ग

0: संवर्धनासाठी काही वेळ दिला, आठवड्यातील काही वेळ जरी त्यांनी दिला एकत्र संघटित होऊन, तर खूप मोठा बदल होऊ शकतो. म्हणजे छोटी जरी कृती असली तरी त्यातून मोठा बदल आपल्याला करणं शक्य आहे. अगदी प्लास्टिकच्या पिशवीचं उदाहरण घेतलं तर सिंगल यूज प्लास्टिक आहे, त्याला नाही म्हटलं तो ते वापरायचंच नाही असं ठरवलं तरी सुद्धा त्याच्यामुळे एक मोठा बदल होऊ शकतो. रिसायकल रियूज, सध्या रिड्यूस रियूज आणि रिसायकल हा मंत्र युवा पिढीनं अंमलात आणणं महत्वाचं आहे. झाडं तर लावायची आहेतच, पण झाडं जगवायची पण आहेत. पाण्याचा एकन एक थेंब आपल्याला कसा वाचवता येईल यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला कशा करता येतील हे महत्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला म्हणजे लोकली अवेलेबल ज्या काही गोष्टी आहेत, आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, नैसर्गिक संसाधनं जे आहेत त्यासाठीचा वापर जो आहे तो अगदी बाहेरून काही आणण्यापेक्षा, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनवरती होणारा इंधनाचा खर्च, त्यातून होणारं वायू प्रदूषण, किंवा मॉलमध्ये आणून ते प्रिझर्व करण्यासाठीचं होणारं जे काही इंधनाची किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर, तर हे सगळं कमी करण्यासाठी आपल्या इथं उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल हे देखील युवा पिढीनं बघणं गरजेचं आहे.
1: हो, खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्वाच्या बाबी आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी मागील दोन भागात शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव मॅडमनी अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला दिली. निसर्गाशी नातं जोडा, झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जपून वापर करा, असा संदेश डॉक्टर आसावरी जाधव यांनी दिला. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे, त्यामुळं पाण्याचा जपून वापर, प्लॅस्टिकचा अत्यंत कमी वापर करणं, वृक्षारोपण, पर्यावरणपूरक सवयींचा अंगीकार ही काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपल्या प्रत्येकाचा छोटासा प्रयत्न उद्याचं सुरक्षित आणि निरोगी भविष्य घडवू शकतो. श्रोते हो, चला तर मग पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया आणि हरित, स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण हातभार लावूया. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो सकाळचे 7:40 झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
4: आयुर्विश्व हेल्थ केअर,
5: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
6: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
6: सर, वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांवरती नाडी परीक्षा कशी काम करते याबद्दल तुम्ही सांगताय. आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे विविध प्रकारच्या सांध्यांच्या दुखण्यावरती नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल सांगा.
7: हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, कारण पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलं तर अगदी पूर्वी आपण वृद्धावस्थेतील लोकांना बघायचो सांधेदुखीच्या संदर्भात, पण अलीकडे अगदी तरुण वर्गाला सुद्धा सांधेदुखीचे त्रास होत आहेत, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी विशेषतः जास्ती प्रमाणात आहे. पण त्याचबरोबर सर्वांगाला सूज येणं, सर्व सांधे दुखणं, सकाळी उठल्यानंतर सांधे अवघडणं, या प्रकारची लक्षणं घेऊन सुद्धा अनेक रुग्ण येत असतात. आणि अगदी कमी वयातील व्यक्ती, त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण थोडं जास्ती आहे. आफ्टर डिलिव्हरी बऱ्याचदा सांधेदुखीचे त्रास वाढलेले दिसून येतात. याच्यात पर्टिक्युलरली एक बघितलं जातं की हे लोक काय करतात,

0: बऱ्याचदा सांधेदुखीसाठी दुखणं वेदनाशामक औषधांचा विचार जास्ती करून केला होतो, ज्याने लक्षणं फक्त कमी होतात पण आजार जात नाही. या ठिकाणी आपण आजार कसा बरा करता येईल या संदर्भात विचार करतो, ज्याच्यामध्ये नाडी परीक्षा ही अत्यंत दिशादर्शक ठरते की कोणत्या कारणास्तव सांधेदुखी उत्पन्न होते. म्हणजे सांधेदुखी या विषयाचा जो विचार करताना, काही पेशंट असे असतात ज्यांच्यामध्ये अस्थिधातू क्षय झालेला असतो, हाडांची झीज झालेली असते, आणि काही व्यक्ती असे असतात की ज्यांच्यामध्ये पचनातले बदल घडलेले असतात आणि त्यामुळे सांध्यांना सूज आणि दुखणं असं उत्पन्न झालेलं असतं.
1: श्रोते हो, 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगरमध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9960 844-844-9960 आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 10 जूनला बुधवारी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत अहिल्यानगरमध्ये.
2: सर, तुम्ही सांगताय सांधेदुखीच्या आजाराबद्दल, म्हणजे विविध कारणानं विविध ठिकाणी सांधे दुखत असतात.
0: बेसिकली याच्यात काय होतं मॅडम की नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजली जाते. म्हणजे काही व्यक्तींमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे धातुक्षय झालेला असतो आणि काही व्यक्तींमध्ये अपतर्पणजन्य आणि संतर्पणजन्य असे दोन प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये पचनातल्या बदलांमुळे आणि शरीरात सामावस्था निर्माण झाल्यामुळे सांधेदुखी उत्पन्न आलेली असते. त्याच्याबरोबर सांध्यांना सूज आणि अवघडणे अशा प्रकारची लक्षणं उत्पन्न असतात. तर याचं संपूर्ण निदान हे फक्त नाडी परीक्षेद्वारे करता येतं की अमुक अमुक व्यक्तीमध्ये हाडांची झीज झाली आहे किंवा शरीरातील बिघाडांमुळे त्याचं लक्षण उत्पन्न झाली आहेत, ज्याला आपण अमवात म्हणतो. हे पर्टिक्युलरली संपूर्ण निदान हे नाडी परीक्षेवरच करता येतं आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करता येते. कारण आयुर्वेदामध्ये असंख्य औषधी आहेत जी सांधेदुखीवर उपयोगी पडू शकतात, पण प्रत्येकाला प्रत्येकच औषध अगदी आपण प्रयोग करतो त्याप्रमाणे देऊन चालत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे आपण या रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांच्या शरीरातील दोषस्थिती म्हणजे सांधेदुखी मागील मूळ कारण समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट जर केली तर डेफिनेटली कोणत्याही वेदनाशामक औषध न घेता किंवा वेळप्रसंगी कोणत्याही ऑपरेशनची आवश्यकता न ठेवता आपण औषधांनी त्यांना बरं करू शकतो, त्यांच्या सांधेदुखी संपूर्ण बऱ्या करू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो, 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगरमध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9960 844-844-9960 आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 10 जूनला बुधवारी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत अहिल्यानगरमध्ये.
2: वेळ झाली इथं थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर,
4: प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. आताच आपण ऐकलात श्रोते हो आकाशवाणीचं, हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:45 ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स या कार्यक्रमात आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
6: नमस्कार.
1: आणि डॉक्टर गुरुराज पडसळगी सर. नमस्कार सर.
7: नमस्कार.
1: आजचा जो विषय आहे डॉक्टर सुरेश सर तो म्हणजे किडनी स्टोन, याबद्दल बोलायचं आहे. खरं तर खूप कॉमनली आढळणारा हा किडनी स्टोन, तरी सुद्धा अतिशय निग्लिजिबल,
6: अत्यंत त्रासदायक. म्हणजे आपण काय म्हणतो आई आठवते इतकं दुखतं आपल्याला. आता माझ्याबरोबर माझे सहकारी डॉक्टर गुरुराज आहेत. मी अनेक रुग्ण माझ्याकडे येतात, मुतखड्याचे येतात आणि म्हणतात की डॉक्टर मुतखडा औषधाने पडतो हे खरं आहे का? तर त्या संदर्भात आज आपण डॉक्टर गुरुराज सरांची चर्चा करूयात. कुठला मुतखडा औषधाने पडू शकतो आणि केव्हा मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज असते आणि यासाठी रुग्णांनी काय काळजी घेणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा मी असंही पाहतो की औषधाने माझा खडा पडणार

0: या आत्मविश्वासाने जे लोक ट्रीटमेंट घेत राहतात त्यांना बऱ्याच वेळेला काहीतरी कॉम्प्लिकेशन होऊन किडनी निकामी होण्यापर्यंत त्रास होऊ शकतो.
1: बापरे.
0: तर त्यासाठी आज आपल्याला माझे सहकारी डॉक्टर गुरुराज, तुमचं काय मत आहे?
2: सर नमस्कार. जैसे आपने बोला किडनी स्टोन अगर किसी को हुआ है, अगर डायग्नोसिस हुआ है तो उसका इलाज करना जरूरी है कि नहीं, ये बहुत ही मतलब कॉम्प्लिकेटेड प्रश्न नेक्स्ट आ जाता है पेशेंट के मन में. मुझे ट्रीटमेंट करवाना है कि नहीं, और उसके बाद आता है करवाना है तो कौन से प्रकार से, जो कंजर्वेटिव बोलते हैं हम, मानो सर्जरी बिना किए हुए वो स्टोन हम निकाल सकते हैं क्या?
1: हाँ.
2: या फिर उसको सर्जरी की जरूरत पड़ती है क्या? ये चीज हम एक्चुअली एक एक्सपर्ट को दिखाने के बाद ही पता चलता है.
1: अच्छा.
2: मेरा सलाह क्या रहेगा सारे श्रोतों को, तुम ना सिर्फ एक सोनोग्राफी करके उसके ऊपर डिसीजन लेना थोड़ा गलत हो जाता है.
1: अच्छा.
2: छोटा स्टोन है वो निकल जाएगा, हर एक स्टोन ऐसे नहीं रहता है. इवन छोटे स्टोन भी कभी कभी हमने देखा है कि पेशेंट्स को बहुत तकलीफ देते हैं.
1: हाँ हाँ.
2: और इनफैक्ट इन्फेक्शन, उसका कॉम्प्लिकेशंस काफी सारे हो सकते हैं.
1: अच्छा, ये कॉम्प्लिकेशंस क्या हो सकते हैं इसके बारे में भी बात करेंगे, लेकिन उससे पहले श्रोते हो प्रोस्टेट किडनी मूत्र विकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-1639. डॉक्टर गुरुराज, तुम्ही सांगत होतात की जर किडनी स्टोन काढला नाही तर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, म्हणजे नेमका काय?
2: येस, एस्पेशली हम सिर्फ स्टोन के साइज के ऊपर डिसाइड नाही करते.
1: ओके.
2: बहुत सारे चीज रहते जिनको हम ध्यान में रख के पेशेंट का ट्रीटमेंट सही तरह से क्या हो सकता है वो हम सलाह देते हैं. स्पेशली साइज, उसका लोकेशन कहाँ पे है हमारे सिस्टम में, वो भी इम्पोर्टेंट रोल प्ले करता है. और पेशेंट का जो कोमॉर्बिडिटी बोलते हैं हम, पेशेंट नॉर्मल है कि नहीं, यंग है कि नहीं, उसके साथ डायबिटीज है क्या, या फिर यूरिनरी कितना ब्लॉक है, उसके ऊपर बहुत सारे चीज रहते हैं जो एज ए होल हम देख के डिसीजन लेते कि वेदर इसको कंजर्वेटिव मतलब मेडिसिन से हम ट्रीट करना है. अगर मेडिसिन से ट्रीट करना है तो कितने दिन तक देखना है, उसका अच्छा। भी एक लिमिट रहता है. ऐसे नहीं है कि स्टोन है डॉक्टर 2-3 महीने या फिर 6 महीने तक आप स्पेन नहीं करता है तो सिर्फ मेडिसिन ही लेते जाओ, वो भी गलत है. इनफैक्ट हम एक सेफ पीरियड रहता है हर एक स्टोन का, वहां तक हम मेडिसिन देखते और पेशेंट को फॉलोअप के लिए बुलाते, फिर से रिपीट टेस्ट करवा के, अगर स्टोन निकल गया तो अच्छी बात है, नहीं है तो आई थिंक बहुत जल्दी और इन्फॉर्म्ड एक डिस्कशन करके अगले स्टेप बोल ले तो सर्जरी करवाना बहुत जरूरी हो जाता है.
1: अगदीच, खूप महत्वाची गोष्ट सर तुम्ही सांगितली. आणि श्रोते हो, या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला हा किडनी स्टोनचा त्रास प्रकर्षाने जाणवतो तेव्हा याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. किडनी स्टोन, प्रोस्टेट, किडनीचे इतर विकार, मूत्रविकार या संदर्भातल्या योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल. श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:50 झालेत. ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम. गरुड हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम, कॅन्सर बरा होऊ शकतो.
6: नमस्कार श्रोते हो, गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. गरुड कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टर पद्मजा गरुड स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅन्सर विषयी आपल्याशी बोलतायत. या अगोदर त्यांनी आपल्याला स्तनाविषयीच्या कॅन्सर बद्दल बरीच माहिती दिली. आता स्त्रियांमध्ये होणाऱ्या गर्भाशयाबद्दलच्या कॅन्सर बद्दल आपण विचारूया. डॉक्टर, गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणं काय आहेत मुळात?
7: गर्भाशयाचा कॅन्सर जेव्हा होतो त्यावेळेस स्त्रियांमध्ये पाळीच्या मध्ये अनियमित असा रक्तस्राव व्हायला लागतो, म्हणजे अंगावर ब्लिडिंग होतं किंवा पाळीच्या वेळा ब्लिडिंग थांबतं आणि त्याच्या मध्ये परत ब्लिडिंग व्हायला लागतं, किंवा पाळी गेल्यानंतर मेनोपॉज नंतर पुन्हा ब्लिडिंग चालू होतं, किंवा मग पांढरं जातं अंगावर जास्त प्रमाणात. थोडी ट्रीटमेंट घेतली तरी

0: जात राहतं, त्याला वास यायला लागतो, अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात. तर असं जर आढळलं किंवा पाळी अनियमित होऊन मध्ये मध्ये सारखं ब्लिडिंग होते, तर स्त्रियांनी नक्कीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून किंवा स्त्रीरोग तज्ज्ञाकडून तपासून अंतर्गत चेकअप पी व्ही एक्झामिनेशन करून घेणं खूप महत्वाचं
1: आहे. अच्छा, ही झाली लक्षणं. पण आता आपण याच्या ही लक्षणं जी आढळतात किंवा एकूणच कॅन्सर गर्भाशयाचा होतो याची कारण काय असावीत?
0: खेड्यामध्ये जास्त याचं कारण आपण पाहिलं तर अजूनही खेड्यामध्ये लवकर लग्न केली जातात मुलींची, म्हणजे 18 वर्षाच्या आत किंवा त्या दरम्यान, अत्यंत चुकीचं. आणि त्यामुळे लवकर लग्न झालं की लवकर गर्भधारणा होते.
1: म्हणजे
0: ज्या वयात की मुलीच्या शरीराचीच वाढ झालेली पूर्ण नसते आणि 17-18 वर्षात जर गर्भधारणा झाली आणि त्यानंतर त्या ठिकाणी मग गर्भाशयाच्या कॅन्सरचे म्हणजे HPV जंतू जास्त आढळतात आणि मग गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढतं.
1: या व्यतिरिक्त शहरी भागात सुद्धा गर्भाशयाचं कॅन्सर वाढत आहेत, तर मग इथे काय कारण असतात?
0: बरोबर आहे. हे जे दोन प्रकार गर्भाशयाच्या कॅन्सरचे आहेत की जो लवकर लग्न होतो त्यावेळेस गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर होतो ज्याला सर्व्हिक्स म्हणतो, आणि जो गर्भाशयामध्ये म्हणजे ऍक्च्युली जिथं गर्भ वाढतो त्या युटरसचा कॅन्सर जो आहे तो दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे शहरी भागात जास्त आढळतो. म्हणजे जिथे लग्न उशिरा होतात किंवा ज्या स्त्रिया लग्न करत नाहीत, ज्यांना मुलं कमी असतात किंवा एखादंच मूल असतं, मूल होत नाही, ज्यांची पाळी उशिरा जाते, म्हणून हा जो गर्भाशयाचा कॅन्सर एंडोमेट्रियल कॅन्सर तो शहरी भागात जास्त आढळतो. आणि जिथे गर्भनिरोधक गोळ्या वापरल्या जातात, ओसिपिल्स जास्त वर्ष वापरल्या जातात, तिथे ह्या कॅन्सरचं प्रमाण जास्त दिसून येतं.
1: आणि मग यावरचे उपचार काय असतात प्रामुख्याने?
0: आपल्याला जर कॅन्सर आहे असं लक्षात आलं तर पहिल्यांदा आपण टेस्ट करतो, म्हणजे पॅपस्मिअर टेस्ट, आणि त्याबरोबर आजकाल डिजिटल व्हिडिओ कॉल्पोस्कोपी केली जाते, ज्यामध्ये आपण मायक्रोस्कोप खाली ऍक्च्युली बघतो सर्व्हिक्स आणि तिथून बायोप्सी घेतली जाते आपल्याला ॲबनॉर्मल असं काही वाटलं तर. किंवा आपण जर गर्भाशयाचा कॅन्सर आहे असं वाटलं तर आपण क्युरेटिंग करून त्या एंडोमेट्रियल बायोप्सी तीही पुन्हा आपण पॅथॉलॉजी टेस्ट करतो आणि त्यामध्ये जर आपल्याला आढळलं की तो गर्भाशयाचा कॅन्सर आहे किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे असं प्रूव्ह झालं, सिद्ध झालं, तर मग आपण ऑपरेशन करणं हे कधी पण पहिला उपचार कॅन्सरमध्ये असतं. आणि तो जर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला कॅन्सर असेल तर आपण नक्कीच ऑपरेशन करून गर्भाशय काढणं आणि त्याच्या आजूबाजूचा भाग काढतो, त्यामुळे ऑपरेशन करून तो बऱ्याचदा पहिल्या दुसऱ्या स्टेजला बरा होतो. आणि त्यानंतर मात्र पुढचे म्हणजे केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी घेणं हे आवश्यक आहे, म्हणजे तो कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण ती जर स्त्री तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला, अजूनही स्त्रिया येतात की गर्भाशयाचा कॅन्सर स्टेज 3 आहे, चौथ्या स्टेजला आहे, त्यावेळेस आपल्याला ऑपरेशन करता येत नाही, मग आपण त्याला केमोथेरपी देतो आणि त्यानंतर लाईट देणं म्हणजे रेडिओथेरपी घेणं हे आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला तो आजार कंट्रोल करता येतो. तो अशा वेळेस बरा होऊ शकत नाही पण त्या स्त्रीला सुखकर आयुष्य मिळू शकतो.
1: तर श्रोते हो, पुढच्या भागात आपण स्त्रियांमध्ये होणारे इतर कॅन्सर याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, आपणाला हे सांगू इच्छितो की राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना शासनानं आपल्यासाठी खास सुरू केली आहे, ज्यामध्ये संपूर्णपणे मोफत रुग्णसेवा दिली जाते. किंवा आपल्या कॅन्सर रुग्णांना उपचार घ्यावायचे असतील तर नक्कीच गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगर इथं डॉक्टर पद्मजा गरुड तसंच डॉक्टर प्रकाश गरुड आपल्या रुग्णांवर योग्य ते उपचार करतील. त्यांना आपण संपर्क सुद्धा साधू शकता. नंबर असा आहे 0241-232-67-75 0241-232-67-75. तेव्हा याच कॅन्सर संदर्भात पुढच्या भागात आपण आणखी बोलणार आहोत. तेव्हा डॉक्टर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.
2: गरुड हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सर बरा होऊ शकतो आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
4: संपर्क 232-29-29.
5: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
6: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
7: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
6: तू आहेसच विसरभोळी.
7: चूक इतकीच आहे की तुमच्याशी

0: लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
0: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
2: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98-34-22-52-65.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999 84165.

0: उपचारामध्ये त्याच्यात पहिला रोल येतो, खास करून गुदद्वारामध्ये, तो किमो रेडिएशन हे पहिले आहे.
1: बर.
0: बऱ्याचदा आपल्याला वाटतं की गाठ झाली म्हणजे काढून टाकायचे, असं नाही आहे. अन्ननलिका आणि गुदद्वार या अशा जागा आहेत, आणि
1: हाँ.
0: अजून काही ठिकाणे आहेत जिथे आपल्याला किमो रेडिएशन हे पहिले द्यायला लागतं. त्याला ते गाठ आपल्याला छोटी करायला लागते आणि मग
1: हाँ.
0: ऑपरेशन करायला लागतं. कारण जर गाठ थोडी जरी मोठी असेल, 1 किंवा 2 सेंटीमीटरहून जास्त, तर मग किमो रेडिएशन पहिले दिल्याने फायदा असा होतो की ती गाठ छोटी होते, आतल्यात श्रिंक व्हायला लागते, आणि त्यामुळे जेव्हा ऑपरेशन करायला जाऊ तेव्हा मार्जिन निगेटिव्ह म्हणजे R0 रिसेक्शन, म्हणजेच कम्प्लिटली ती गाठ आपल्याला काढता येते आणि ऑपरेशनला पण कॉम्प्लिकेशन्स कमीत कमी होतात.
1: बर.
0: तर ते आपल्याला किमो रेडिएशन हा पहिला उपचार. किमो
1: हाँ.
0: आणि रेडिएशन एकत्र चालतं. किमोच्या गोळ्या कॅप्सेटामिन नावाच्या गोळ्या देतात
1: अच्छा.
0: आणि रेडिएशन तेवढ्या भागाला, जेवढं गोदराला जेवढी गाठ आहे ती कॉम्प्युटरला तेवढीच गाठ मार्क करून टार्गेटेड थेरपी आपण म्हणतो ते आपल्या इथं दिलं जातं गरुड हॉस्पिटलला. आपण
1: ओके.
0: काय करतो, सिटी स्कॅन जो होतो तो
1: हाँ.
0: कॉम्प्युटरला घेतो, मग ती जी गाठ असेल 2-3 सेंट 4 सेंटर जी पण, ती कॉम्प्युटरवर आपल्या इथे मार्क केली जाते. आपल्या गरुड हॉस्पिटलला एक पर्टिक्युलर सॉफ्टवेअर आहेत
1: अच्छा.
0: आणि व्हेरियंट रुबीमचं रेडिओथेरपी मशीन आहे,
1: हाँ.
0: तर त्या मशीनवर स्पेसिफिकली टॉप मशीन आहे ते वर्ल्डमधलं, तर स्पेसिफिकली टार्गेटेड रेडिओथेरपी दिली जातं.
1: हाँ.
0: त्याच्यामुळं काय होतं की फक्त गाठ, कॅन्सरची पेशीची गाठ ती नाहीशी होते, पण आजूबाजूला गुदद्वाराला किंवा आतड्याला कुठं काही डॅमेज होत नाही.
1: बर.
0: तर त्यामुळं रेडिएशनचं मशीन सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी चांगली ॲडव्हान्स आली आहे, त्याला मिलीमीटरची ॲक्युरेसी असते, म्हणजे फक्त गाठीला जाणार, बाकी मिलीमीटर सुद्धा नॉर्मल ह्याला काही डॅमेज नाही होणार, साईड इफेक्ट्स नाही होणार.
1: बर.
0: तर ते आपण गरुड हॉस्पिटलला रेग्युलर बेसिसवर करत आहोत आणि रिझल्ट एक्सलंट आहेत. म्हणजे फक्त किमो रेडिएशन इज बऱ्याचदा पूर्ण गाठ जाते, आणि जर ती राहिली असेल, जर
1: हाँ.
0: गाठ किमो रेडिएशन नंतर सुद्धा गाठ शिल्लक राहिली असेल, तर ऑपरेशन करून ती गाठ पूर्ण काढायला लागते.
1: बरोबर.
0: आणि एकदम संडास जागी टोकाला असेल तर मग APR ऑपरेशन करून आपल्याला स्टोमा काढायला लागतो, स्टोमा म्हणतात त्याला, आणि स्टोमा बॅग लावायला लागते. मग काय आयुष्यभर संडास त्यांना स्टोमा बंद करायला लागते, पोटाच्या इथनं
1: पिशवी. हाँ
0: पिशवी, पिशवी म्हणतो आपण त्याला,
1: हाँ हाँ हाँ
0: तर ती पिशवी रिकामी करायला. पण त्याच्यात काही घाबरायचं नाही, बरेच लोक सगळे आपलं काम करतात, काही पोलीस आहेत आणि काही वेगवेगळे जॉबचे स्पोर्ट्स पर्सन आहेत, सगळ्यांचं लाईफस्टाईल सेम राहतं.
1: अच्छा.
0: तर ते ट्रीटमेंट पूर्ण केलं तर ते सुद्धा बरा होऊ शकतो. पण
1: बर.
0: जर गाठ वरती असेल तर आतल्यात ती गाठ काढून आतडे एकमेकांना आपण जोडू शकतो. हे सगळं करून पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण लवकर दाखवणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 8:20 झालेत.
3: अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
4: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
6: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823-852-852.
7: काय झालं?
8: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
7: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
8: हो ना.
7: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
8: कुठे भेटतील त्या?
7: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
8: आणि फोन नंबर
7: 9372-99-29-36.
8: 9372-99-29-36.
2: श्रोते हो, आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

0: देव।
1: वरद नेत्रालयमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात।
2: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर।
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्यावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर।
1: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया।
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर।
4: श्रोते हो, एक निवेदन आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी। शेतकरी बंधूंनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवार दिनांक 11 जून 2026 विषय आहे जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व। तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके। प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 2-42-36-72। तेव्हा श्रोते हो, या दूरध्वनी क्रमांकावर जरूर संपर्क साधा आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्या। 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। यानंतर 8:30 ऐकूया मराठी राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून।

आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नेट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्रांची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई. 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्ण पदकं. आता सविस्तर बातम्या. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ कालपासून लागू करण्यात आली. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे, असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर केली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. केंद्राची सूचना ही प्रवेशपत्र नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देण्यासाठी असल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी जोडून राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटीच्या कारणास्तव एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्या

हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत होणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी काल दिली. राष्ट्रनिर्मितीत विधिमंडळाची भूमिका, विकसित भारत 2047 आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या महत्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे असं त्यांनी सांगितलं. दरम्यान विकसित भारत 2047 स्वप्न केवळ सार्वजनिक सहभाग, नवोन्मेष उद्योजकता आणि सामूहिक संकल्पाद्वारे साध्य होऊ शकतं असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नवी दिल्लीत एका परिषदेत भाषण करताना सांगितलं. देशाचं भवितव्य घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची असून शिक्षित, कौशल्ययुक्त आणि तंत्रज्ञान सक्षम युवक ही विकसित भारत 2047 सर्वात मोठी ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांनी नव्या पिढीला नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं असून त्याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आठ एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्रानं हल्ला केला. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. या क्षेत्रातील अमेरिकेचे तळ आणि मालमत्ता यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर घालिबाफ यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिला आहे. दरम्यान या घटनेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं क्षेपणास्त्र मारा थांबवून पुन्हा चर्चेच्या टेबलवर यावं असं आवाहन केलं आहे. इस्रायलनं यापूर्वी केलेले हल्ले वॉशिंग्टनच्या समन्वयानं झाले नव्हते आणि त्याबद्दल ते समाधानी नव्हते असा उल्लेखही त्यांनी दिलेल्या संदेशात केला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेऊंग सुक यांना देशाच्या आगामी पंतप्रधान म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरतील. दक्षिण फिलिपाईन्सच्या मेंडानाओ प्रांतात आज सकाळी 7.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपामुळे काही किनारपट्ट्यांवर सुनामी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली आहे. भूकंपात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. भूतानमध्ये पुनाखाजवळ काल रात्री 5.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूतानमधल्या भूकंपानंतर भारतातही सिक्कीम आणि उत्तर बंगालच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपात जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सिक्कीमचं आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली.

0: फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. रोलँड गॅरो इथं झालेल्या या सामन्यात 5 सेटच्या अंतिम फेरीत इटलीच्या फ्लाविओ कोबोलीला पराभूत करून त्यानं हा विजय मिळवला. यापूर्वी 2020 US, 2024 फ्रेंच आणि 2025 ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसमध्ये अलेक्झांडर जेरेवला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मंगोलियातल्या उलानबातर खुल्या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी आणखी 2 सुवर्णपदकं जिंकली. यामुळे भारताची पदकांची संख्या 8 सुवर्णपदकांसह 16 झाली. पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दिनेश धनखडनं अंतिम फेरीत कझाकस्तानच्या येदिगे कासिमबेगचा 2-0 असा पराभव करून 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 74 किलो गटातील सागर जगलान यानंही काल सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काजल ढोचक, मनीषा भानवाला आणि नेहा सांगवान यांनी सुवर्णपदकं जिंकली. ग्रीको रोमन प्रकारात सुनील कुमार आणि नितेश कुमार यांनीही स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुवर्णपदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्राची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्णपदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 8:40 झालेत. आनंद घेऊया मिश्र संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत संत चोखामेळा यांच्या रचनेनं. स्वर आणि संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला संत चोखामेळा यांची रचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: श्रोते हो, संगीत आणि वादन एकाच नाण्याच्या दोन बाजू. शास्त्रीय संगीतातील वादन आणि वाद्यातील संगीत याची गुंफण ऐकूया साज संगीत या कार्यक्रमात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 9:30 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जग

श्रोतेहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया ग दि माडगुळकर यांचं बालगीत, स्वर आशा भोसले यांचं आणि संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी.

0: आशा भोसले यांनी गायलेलं हे बालगीत होतं ग दि माडगुळकर यांचं. संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी.
1: श्रोतेहो, रंग, रेषा आणि सूर यांचा मिलाफ म्हणजे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर.

त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम मिश्र संगीताचा. कार्यक्रमात आता ऐकूया संत मीराबाई यांची रचना, स्वर अनुप जलोटा यांचा.

0: अनूप जलोटा यांनी गायलेली ही रचना होती संत मीराबाई यांची.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
2: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून.
1: नमस्कार अहिल्यानगर,
3: रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
2: शब्द तरंग,
1: स्नेह संवाद,
3: आहार विहार,
2: अर्थ जगत,
1: सखी विशेष,
3: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
2: आणि उद्योग जगत,
1: अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
3: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र,
2: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून.
0: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया रागेश्वरी यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत आहे त्रिलोक लुंबा यांचं.

0: रागेश्वरी यांनी गायलेलं पॉप गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते त्रिलोक लुंबा. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
2: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
1: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉनवर क्लिक करायचं. बस, त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
2: मग वाट कसली पाहताय? लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
1: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.
0: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचं सकाळचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे ठीक 9 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरे संसार संसार चित्रपटातले गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, स्वर अनुराधा पोडवाल यांच्यासह सुरेश वाडकर यांचा, आणि संगीत दिलंय अनिल अरुण यांनी.

0: रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला जगदीश खेबुडकर यांचं अरे संसार संसार चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गीतासाठी संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया करावं तसं भरावं चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. स्वर महेंद्र कपूर यांचं आणि संगीत दिले बाळ पळसुले यांनी.

ग दी माडगुळकर यांच्या गीतासाठी हा स्वर होता महेंद्र कपूर यांचा. करावं तसं भरावं चित्रपटातल्या या गीतासाठी संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात आता ऐकूया कुंकवाचा करंडा चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेल्या या गीतासाठी संगीत दिलंय प्रभाकर जोग यांनी।

आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं कुंकवाचा करंडा चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. श्रोतेहो, आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आपण ऐकत आहात कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात आता ऐकूया सगळीकडे बोंबा बोंब चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत. या गीतासाठी स्वर आहे अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांचा, तर संगीत दिलंय अरुण पोडवाल यांनी.

सगळीकडे बोंबा बोंब चित्रपटातलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया एक फुल चार हाफ चित्रपटातलं विवेक आपटे यांचं गीत. स्वर सुरेश वाडकर यांच्यासह अलका याज्ञिक यांचं आणि संगीत दिलं अनिल मोहिले यांनी.

0: एक फुल चार हाफ चित्रपटातलं हे गीत होतं विवेक आपटे यांचं. गायलं होतं सुरेश वाडकर आणि अलका याज्ञिक यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी एक आठवण आहे. येत्या गुरुवारच्या अर्थात 11 जून 2026 हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 2-42-36-72. श्रोते हो, हे होते निवेदन हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी.
2: सरकारी निमसरकारी कार्यालय, बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
3: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
2: त्यासाठी काय करायचं?
3: संपर्क साधायचा.
2: कुठे?
3: जाहिरात विभाग, आकाशवाणी केंद्र, फोन 242-76-20.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

श्रोतेहो लक्षात असू द्या, आज सकाळी 10:30 कार्यक्रम आमच्या संग्रहातून. यामध्ये थोर संत परंपरा अंतर्गत संत निळोबा राय यांच्याविषयी आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रदीप हलसगीकर. याशिवाय आज रात्री 9 श्री सद्गुरु निळकंठ शिवाचार्य धारेखर महाराज यांचं प्रवचन आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाची वेळ आहे आज रात्री 9:00.

शंभरंश एक मेगा हर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 9:30 वाजतायत. यानंतर सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

शंभरंश एक मेगा हर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सभेत पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो सकाळचे 10 वाजलेले आहेत. आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मुंबईचा फौजदार चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीतासाठी स्वर आहे अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांचा, तर संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला मुंबईचा फौजदार चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, गायलं होतं अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया भिंगरी या चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, गायलं आहे उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी, तर संगीतबद्ध केलं आहे बाळ पळसुले यांनी.

महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं भिंगरी चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांचं संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया वैशाख वर्मा चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा आणि संगीत दिलंय दत्ता डावजेकर यांनी.

वैशाख वणवा चित्रपटातलं हे गीत होतं ग दी माडगुळकर यांचं. गायलं होतं पंडित जितेंद्र अभिषेके यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं दत्ता डावजेकर यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया चंदनाची चोळी अंग अंग जाळी चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। स्वर अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकर यांचं आहे, तर संगीत दिलंय राम कदम यांनी।
3: एक लाजरा साजरा मुखडा चंद्र

चंदनाची चोळी अंगांग जाळी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गीतासाठी संगीत होतं राम कदम यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी एक आठवण आहे. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 10:30 आपण ऐकू शकाल कार्यक्रम आमच्या संग्रहातून. या अंतर्गत थोर संत परंपरा, यामध्ये आज संत निळोबा राय यांच्याविषयी. कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रदीप हलसगीकर आणि कार्यक्रमाची वेळ आहे आज सकाळी 10:30. श्रोतेहो, 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे मराठी चित्रपट संगीताचा.

0: लक्ष्मी चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. गायलं होतं सुरेश वाडकर यांच्यासह उषा मंगेशकर यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी.
1: श्रोतेहो, रंग रेषा आणि सूर यांचा मिलाफ म्हणजे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 42-46-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सोनारानं टोचलं कान चित्रपटातलं गीत. गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, स्वर उषा मंगेशकर यांचं आणि संगीत दिलंय राम कदम यांनी.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सोनारानं टोचलं कान चित्रपटातलं गीत. गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, स्वर उषा मंगेशकर यांचं आणि संगीत दिलंय राम कदम यांनी.

0: काय म्हणला, एक हंसपूर्व महाराज
1: आऊ पर सांगाल का नाही,
0: एक हंसपूर्व

सोनारानं टोचलं कान चित्रपटातलं हे गीत होतं ग दी माडगुळकर यांचं. गायलं होतं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: जाहिरात गावागावात लोकांपर्यंत पोहोचवा.
1: त्यासाठी संपर्क करा जाहिरात विभाग आकाशवाणी फोन 242 76 20 आणि 242 32.

0: शेतकरी बांधवांना शेती, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, शासनाच्या विविध योजना
1: अशा अनेक विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देणारा, अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर,
1: शेतकरी बांधवांना हवा हवासा आणि माहितीपूर्ण असा प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: श्रोते हो, या आणि अशा विविध कार्यक्रमांचे प्रायोजक बना आणि अगदी कमी खर्चात आपल्या सेवा उत्पादनाची

0: 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमच्या संग्रहातून. या अंतर्गत आज थोर संत परंपरा. श्रोते हो, तत्पूर्वी एक आठवण. आपल्या पूर्वीच्या अहमदनगर शहराचं अहिल्यानगर असं नामकरण होण्यापूर्वी हा कार्यक्रम ध्वनिमुद्रित झालेला आहे. त्यामुळे संबंधित कार्यक्रमात अहिल्यानगरऐवजी अहमदनगर असा उल्लेख आलेला आहे याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. तेव्हा श्रोते हो, ऐकूया कार्यक्रम आमच्या संग्रहातून. या अंतर्गत आज थोर संत परंपरा.
1: अहमदनगर जिल्ह्यातील संतांच्या कार्याचा परिचय करून देणारी मालिका प्रसारित करत आहोत थोर संत परंपरा. आज या कार्यक्रमात संत श्री निळोबा राय यांच्या जीवन कार्याचा परिचय आणि त्यांनी लिहिलेले अभंग आपण ऐकणार आहोत. लेखन केलंय डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांनी, संगीत सुनील ब्राह्मणे यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रदीप हलसकीकर.

0: अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात पिंपळनेर गाव आहे. हे गाव प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं ते संत निळोबारायांमुळं. पंढरपूर आळंदी इथल्या वारी परंपरेप्रमाणे पिंपळनेरच्या वारीला महत्त्व आहे. प्रतिवर्षी लाखो वारकरी पिंपळनेर इथं येऊन निळोबारायांना भेटतात आणि पारणं फेडतात.
1: जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. निळा म्हणे मज उपदेश केला संप्रदाय दिला सकळ जना.
0: निळोबा मुकुंदपंत पिंपळनेरकर कुलकर्णी यांना जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी उपदेश केला. संत नामदेवांपासून चालत आलेली अभंग भक्ती संप्रदाय परंपरा निळोबांची हाती सोपवली. निळोबांनी तुकारामांच्या अनुग्रहानं नामदेवांची शतकोटी तुझे करीन अभंग ही प्रतिज्ञा पूर्ण केली. भागवत मंदिराच्या कळसाला झळाळी दिली अशी वारकऱ्यांची भावना आहे. म्हणूनच पाच संतांमध्ये निळोबांचा अंतर्भाव केला आहे.
2: निळोबांच्या जन्ममृत्यूच्या निश्चित नोंदी उपलब्ध होत नाहीत. सांप्रदाय मान्यतेप्रमाणे त्यांचा जन्म 1676 आसपासचा मानला जातो. निळोबा रायांचा समाधी काळ सन 1689 किंवा 1699 असावा असंही नोंदवलेलं वाङ्मय इतिहासात आढळतं. त्यांच्या अभंग रचनेच्या कार्याविषयी मात्र दुमत आढळत नाही. निळोबांनी आजन्म नामभक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुलेपणाने अनुसरला.

केवळ नामभक्ती नाही जीवनमुक्त होऊन अद्वैत साधता येतं असा विश्वास निळोबारायांनी जागवला. त्यांनी सुमारे 16,000 अभंग लिहून तुकोबांच्या संस्काराला समाज मनापर्यंत भिडवण्याचं काम केलं. निळोबारायांनी तुकारामांची सांगी प्रबोधकपणे मांडली. सर्व जाती जमातीपर्यंत पांडुरंग भक्तीचा मार्ग पोहोचावा आणि समाजातल्या जातीपातीच्या भिंती नाहीशा होऊन अवघा मानव परमेश्वर स्वरूपात एकरूप असल्याची जाणीव व्हावी असा प्रयत्न निळोबारायांचा दिसून येतो.

नामभक्तीच्या माध्यमातून जातीविहीन एकात्म मानवी समाज साकारतो अशी श्रेष्ठ सांगी त्यांनी निरोपिली. संत परंपरेतल्या संत चरित्रांप्रमाणे निळोबांच्या संदर्भात सुद्धा भक्तियोग सामर्थ्य दाखवणाऱ्या चमत्कार कथा आहेत. हाताने बुक्का लावून रामचंद्र पाटलांचा महारोग बरा केला. मुलीच्या लग्नात पांडुरंगानं स्वतः पाणी भरलं. आडातून पोहऱ्यानं तूप काढून पुरवलं. खोकर इथल्या गरीब विधवेच्या घरी सहस्त्र भोजनाचा चमत्कार घडवून विष्णुभक्ताला अन्नदान करण्याचं महत्त्व पटवलं. एक निळोबा जेवून उठतात आणि उष्ट काढताना पत्रावळी मागोमाग हजारो पत्रावळी निघतात. अशा अनेक कथा असल्या तरी त्या केवळ लोकश्रद्धा आहेत. निळोबारायांना भगवत भक्ती आणि लोकसेवा महत्त्वाची वाटते.

0: पाहिजे.
1: खेळवी चालावी हाती धरोनी नाचावी, ऐसी कृपेची ओतली माझी विठाई माऊली.
2: अशा श्रद्धापूर्ण मनोवृत्तीने निळोबांचा प्रपंच आणि परमार्थ सुरू होता. कुलकर्णीपण वक्तशीर आणि नेटकेपणे सांभाळायचं आणि तरीसुद्धा अंतरीचा परमार्थ भोगायचा अशी त्यांची सारणी होती. कुलकर्णीपण भक्तीआड येतंय असं वाटताच त्यांनी त्याचा त्याग केला आणि ते मुक्त झाले. आपली प्रतिभा केवळ भक्ती, प्रेम आणि कृपा यामुळे बहरते अशी निळोबांची धारणा होती.
3: तुमच्या कृपामृतजळी माझी वचनवल्ली अंकुरली,
2: म्हणूनच निळोबा कृतज्ञपणे म्हणतात.
3: येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी देऊनी प्रसाद केले सुखी. माझी वाढविली मती गुण वर्णावया स्फूर्ती, निळा म्हणे मी बोलता दिसे परी त्याची सत्ता.
2: संत तुकोबारायांच्या प्रभावळीत निळोबारायांचा अधिकार मोठा. निळोबाराय तुकारामांचे शिष्य तर होतेच, परंतु वंश परंपरेतील 14 टाळकऱ्यांपैकी ते एक टाळकरी होते. त्यांची तुकारामांशी अनन्यता एवढी की तुकारामांचा अनुग्रह मिळावा म्हणून त्यांनी ध्यास घेतला. 42 दिवस इंद्रायणीकाठी अन्नपाणी वर्ज करून तुकारामांचा जप करत प्राणत्यागाची तयारी केली. त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी स्वतः पांडुरंग सरसावले, तेव्हा त्यांनी पांडुरंगालाही लढिवाळपणे खडसावले.

0: संत परंपरेप्रमाणे निळोबांनी लोकछंदांनाच लोकशिक्षणाचं सोपं साधं साधन केलं. ओवी, अभंग, रूपके, गवळणी या प्रकारच्या छंदातून त्यांनी नामसंकीर्तनात लोकमानसाला लोळवून सुसंस्कारित केलं. सामाजिक प्रबोधन करताना तुकारामांना अभिप्रेत असलेली अध्यात्म ज्ञानसाधना निळोबारायांनी लोकांना घडवली. हे निळोबारायांचं परंपरेतलं श्रेष्ठपण आहे. मोठ्या नाट्यात्मक कल्पनेनं निळोबा हरिनामरूपी ब्रह्मानंद प्राप्तीचं बीज महात्म्य सांगतात. सर्व संत एकांतात विचारविनिमय, चर्चा, संशोधन, चिकित्सा करण्यासाठी बसले. सर्व तत्त्वज्ञान सिद्धांतांचा ज्ञानात्मकतेनं परामर्श घेतल्यानंतर सर्व सिद्धांतांचा सारांश म्हणजे हरिनाम आहे यावर त्यांचं एकमत झालं. हे हरिनाम सर्व पापांचा नाश करणारं, उत्तम, अधम, चारी वर्ण, स्त्री पुरुष या सर्वांना नामोच्चाराचा अधिकार असलेलं, ओठानं उच्चार, दृष्टीनं मूर्तीदर्शन केलं तरी परब्रह्म असल्याच्या अनुभूतीला पुष्टी मिळते आणि मनःशांती प्राप्त होते.
1: हरिअंगी अर्थात नामात एवढं सामर्थ्य आहे की हरीला पाहून प्रत्यक्ष काळ भयभीत होतो, अढळ वैराग्य प्राप्त होतं, माया ममतेनं प्राप्त झालेली लिप्तता अर्थात मलिनता नाहीशी होते, महादोष नाहीसे होतात, अहंकार गळून पडतो आणि दोन्ही कुळांचा उद्धार होतो अर्थात सासर माहेर, इहलोक परलोक या ठिकाणी उद्धार होतो. पापपुण्य कल्पनाच वाटतात, वृत्तीला तद्रूपता प्राप्त होते, जगद्दृश्यभाव दृष्टीत राहत नाहीत, अवघी सृष्टी ब्रह्मानंदाने कोंडून जाते. म्हणूनच हरिनामरूपी बीज केवळ ओठात ठेवलं तर हे सारं प्राप्त होईल असं निळोबाराय सांगतात.
0: नामचिंतने जडली प्रीती, भगवत भावना सर्वानुभूती, निळा म्हणे निज ध्यासे, झाले मुक्त शुका ऐसे.
1: केवळ संतसंगतीने त्रिताप नाहीसा होतो, सत्संगानं अवघी दुःख वारतात हे सांगतानाच निळोबाराय ओव्या गातात.

तोणे चित्ती दाह झाला आधी भौतिक बोलिला तो ताप।

0: प्रसन्न होनि पद्मनाभ शीतल करी सर्वार्थी।
1: अध्यात्म ज्ञान प्रबोधकता निळोबांच्या ठाई अनिवार्य होऊन प्रकटते। मार्गात संत वहिवाटीवरून चालताना निळोबा राय सहकाऱ्यांना प्रकटपणे सांगतात,
2: फुटले धरण आला लोंढा, नावरे तोंडा माझी आतो, कृपाधने वृष्टी केली वाचा गर्विन्नली बोधवरे, प्रतिती विद्युल्लता झळकती थेंबुटे पडती ब्रह्मरसे।
1: रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा ही श्री ज्ञानेश्वर माऊलींची साहित्य विषयक

0: परिमाण देणारी सांगी. अन्य संतांप्रमाणे निळोबारायांनीही आपल्या अभंग, ओवी, भारूड, पदरचना, भगवंताचं चरित्र, रूपवर्णन, विराण्या, उपदेशपर अभंग, आत्मपर अभंग, गवळणी, कूटरचना, आरत्या, महिमावर्णन अशा सर्व कोटीतील काव्यांमधून अनुसरली. गवळणी हा भक्तिरंगातील कृष्ण प्रेमरस आहे. हा प्रेमरस गवळणीमधून भोगतानाही अध्यात्म निरूपणात्मकतेने निळोबा गातात.
1: स्वर्गभोग तेही न लागती असार, क्षणे होती जाती नश्वर, येथे हरिसंगे क्रीडो निरंतर, सर्वही सुखांचे हा जोडला आगरवो. निळा म्हणे नित्य निसंग स्वानुभवे, ऐशा गोपिका त्या रंगल्या हरिसवे. अधिकाधिक हे प्रेम त्यांचे नावे, जाणून आवडी ते पुरवली देवेव.
2: निळोबा संत कवी होते. संत, तत्वज्ञ आणि कवी अशा त्रिविध व्यक्तिमत्वाचं दर्शन ज्ञानोबा तुकोबांप्रमाणे निळोबांमध्येही घडतं. निळोबांना रसचर्चेचं ज्ञान होतं. नवरसांचं थोडक्यात विवेचन निळोबांनी असं केलं आहे.

0: कीर्तन रंगात रंगून जाताना नवरसात्मक आविष्कार अपरिहार्य असतो. निळोबा कीर्तनकाराची भूमिका बजावताना कळत नकळत लोकांची अभिरुची संपन्न करण्याचाही प्रयत्न करतात. विषयांची विविधता, प्रकटीकरणाचा थेटपणा आणि आविष्कारातली सहजता ही निळोबांच्या शैलीची खास वैशिष्ट्य आहेत. मात्र निळोबा राय नखशिखांत वारकरी आहेत. भागवत धर्माची पताका घेऊन निघालेल्या वारकरी संतांच्या विषयी निळोबांच्या ठिकाणी परम आदर आहे.
1: मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरात जाती महाद्वारा हरी भेटी. भेटी त्याची इच्छी मन करीती कीर्तन अनुदिनी. निळा म्हणे लोटांगण घालित जाईन सामोरा.
0: हीच भगवंत स्वरूप होण्याची वाट आहे असं त्यांना ठामपणे वाटतं. परब्रह्माप्रमाणे संतांना सर्व सत्ताधिकार प्राप्त होतो असा त्यांचा दृढ विश्वास होता. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांचा असा अधिकार ते पुन्हा पुन्हा उल्लेखित करतात.
1: म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचे मूर्ती जेवी. उदकामाजी वया ठेवूनी कोरड्या, दाखविणे रोकड्या विश्वजन. निळा म्हणे तिही सांगेची तारणे, दिन उद्धारणे नवल कोण.
2: संतांनी प्रमाणित केलेला अद्वैत भक्तीचा पुरस्कार निळोबारायांनी आपल्या गाथेतून व्यक्त केला. निळोबारायांनी इतर संतांप्रमाणे गवळणीही केल्या आहेत, मात्र त्यांच्या गवळणी भक्तिवर्णनापेक्षा अध्यात्मनिरूपण अधिक करतात हे त्यांचं वेगळेपण अधोरेखितच करावं लागतं.

0: या सगुण भक्तीद्वारे लाभणारा परब्रह्म स्वरूपतेचा अनुभव समाधी सुखापेक्षाही श्रेष्ठ आहे हे लक्षात घेऊन हरिप्रेमात बुडून गेलेली गवळण म्हणते, आम्ही नित्य अनित्य व्यवहाराच्या पापपुण्याच्या खटपटीत पडणार नाही की तापाचा बढवारही मिरवणार नाही. सर्व सुखाचं आगर असलेल्या हरिसवे क्रीडा करण्यातच आम्ही दंग राहू. त्या नित्यवर्धिष्णू नित्य प्रेमाचा अनुभव घेत जगण्याचा छंद त्या हरिकडूनच पुरवला जातो आहे.
1: भाषेचा सोपेपणा असला तरी सांप्रदायिक आणि अध्यात्मशास्त्रातील पारिभाषिक शब्दांची रेलचेल आणि व्यंगात्मक मांडणी हे निळोबांचं भाषा वैभव आहे. सगुणोपासनेतच निर्गुणोपासनेची अनुभूती नामभक्तीत आहे. या सकल संतांच्या विचाराला निळोबांनी मनपूर्वक सकारात्मक पाठिंबा दर्शवला आहे. प्रपंच आणि परमार्थ यांची तुलना अशक्य असून संसाराची असारता हरिसंगातून जाणवते हे निळोबा परोपरीने सांगतात. निळोबांच्या अभंग रचनांचे सरळ सरळ अगदी ज्ञानोबा तुकोबांप्रमाणे दोन गट होतात, एक द्विचरणी आणि दुसरा चौचरणी अभंगांचा उपयोग केलेला दिसतो. ज्ञानोबा तुकोबांच्या रचना, त्यांची मांडणी आणि आशयघनता यांची आठवण करून देणारी निळोबांची रचना आहे हेही सहज लक्षात येतं.
0: निळोबा रायांचं जीवन म्हणजे भक्तिसाहित्य आणि माऊली ते माऊली या भक्ती संप्रदायाचं सार सर्वस्व आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला सेकळ असं या बहिणाबाईच्या उक्तीप्रमाणे असं ज्ञानोबा ते तुकोबांनी भागवत मंदिर उभारलं असलं तरी निळोबांचं कार्य म्हणजे

0: या 400 वर्षांच्या मंदिर उभारणी चळवळीला विशेष झळाळी देण्यासारखं आहे. निळोबाराय तुकाराममय झाले होते. सद्गुरू आणि सत्शिष्य अद्वैत अशी ही संवेदना आहे. म्हणूनच सद्गुरू तुकारामांनी ज्या दिवशी सदेह वैकुंठगमन केलं, म्हणजे फाल्गुन वद्यबीज ह्याच दिवशी निळोबारायांच्या समाधीचा सोहळा असतो. तुकोबांचा सांप्रदायिक प्रसाद टाळ विणा या दिवशी हरिनामाचा गजर करतो.
1: ज्ञानोबांच्या परंपरेत आणि तुकोबारायांच्या प्रभावळीमध्ये निळोबाराय लक्षणीय ठरतात हे नक्की. निळोबांच्या अभंग, गवळणी, विरहिणी, रूपके अशा रचनांची दखल वारकरी संप्रदायाने मोठ्या सन्मानपूर्वक घेतली आहे यामध्ये शंका नाही.
0: निळोबांच्या या सर्वात्मक अद्वैत भावाला शरण जावं आणि अद्वैत अनुसरण्याचा प्रयत्न करावा.
2: थोर संत परंपरा या कार्यक्रम मालिकेतील संत निळोबा राय यांच्या जीवन कार्यावर आधारित कार्यक्रम संत निळोबा राय पिंपळनेरकर आत्ताच आपण ऐकलात. लेखन केलं होतं डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांनी. संगीत सुनील ब्राह्मणे यांचं. शीर्षक गीत बाबासाहेब सौदागर. शीर्षक गीताचे गायक पवन नाईक. निवेदन शुभदा कुलकर्णी आणि किरण डहाळे यांचं. निर्मिती सहयोग अतुल सातपुते. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रदीप हलसकीकर. ही आकाशवाणी अहमदनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, ही रचना होती संत निळोबाराय यांची, गायली होती प्रभाकर कारेकर आणि शिवानंद पाटील यांनी, तर संगीतबद्ध केले होते प्रभाकर पंडित यांनी. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11:15 वाजलेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता आनंद घेऊया आपली गाणी या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शैलेश रानडे यांनी गायलेलं भावगीत. गीत आणि संगीत आहे संदीप खरे यांचं.

0: श्रोतेहो, आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला शैलेश रानडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं संदीप खरे यांचं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत, स्वर आणि संगीत सलील कुलकर्णी यांचं.

0: सलील कुलकर्णी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.
0: आपली गाणी कार्यक्रमात शेवटी ऐकूया सौमित्र यांचं गीत. स्वर आणि संगीत आहे मिलिंद इंगळे यांचं.

मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं सौमित्रा यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz हे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:28 झालेत. ऐकूया NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नगर केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ, प्रसारण आणि निर्मिती आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची. तेव्हा श्रोते हो, सकाळच्या प्रसारण सभेतून मी डॉक्टर प्राची शेकटकर आपली इथेच रजा घेते. नमस्कार.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, मन शांत असावं, प्रसन्न असावं असं प्रत्येकाला वाटतं. इथे मला आठवतात ना ते समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हल्ली होतं कसं की बाहेरून होणारे आघात, प्रश्न, समस्या किंवा अनपेक्षित गोष्टींमुळे मन विचलित होतं. कधी कधी सुसेन असं होतं, मनाचा तोल ढासळेल की काय अशी स्थिती सुद्धा निर्माण होते. मग याचा कुठेतरी शरीरावर सुद्धा परिणाम होतो. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅलेन्स साधता यायला हवा. यासाठी हवी ती योग साधना, जी सगळ्यात महत्वाची आहे. मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत योगाभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते.
1: हरिओम.
0: सरांची थोडक्यात ओळख करून देते. जवळपास 43 वर्ष योगाभ्यासक म्हणून श्रीकृष्ण म्हस्कर हे कार्यरत आहे. ॲडव्हान्स टीचर्स डिप्लोमा, ॲडव्हान्स इन योग एज्युकेशन आणि थेरपी इन्स्ट्रक्टर कोर्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच नो योग लिव्ह योग या योगविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सध्या इंडियन योग असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रीकृष्ण सर, तुमच्याकडनं अगदी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मन प्रसन्न असावं असं आपण नेहमी म्हणतो, पण नेमक्या शब्दात आपण काय सांगाल?
1: आता प्रसन्नता ही जी गोष्ट आहे ना, ही आतून येणारी गोष्ट आहे.
0: हो,
1: प्रसन्न आणि अप्रसन्न हे चेहऱ्याकडे बघून सुद्धा कळतं. आतमध्ये काहीतरी खुटखुटत आहे, आतमध्ये काहीतरी त्रास होतोय आणि ते आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं, तेव्हा अप्रसन्न अशी अवस्था असते. परंतु ज्या वेळेला आपण समाधानाच्या गोष्टी करतो, समाधान हे नेहमी साधनांच्या अवलंबून असतं. साधन म्हणजे मीन्स, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण जेव्हा काहीतरी शोधायला लागतो तेव्हा ती गोष्ट असते प्रसन्नता. ती आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. सर्व सिद्धी म्हणजे त्यांना अपेक्षित असलेली सिद्धी म्हणजे वैश्विक स्तरावरच्या आहेत. आपल्यासारखी सिद्धी म्हणजे कुठली? लोकांना जागा चांगली मिळाली पाहिजे, फोर्थ सीट न मिळता विंडो सीट मिळाली पाहिजे. आपले प्रसन्नतेचे एरिया एवढेच आहेत. त्यामुळे ही प्रसन्नता जी असते, बऱ्याच वेळा असं दिसतं की साधनं संपली की मग प्रसन्नता सुरू होते आणि त्यासाठी साधना करावी लागते. साधन आणि साधना याच्यामध्ये फरक आहे. साधनं ही लिमिटेड आहेत आणि साधना जे आहे ते अनलिमिटेड आहे, त्याला कुठल्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे प्रसन्नता ही मनाची एक अवस्था आहे आणि ती अवस्था मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतं. मग वेगळं काय करायचं असतं? तर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला टोचत असतात, त्रास देत असतात, त्या गोष्टींना सोडून द्यायची सवय लागली पाहिजे. आपल्याला धरून ठेवायची सवय खूप लागलेली आहे. काहीही असू देत, मान असू दे, अपमान असू दे, पैसा असू दे, संपत्ती असू दे, धरून ठेवायचं, काही सोडायचं नाही. अगदी श्वासात सुद्धा आपण चिकूपणा करतो, श्वास आपण पूर्ण सोडत नाही. सोडायची सवय लागली की मग तुम्हाला प्रसन्नतेच्या जवळ जायची हळूहळू संधी प्राप्त होते. आणि

0: अल्टिमेटली त्याच्यातनं काय असतं की मला जे काय मिळालंय त्यामध्ये समाधानी आहे का आहे, सुखी आहे का आहे, हा विचार सतत मनात ठेवणं म्हणजे प्रसन्नता आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही.
1: आणि ह्याच्यातून जर आपण प्रयत्न केला तर आपण नक्कीच प्रसन्न राहू शकतो.
0: निश्चितपणे. आणि प्रसन्न राहणं हा माझा हक्कच आहे खरं म्हणजे. पण महत्वाची गोष्ट काय की मला कोण अप्रसन्न करतं याचा मी शोध कायम घेत असतो. कोणी असं पटकन विचारत नाही की तुम्ही कसे आहात, हल्ली मोबाईलमुळे काय झालंय, कुठे आहेस हा प्रश्न आहे. पूर्वी आपण काय विचारतो कसा आहेस म्हणजे बरा आहेस ना, हल्ली कुठे आहेस हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्नांचा रूप पण बदललेला आहे आजच्या काळात. त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहिलात तर ते सुद्धा लोकांना भगवत नाही. हा एवढा कसा काय प्रसन्न राहू शकतो, एवढे सगळे कटकटी येतात, हा कसा शांत राहू शकतो, हा विचार असलेले लोक पण तुम्हाला त्रास दिले. त्यावेळेला तुम्हाला संतुलन साधायचं असतं. नोबडी कॅन डिस्टर्ब यू अनलेस यू अलाव इट. तुम्ही परमिशन दिल्याशिवाय तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही. देन डोंट गेट अटॅच टू एनिथिंग एल्स. बाहेरच्या कुठल्या कुठे स्वतःला जोडत नाहीत, जोडले गेले तरी कामापुरते जोडले जातात, त्यानंतर पुन्हा वेगळे होतात. डिटॅचमेंट ही आपल्याला कळली पाहिजे. आपण डिटॅचमेंटच्या कधीही जवळ जात नाही, कायम आपण चिकटलेला असतो कुठेतरी.
1: अगदी.
0: आणि चिकटाना तुम्ही कुणी नाही म्हटलंय, पण पसंतीला चिकटा तिथे का नाही चिकटत. मग प्रॉब्लेम तो आहे,
1: ते एक मनाने ठरवायला हवं. जसं एखादी जखम झाल्यावर आपण ठरवतो की नाही ह्याला अमुक अमुक औषध लावायचं, अमुक एखादी गोष्ट करायची की मग ती नक्कीच जखम बरी होणार. पण असंही हल्ली पाहायला मिळतं की मनाच्या आरोग्याच्या तक्रारी या वाढताना दिसतात. का बरं असं होताना दिसतंय आणि उपाय काय मग त्याच्यावर?
0: मनाच्या आरोग्याबाबतीत आपण विचार करतो त्याला स्वास्थ्य असा एक शब्द आहे. स्वास्थ्य म्हणजे काय? स्व आणि स्थ. स्वतःच्या ठिकाणी स्थिर राहणार तो स्वास्थ्यपूर्ण माणूस. स्वास्थ्य दोन प्रकारचं असतं, शारीरिक आणि मानसिक. शारीरिक स्वास्थ्य असं ते आपल्याला बऱ्याच गोष्टींनी मिळतं, हल्ली सप्लिमेंटरी खूप मिळतात, तरी पण ते प्रायमरीली तीन गोष्टीवर अवलंबून असतं, आहार, विहार आणि विश्रांती. या तीन गोष्टींना समन्वय तुम्ही साधला तर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य मिळू शकतं. पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्याची. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय तर ते कुठल्या गोष्टीवर अवलंबून असतं? विचार, विकार आणि विवेक. विचारांची क्वालिटी, विचारांचा दर्जा, विचारांची दिशा, विचारांची पद्धती यावरती आपलं विचार मानसिक स्वास्थ्य खूप प्रमाणात अवलंबून असतं. विचार सकारात्मक करायचा का नकारात्मक या बाबतीत बऱ्याच वेळेला लोकांचे वादविवाद होतात. आता सकारात्मक नकारात्मक या बाबतीत आपण एक नेहमीचं ढोबळ उदाहरण देतो की अर्धा पेला भरलेला आहे असं म्हणणारा माणूस सकारात्मक आणि अर्धा रिकामे म्हणणारा नकारात्मक. आता हे विचार केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं दोन्हीमध्ये रिलेटिव्हिटी आहे. म्हणजे सकारात्मक कुठला, जेव्हा माणूस एखादा म्हणतो अर्धा भरलेला आहे तो संधी साधू असू शकतो, अर्धा भरलाय मीच पिऊन टाकतो. आणि नकारात्मक कोण म्हणतो की रिकाम आहे तो काय म्हणतो, तो पण संधी शोधतो, मी भरून ठेवू शकतो. म्हणजे सकारात्मक नकारात्मक ह्या गोष्टी खूप सापेक्ष आहेत. त्याच्यामध्ये परिस्थिती हा खूप महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे विचारांची दिशा आपल्या लोकांची बऱ्याच वेळा दिसते की खूप नकारात्मक असते. तुम्ही कोणालाही विचारा पहिलं उत्तर नाही असं येतं. नाही, नाही म्हणणं सगळ्यात सोपं आहे जगात, त्याला अजिबात डोकं लागत नाही.
1: पण असंही म्हणतात ना की नाही म्हणायला सुद्धा शिकायला हवं.
0: नाही म्हणलेलं ऐकायला शिकायला हवं असा त्यातला भाग. बऱ्याच वेळा सांगतात नकार पचवायला शिका. पण नकार कोणत्या अँगलने दिलाय, कुठल्या पद्धतीने दिलाय, त्याच्यामागे भूमिका काय हे कळलं नाही तर नकार पण मग ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मुद्दा याच्यातला असा आहे की विचारांच्या बाबतीत विचारांचा सकारात्मक आस्पेक्ट जो आहे किंवा तो भाग जो आहे तो खूप महत्वाचा असतो. आणि सकारात्मक विचारांचं इंजेक्शन नसतं, ते असे बाहेरनं कुठे येत नाहीत. त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे विकार. आता हे विकार म्हणजे कुठले तर मनोविकार असतात. बऱ्याच प्रकारचे मनोविकार आज तुम्हाला दिसतात. जे ऑब्सेसिव डिसऑर्डर असते किंवा फोबिया असतो, फिअर्स असतात, कॉम्प्लेक्सेस असतात, अहंगंड न्यूनगंड असे असंख्य प्रकार आपल्याला मानसिक विकारांच्या बाबतीत दिसतात. आता हे का होतात? विवेक सुटलेला आहे म्हणून. विवेक म्हणजे काय तर कॉन्शियसनेस. म्हणजे विवेक सुटला आहे म्हणून विकार झालेत आणि विकार झालेत म्हणून विचार बिघडलेत असं हे विशेष सर्कल आहे, दुष्टचक्र आहे. मग सुधारायचं काय? पहिलं विचार सुधारायचे. विचार सुधारवलेत तर त्याच्यामधनं तुमचा विकारांचा प्रमाण प्रभाव कमी व्हायला लागतो आणि तो झाल्यानंतर मी विवेकाकडे तुम्ही जाता. आणि विवेक ही गोष्ट अशी आहे की जी नॉर्मली बुद्धीच्या पलीकडची असते. विवेक म्हणजे काय तर रॅशनल इंटेलिजन्स, नॉट ओनली इंटेलिजन्स. विज्ञान हा शब्द आपण ऐकतो. विज्ञान म्हणजे सायन्स नाही प्रत्येक ठिकाणी, विशेष ज्ञान किंवा विवेक ज्ञान. आज रॅशनॅलिटी हरवलेलीच आहे अजिबात आणि म्हणून मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडलेलं आहे. बारीक सारीक गोष्टींना लोक चिडतात, रागवतात, त्यांना भयंकर संताप येतो किंवा काही लोक दुःखाच्या गत्तेत जाऊन पडतात. आणि त्यामुळे विकार कमी करायचे असतील तर तुम्हाला विवेकाची कास धरावी लागते. पण हे दोन्ही करण्याच्या अगोदर विचारांची दिशा तुम्हाला बदलावी लागते. विचारांची दिशा बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं तर मी जो विचार करतोय त्याने कोणाला त्रास होणार आहे का हाचा पहिला विचार व्हायला पाहिजे. तो विचार आदली कुणीही करत नाही. मला त्रास झाला नाही पाहिजे एवढीच भूमिका असते. त्यामुळे विकारांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो त्यावेळेला विकारांना पण औषधांच्या मर्यादा आहेत. मानसिक रोग जे होतात ते काही कुठली औषधं घेतल्यामुळे होत नाहीत ना. विचारांची दिशा बदलल्यामुळे, विचारांमध्ये गडबड झाल्यामुळे आपल्याला बरेच वेळा काही मानसिक रोग होतात. मग ते रोग झाल्यानंतर त्या रोगांकडे आपण थोडंसं सब्जेक्टिव्ही बघितलं पाहिजे, तटस्थपणे बघितलं पाहिजे. आपण तटस्थपणे बघत नाही, आपण त्रयस्थपणे बघतो, इनडिफरंटली बघतो. वी शुड बी इम्पार्शियल.
1: तुम्ही कशा पद्धतीने बघता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
0: अगदी बरोबर आहे.

याच्यासाठी एक सोपी आणि साधी गोष्ट आहे की ती बऱ्याच लोकांनी सांगितली पण आहे, तुम्हालाही माहिती असेल की रात्री झोपताना एक रेट्रोस्पेक्शन करायचं, दिवसभरात मी कोणाकोणाला दुखावलं आणि कोणीकोणी मला दुखावलं, हे दोन कॉलम असतात. त्यातला मला कोणी दुखावलं हा कॉलम कधी कधी कमी असतो खूप, मी कोणाला दुखावला कॉलम खूप मोठा असतो. त्यासाठी सोल्युशन सोपं आहे, माफ करा आणि माफी मागा. ज्यांच्याकडनं मी दुखावला गेलोय त्यांना माफ करा आणि ज्यांना मी दुखावलं त्यांची माफी मागा. हे जेव्हा तुम्ही रोज करायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की माझ्या वर्तणुकीमध्ये खूप बदल करायची आवश्यकता आहे. मग त्यावेळेला लोक काय करतात, दे गोइंग टू शेल, कधी कधी लोक अशी कोशात जातात. तसं नाही होता का, मग तुम्ही कोशात गेला तुमची दखल कोणी घेणारच नाही. त्यामुळे माझ्याकडनं जी लोक दुखवले गेले त्यांना दोन दुसऱ्याशी ओपनली माफी मागायची, माझं चुकलं व्हावं, डोक्यावरचं ओझं खूप उतरतं. सुरुवातीला बरोबर केलेल्या गोष्टींचा कॉलम कमी असतो मान्य आहे, हळूहळू तो वाढतो. मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगामध्ये खूप प्रकार दिले आहेत. योग ऍक्च्युली मनाचंच शास्त्र आहे खरं सांगायचं. हा, त्यामुळे योगामध्ये जेवढा मनाचा विचार केला तेवढा कुठल्याही शास्त्रामध्ये केलेला नाही.

0: कुठलीही गोष्ट ही टप्प्याटप्प्यानं होते आणि ती व्हायलाच हवी. तुम्ही आत्ताच सांगितलं की साधना हवी, विवेक बुद्धी हवी, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग योग साधनेतून मनाचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येऊ शकतं?
1: आता योग साधना ही गोष्ट अशी आहे ना की आपल्याला असं वाटतं योग साधना म्हणजे फक्त आसन प्राणायाम, पण तो तेवढा फक्त एक छोटा भाग आहे. योगामध्ये बरेच प्रकार आहेत ज्याच्यामध्ये अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो, खास करून आपण त्याचा जास्ती विचार करूया आज. बाकीचे पण योगाचे बरेच अंग आहेत, 4 आहेत, 6 आहेत, 8 आहेत, पण हा अष्टांग योग जो आहे ना हा परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये 8 अंग अशी आहेत की जी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे अशा 8 अंगांचा योग पतंजलीने सांगितलेला आहे. यम नियम म्हणजे काय? खरी आपल्या मनाची सुरुवात जी होते ना सुधारण्याची, ती यमनियमांपासून होते. यम म्हणजे काय? तर समाजात वावरायचे नियम, समाजात वावरताना कसं वागायचं हे पण सांगितले त्यांनी कित्येक 1000 वर्षांपूर्वी. याचं कारण प्रत्येक माणूस हा सामाजिक प्राणी आहे. वी आर ऑल सोशल ॲनिमल्स. आपण सोशल फक्त बिघडलाय त्यातला आणि ॲनिमल राहिलेलो आहे दुर्दैवाने. यम म्हणजे काय? की अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, हे 5 यम आहेत किंवा हे 5 गोष्टी आहेत ज्या तुम्ही समाजात असताना केल्या पाहिजेत. म्हणजे अस्तेय म्हणजे काय?

0: करायची नाही. सत्य म्हणजे काय, खोटं बोलायचं नाही. आम्ही समज काय हिंसा म्हणजे डोंट्स अँड डूज असतं बघा.
1: हो,
0: काय करू नका हे पहिल्यांदा समाजात सांगितलंय त्यांनी. आणि ह्याच्यातला सगळ्यात माझा भाग कुठला आहे, पतंजलीने समाजाला प्राधान्य दिलेलं, व्यक्तीला दिलेलं नाही. त्यानंतर नियम जे आहेत ते व्यक्तिगत जीवनासाठी आहेत. मी कुठल्या प्रकारच्या नियम म्हणजे कुठल्या प्रकारच्या गोष्टी जीवनात केल्याच पाहिजेत, त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे पाच त्यांनी नियम सांगलेले आहेत. शौच म्हणजे शुचिता, कायावाच्या मनाने शुद्धता पाहिजे. नुसती आंघोळ केली म्हणजे शुचिता मिळते असं नाही, पहिला वैचारिक शुचिता. शौच संतोष, संतोषाच्या ठिकाणी प्रसन्नता मागे आहे बघा. कंटेनमेंट ज्याला आपण म्हणतो, समाधान आणि संतोषामध्ये खूप फरक आहे. समाधान बाह्य गोष्टींची, संतोष आतून येतो. संतोष ही परिसीमा जी आहे ती प्रसन्नता आपण म्हणू शकतो. तप म्हणजे काय, की योग्य प्रकारची साधना करायची. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करायचा. स्वाध्याय म्हणजे लोकांचा अभ्यास नाही करायचा. आपण लोकांचा अभ्यास खूप करतो आणि स्वतःचा अभ्यास कधीच करत नाही, याचं कारण आपल्याला ती भीती वाटते खरं सांगायचं. स्वतःकडे वस्तुनिष्ठपणे बघणं सोपं नाहीये. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे जे काही मी केलंय ते सगळे ईश्वराला समर्पित. एक कुठली अशी अनामिक शक्ती आहे की जी शक्ती हे सगळं चालवते. म्हणजे काय, की केलेल्या गोष्टीचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घ्यायचं नाही. त्यालाच भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग असं म्हटलेलं आहे. पतंजलीचं सांगितलं की महाव्रत पण पाळले पाहिजेत, देर इज नो एक्सेप्शन टू इट. हा म्हणजे आता तर व्रतच आपण कित्येक करतो आणि सोडतो. महाव्रत म्हणजे काय, की ऍट एनी कॉस्ट यू हॅव टू ऑब्झर्व इट. आणि त्याला स्थळ, काळ, देश काही संबंध नाही. कुठेही तुम्ही असा कसे असा ते पाळलेच पाहिजेत. इतकं फर्मली त्यांनी सांगितलं. आता आपल्याला ते सध्या शक्य होत नाही, मग आपण कॉम्प्रोमाइज करतो. काय आता लोक कॉम्प्रोमाइज करतात, हो खरं बोललं तर सगळ्यांची वाट लागेल ना.
1: किंवा खरं सांगितलं त्याचं मन दुखावलं जाईल, हे एक अंडरलाईन केलं.
0: महत्वाची गोष्ट काय, खरं बोलता येत नाही तुम्हाला, खोटं बोलू नका. गंमत अशी आहे की खोटं सिद्ध करावं लागत नाही, सत्य काय का, नेहमी सत्य सिद्ध करावं लागतं. पण हे नियम आणि यमन जे आहेत ते आपण जर पाळले तर काय त्याच्यातनं होतं, आपल्या वागणुकीतली चुकीची गोष्ट आपल्याला पक्की माहिती असते. मी इथे खोटं बोललेलो आहे, इथे मी चोरी केलेली आहे, इथे मी लांडी लबडी केलेली आहे, हे आपल्याला पक्क माहिती असतं. आपला आतला जो कॉन्शियस असतो ना तो तुम्हाला टोचण्यात येत असतो सारखा, आणि त्याचा ओझा आपल्या डोक्यावरती होतो. वी आर कॅरिंग लॉट ऑफ लगेज. भयंकर आपण सामान घेऊन फिरत असतो आणि ते डोक्यात असतं सगळं, आणि ते विचारांचा ओझा आहे. त्याला कुठेतरी टाचणी लावली पाहिजे ना. तर तो फुगा कमी करायचा असेल तर तुम्हाला यमनियमांचा अतिशय सुंदर वापर करता येतो.
1: आणि तो कशा प्रकारे अजून करू शकतो,
0: आपल्या बिहेव्हिअरल पॅटर्न मध्ये संपलं. हे पाच आहे यम आणि नियम तुम्ही पाळायला लागलात ना, की तुमच्या डोक्याचं ओझं कमी होतं. ते ओझं कमी झालं की तुमची विचारांची असलेली दिशा व्यवस्थित तुम्हाला सापडते. ते केल्यानंतर मग आसनांचा अभ्यास त्यांनी सांगितलेला आहे. आसनांच्या अभ्यासानं काय होतं, शारीरिक शिस्त, डिसिप्लिन ऑफ द बॉडी, ती बिघडलेली आहे आपली पूर्ण. याचं कारण पुन्हा विचारच आहेत. भूक लागलेली असताना आपण जेवत नाही कारण वेळ नाही, आणि जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपल्याला भूक नसते, आपण जेवतो. कशासाठी कोण लोक कामं करतात तो मला सांगा. बौद्धिकांसाठी कोणी काम करतं का,
1: पोटासाठी,
0: सगळं पोटासाठी. मग त्याच्याचकडे निग्लेक्ट करायचं. अशी जगात कुठली गोष्ट नाही की तुम्ही 10 मिनिटं जेवला आणि बंद पडणार आहे, असं काही नसतं. त्यामुळे आसनांच्या माध्यमातून काय होतं, युअर बॉडी गेट डिसिप्लिन. गमतीची गोष्ट अशी की आपलं संपूर्ण शरीर अतिशय सुंदर प्रकारे बांधलेलं आहे, ब्युटिफुली स्ट्रक्चर्ड. इट इज फंक्शनल डिसऑर्डर्ड. फंक्शनल लेवलला आपण गडबड केलेली सगळी, ती फंक्शनल लेवलची डिसऑर्डर दूर करायची असेल तर आपल्याला आसनांचा अभ्यास खूप चांगला प्रकारे करता येतो. दॅट गिव्ज अ व्हेरी गुड डिसिप्लिन टू द बॉडी. शरीराला एक शिस्त लागते. तिच्यानंतर आहे श्वास. त्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. आपल्या श्वासाचा आणि आपल्या विचारांचा थेट संबंध आहे. आता तुम्ही आम्ही शांत बसलोय, बोलतोय, आपल्या गती वाढली का श्वासाची? नाही वाढली. एक्साइटमेंट झाली की गती वाढली. आणि एक्साइटमेंट कशाची होते, विचारांची होते. बापरे काहीतरी भयंकर होणार आहे, या विचारांनी श्वासाची गती वाढते.
1: अस्वस्थपणा वाढत चाललाय का?
0: ते होणार आहे की नाही, कधी होईल तेव्हा होईल ना. आता त्याची कधी वाढून काय फायदा आहे. म्हणून नियंत्रण कशावरती आणायचं, श्वासावरती. त्याच्यावरती आणलं की विचारांच्यावर नियंत्रण येतं. हे जे चार टप्पे आहेत हे शारीरिक स्तरावरती आपल्याला अनुभवता येतात, करता येतात. आणि यांचा अभ्यास तुम्ही रेग्युलर केलात, नियमितपणे केलात, तर त्याचे परिणाम तुम्हाला लगेच दिसतात आणि तुमच्यापेक्षा लोकांना दिसतात. आता आमच्याकडे योगाच्या क्लासला लोक येतात, महिन्याभरांनी सांगतात ना, आमच्या घरातले लोक पण सांगतात ना, काही माझ्यात फरक पडलाय. म्हणजे हा खूप महत्वाचा भाग आहे. पण हा पडावा म्हणून तुम्ही करताय का? अजिबात नाही. तुम्ही कशासाठी करताय, तुम्ही स्वतःसाठी करताय. हा फरक आतून होतो आणि आतून झालेले फरक असतात तर कधीही बदलत नाहीत. बाहेरून तुम्ही किती पॅच वर्क करा ते पॅच केव्हा तरी गळून पडणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्या जीवन पद्धतीमध्ये खूप फरक पडतो. लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, जीवनशैली आहे. कोणी जीवनशैली आहे लोकांना, शैली नाहीच राहिलेली काही. जी आहे त्याला शैली म्हणायचा प्रकार आहे. रेग्युलरली योग्य वेळेला भूक लागणं, योग्य वेळेला डिस्चार्ज होणं, योग्य वेळेला झोप लागणं, खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत आरोग्याच्या, त्यांच्याच बाबतीत सगळी गडबड आहे.
1: बरोबर.
0: द मोमेंट यू स्टार्ट प्रॅक्टिस ऑफ योगा, योगाचा अभ्यास तुम्ही करायला लागल्यानंतर याचे परिणाम तुम्हाला हळूहळू दिसायला लागतात. शरीराची शिस्त चांगली होते, श्वासाची आणि तुमच्या विचारांची गती समन्वित होते. त्यानंतरचा भाग आहे म्हणजे भावना आणि बुद्धी. त्याच्यासाठी त्यांनी अंतरंग साधना सांगलेली आहे, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी ही विशिष्ट अवस्था असते. तुमची सुद्धा समाधी कुठे लागलेली असते बघा. लोक, अरे कुठे समाधी लागली तुझी, याचा अर्थ काय? तुम्ही सगळं बाहेर विसरून तुमच्या कामात इन्व्हॉल्व्ह झालेला आहात. समाधी एक अवस्था आहे. ती कोणाची, केव्हाची, किती वेळा येऊ शकते

0: त्याच्यात तुम्ही राहू शकता, त्यांना बाहेर पडू शकता, तो तुम्हाला चॉईस आहे. पण पतंजलींना समाधी आहे ना, ती मोक्षाच्या दृष्टीने प्रत्याहार हा खूप महत्वाचा भाग असतो. प्रत्याहार म्हणजे काय तर नेहमीपेक्षा वेगळा आहार, तो कोणाचा शरीराचा नाही मनाचा. आता हा प्रत्याहार कसा करायचा असतो, अवघड गोष्ट आहे ती. आपलं मन जे आहे ना ते नेहमी एक्स्ट्रोवर्ट बाह्य बहिर्गामी आहे. पाच आपली जी केंद्र आहेत म्हणजे दृष्टी आहे, ऐकणं आहे, चव आहे, स्पर्श आहे आणि गंध आहे. हे शब्द रूपरस गंध हे आपले पाच तन्मात्र आहेत, त्याच्या माध्यमातून आपलं मन सारखं बाहेर जात असतं. त्याची बहिर्गामित्वाची वृत्ती कमी करायची म्हणजे प्रत्याहार. दिसलं तरी नोटीस करायचं नाही, सोपं नाही आहे. दिसलं तरी नोटीस करायचं म्हणजे काय की त्याची इन्व्हॉल्व व्हायचं नाही, ऐकलं तरी त्यावर विश्वास ठेवायचा नाही. त्याला त्यांनी खूप सुंदर भाग दिला आहे तो म्हणजे प्रतिपक्ष भावना दिली, म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा विचार करायचा, दॅट इज प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. एक म्हणजे तुमची रिॲक्टिव्हिटी कमी होते. आज सगळी लोक प्रतिक्रियात्मक झालेले आहेत बघा. प्रतिसाद कोणी देत नाही, प्रतिक्रिया देतात इमिजिएटली. रिॲक्शन आणि प्रोॲक्शन म्हणजे खूप फरक आहे. रिॲक्शन म्हणजे काय, प्रतिक्रिया द्यायची, काय इच्छा असून असो माझं मत त्याच्यावर मांडून टाकायचं, त्याला कोणी किंमत देऊ किंवा न देऊ. आणि त्याला आली सोशल मीडिया केवढा खतपणे घालतात, सगळेजण मनाला येईल त्या गोष्टी ठोकत असतात. त्यामुळे काय होतं, डिस्ट्रॅक्शन खूप होतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे प्रत्याहारामधून काय घडतं, युअर रिॲक्टिव्हिटी गोज डाऊन, ती कमी होते. ती कमी झाल्यामुळे काय होतं, मग इंट्रोस्पेक्शन सुरू होतं, स्वतःकडे बघायची तुमची वृत्ती वाढते. म्हणून प्रत्याहारामध्ये आपण काय करतो, आपल्या मनाची बाहेरची धाव कमी करतो आणि मनाला आतमध्ये वळवतो. आता हे सुंदर उदाहरण दिलंय व्यास भाषामध्ये. ते काय म्हणतं, ज्याप्रमाणे कासव आपली सगळी अवयव एकाच वेळी आतमध्ये उडून घेतो, तसं तुमचे सगळे सेन्सेस तुम्ही आत उडून घ्यायचे. कसं आधाने म्हणा, आधी उजवा पाय घेतो मग डावा पाय घेतो, नाही, सगळे एका
1: वेळेला,
0: ऍट ए टाइम ऑल ही हॅज टू टेक इन साइड. याचं कारण त्याला माहितीये कलॅमिटी आलेली आहे, मला आता प्रोटेक्शन पाहिजे. आणि गंमत म्हणजे कासवाची पाठ बघा स्ट्रॉंगेस्ट असते, ते ढाल करतात. तसंच आपलं मन आहे, मनात डिस्ट्रॅक्शन कमी करायचं म्हणजे काय, सगळ्या सेन्सेसमध्ये मन काढून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या विषयाकडे जोडायचं, दॅट इज प्रत्याहार. त्याच्यानंतरचा स्टेज आहे तो म्हणजे धारणा, कन्फाइनमेंट टू वन टॉपिक. डेफिनेशन खूप चांगलं, देशबंधा चित्तस्य धारणा. देश म्हणजे विषय, चित्त म्हणजे चित्त आणि बांध म्हणजे बांधणं. एका विषयाला चित्त बांधून ठेवायचं म्हणजे धारणा. मग तिथे काय होतं, तुम्हाला शेकीनेस नाही किंवा गडबड नाही. एकदा तुम्ही त्या रोलमध्ये गेलात की त्या बांधलेल्या विषयाची तुम्हाला सतत प्रत्यय यायला लागतो, त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणून हे जे आठ अंगापैकी सात अंग जे आहेत ना, ही सात अंग तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप चांगली आहेत. ऍक्च्युली ह्या सगळ्यामध्ये बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय, शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे आणि म्हणूनच त्याचा स्वास्थ्याच्या वरती डायरेक्ट परिणाम होतो. पहिल्यांदा मनस्वास्थ्य बिघडतं कधी कधी आणि त्याच्यामुळे शरीराचं स्वास्थ्य बिघडतं.
1: अगदी खरं आहे. पण जर का आपण अगदी सामान्य माणसाचा विचार केला तर चिडचिड होणं, राग येणं, राग अनावर होणं या गोष्टी खूप पटकन होताना दिसतात आणि ह्याचं हल्ली प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. तर मग काय सांगाल?
0: नॉर्मली आउटरेज असं म्हणतात आपण, म्हणजे अनावर होतं ह्याचं कारण हल्ली कोणी दखल घेत नाही माझी. लहान मुलं सुद्धा बघा, मोठ्याने बोलत ओरडत असतात, किंचाळत असतात. पूर्वीच्या काळी पण मुलं ओरडायची नाही असं नाही, पण केव्हा तरी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अनावर होणं म्हणजे काय, की त्याच्यावरती माझं कंट्रोल नसणं. कंट्रोल का नाही आहे, याचं कारण मी माझं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करतोय. आज सगळ्यात मोठी गोष्ट आहे दखल न घेतली घालणं, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, एकत्र कुटुंब होतं, बहीण भावंड असेल, त्यामुळे तुमची कोणी वेगळी दखल घ्यायला पाहिजे अशी मनात भावना पण यायची नाही. तेव्हाही असे प्रकार व्हायचे नाही असं नाही, एक नावडता असायचं, एक आवडता असायचं. हल्ली एकच आहे, ते पण होता था मारामार आहे. त्यामुळे हल्ली सगळ्यात विचित्र प्रॉब्लेम झाला आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, डिस्क म्हणतायचं त्याला, डबल इन्कम सिंगल चाइल्ड असा पूर्वी सिंड्रोम होता. आता डिंक आहे, डिंक, डबल इन्कम नो चाइल्ड. नकोच आम्हाला, जबाबदारीच नको. मग कुत्री माझी पाळतात पण मुलं नकोत. ह्यानी काय होतं, तुम्ही स्वतः अलूप व्हायला लागता आणि चुकून समजा तुम्हाला मूल झालं तर ते मूल पण तसंच असतं, ओव्हर प्रोटेक्टिव्ह. मुलांकडे एवढं लक्ष देतं की या मुलाला काही स्वातंत्र्य नाहीच. मग तो काय करतो, अटेन्शन सिकिंग करतो. मग काहीतरी विचित्र बघायला लागतो. अशा तऱ्हेने कोणातरी माझ्याकडे माझी दखल घ्यावी हा प्रकार असतो. हा झाला लहान मुलांच्या बाबतीत. मोठ्या माणसांच्या बाबतीत कसं असतं, ज्या मनात खूप गोष्टी साचलेल्या असतात, कोणीतरी अपमान केलेला असतो, कोणीतरी माझी दखल घेतलेली असते, त्यामुळे मला असं वाटतं की मला काहीतरी असं केलं पाहिजे की लोक माझ्याकडे बघतील. मग त्यावेळेला काहीतरी विचित्र गोष्ट घडते. आता आपण डोंबिवली फास्ट पिक्चर बघितलं बघा, त्याच्यातला संताप कसा दाखवतो, बॅटने अख्खं तोडूनच टाकतो. वाईट नसतो माणूस तो. हा फक्त सिनेमातला भाग जरी आपण सोडला तरी सुद्धा व्यक्तिशः आपल्या जीवनात असं किती वेळा घडतं असं वाटतं, एक कानाखाली काढावे. कृती झाली की आउटरीच झालं. कृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा राग मनात साठलेला असतो. हा किती वेळा तुम्ही दाबून ठेवलात नाही केव्हा तरी बाहेर पडतोच. आणि तो बाहेर पडताना एवढा विचित्र प्रकारे पडतो की इट कॅन डॅमेज एनीबडी अँड एनिथिंग. स्वतःलाही त्या डॅमेज होऊ शकतं. कुवत नसताना तुम्ही जर करायला गेलात एखादी गोष्ट तर तुमच्यावर उलटू शकते ती. त्यामुळे बेसिकली कुठल्या गोष्टीमुळे राग आला या गोष्टीकडे थोडंसं शांतपणे बघायची आवश्यकता असते खरं सांगायचं. त्यालाच प्रतिपक्ष भावना असं म्हटलं आहे पतंजलीने. बऱ्याच वेळा

0: प्रॉब्लेम असा असतो की माझी दखल घेतली जात नाही, त्यामुळे मी दखल घेण्यासाठी काहीतरी असं विचित्र करतो. किंवा कधी कधी खरंच माणसं रागीट असतात, त्यांचा रागावरती कंट्रोलच नसतो. कारण राग ही गोष्ट त्यांच्या अंगात एवढी भिनलेली असते की अनाहूतपणे ती बाहेर पडते आणि त्याचे प्रचंड प्रमाणात लॉसेस झालेले आहेत लोकांना. व्यक्तिगत स्तरावरती सामाजिक प्रॉपर्टी खराब होते, एखाद्या मुलाचं कायमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला साधा सोपा उपाय खरं सांगायचा, 10 आकडे मोजायचे
1: उलटी काढून.
0: कसेही मोजा पण 10 मोजा. त्यांनी काय घडतं, कृती आणि विचार यांच्यातला फरक वाढतो. विचार मनात असतोच कायम, पण कृती अंमलात आणण्यासाठी जी काही

0: कडे मोजायच्या
1: उलटी काढून.
0: हा कसेही मोजा पण 10 मोजा. त्यांनी काय घडतं, कृती आणि विचार यांच्यातला फरक वाढतो. विचार मनात असतोच कायम, पण कृती अमलात आणण्यासाठी जी काही एक आतून एक प्रेरणा लागते ती प्रेरणा म्हणजे राग असतो, त्याच्यापुढे संताप आहे, त्याच्यापुढे क्रोध आहे. ह्या 3 पायऱ्या आहेत. राग बारीक सारीक गोष्टींचा येतो, त्यांचा कडलोट झाला की संताप होतो, आणि संताप जे व्यक्त करता येईल क्रोध होतो. पूर्वी क्रोध व्हायचा ऋषींना, पण ते शाप द्यायचे, ते नुकसान करायचे लोकांचं, पण नॉट इन फिजिकल फॉर्म. त्यामुळे हा प्रकार खूप महत्वाचा असतो. आपल्याला क्रोधावरती नियंत्रण आणायचं असलं पहिला रागावरती आणणं पाहिजे. आणि राग ही गोष्ट अशी आहे ना की कोणालाही येऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि याच्या मागे कारण एकच आहे की समाजामध्ये आपलं एक्सपोजर खूप वाढलेलं आहे, कारण नसताना वाढलेलं आहे. तुम्ही बघा आता हल्लीच्या काळात सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात की आपल्याला वाटतं खरं काय. प्रत्येक पेपरला एक फॅक्ट चेक असतं, बघा ही बातमी अशी होती, ही त्याच्यामागची गोष्ट अशी आहे. ह्याचं कारणच काय, काही गरज नव्हती ना ह्याच्या करायची. पण ह्याच्यामुळे काय झालंय की लोकांचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही. विश्वास व्यक्त करायचे ते काय करतात, राग व्यक्त करतात.
1: बरोबर.
0: थोड्या रागाच्या बाबतीत रस्त्याने जाताना गाडी घासून जाते, नो एंट्रीतनं कोणतरी समोर न येतो, असे असंख्य प्रोव्होकिंग पॉईंट तुम्हाला आहेत. पूर्वी एवढे नव्हते, अजिबातच नव्हते.

0: हल्ली ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणं हे कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि काही झालं तरी माझ्या मनासारखं झालं नाही असं सुद्धा लोकांचं होतं. आणि मग खूप वेळ घेतात एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायला. तर मग आधीपासून एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची, मग ते एखाद्या व्यक्तीला गमावणं असेल किंवा मग ऑफिसमधली एखादी गोष्ट असेल, शाळा कॉलेजमधलं असेल, काय सांगाल आपण त्या बाबतीत? स्वीकारणं
1: ही खूप खुल्या मनाची खरी म्हणजे क्वालिटी आहे. माझे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे ऍक्सेप्ट इज द हाफ सोल्युशन. कुठल्याही समस्येला ऍक्सेप्ट केल्यानंतर सोल्युशन तुम्हाला मिळायला लागतं. वी आर ऑलवेज रिजेक्शन मोड. असं असू शकत नाही, मी तर असं करणारच नाही, माझ्या बाबतीत असं कसं झालं, होऊच शकत नाही. असं साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाला एखादा रोग झाला की तो पहिलं म्हणतो व्हाय मी ओनली, एवढी लोक जगामध्ये, माझंच का प्रॉब्लेम, माझ्याच बाबतीत हा प्रॉब्लेम का झाला, हा तुझा कर्मभोग आहे असं म्हणायचं. त्यामुळे ऍक्सेप्टन्स करायचं म्हणजे काय करायचं की जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायची. ती स्वीकारायच्या वेळेला तुम्ही जेव्हा थांबता, तुम्ही काय होतं तेव्हा स्वीकारता म्हणजे काय करता, यू स्टॉप फॉर सम मोमेंट्स. तुम्ही तिथे थांबता, अरे अच्छा असं आहे का, मग ह्याच्यामध्ये असे असे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून हे झालं आहे का, मग माझ्या ह्याच्यात रोल कितपत आहे, मला दिसतं की माझा रोल काहीच नाही आहे, ही गोष्ट माझ्यावर टाकली गेलेली आहे, रिजेक्ट इट. तिथे ऍक्सेप्ट नाही करायचं. मग तुम्ही काय कुठले रिस्पॉन्सिबल असाल ना, आपण ऍक्सेप्टन्स कुठे देत नाही माहिती का, जिथे आपण जबाबदार असू तिथे, जिथे आपण जबाबदार तिथे आपण ऍक्सेप्टन्स कधी देत नाही, माझा काय संबंध नाही. रिजेक्शन कुठे होतं, माझा संबंधच नाही हे माहिती आहे तुम्हाला, मग तुम्ही तिथे ऍक्सेप्ट करायची गरज नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे ऍक्सेप्टन्स रिजेक्शन हे नेहमी कर्तृत्वावरती अवलंबून. साधी गोष्ट आहे, तुम्हाला एखादं यश मिळालं, तुम्ही म्हणता का माझा नशिबाने मिळालं,
0: मी काहीतरी
1: मी आहे म्हणून यश मिळालं, नाही मिळालं यश, काय माझं नशीबच चांगलं नाही हो, काहीतरी बॅड लक आहे. त्यामुळे माझ्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मला काढायचं असेल तर मला ते स्वीकारावं लागतं, हा प्रॉब्लेम आहे, अग्रीड.
0: बरोबर.
1: मग तिथून तुमच्या विचारांची दिशा बदलते. प्रश्न आलाय त्याला उत्तर नाही असं म्हणू शकत नाही.

0: का दिसत नाही आपल्याला, आपण त्या प्रश्नाकडे असं वर्ण बघतो, प्रश्नचिन्हाचं डोक्यावरती असतं बघा, ते डोक्यावर समोर आणून ठेवायचं,
1: तर तुम्हाला
0: तुम्हाला दिसतं. तुम्ही झाडाच्या खाली वगैरे तर झाड खूप उंच दिसतं बघा, पण गच्चीत गेलं तर झाड अगदी छोटं दिसतं. कुठल्याही गोष्टी तुम्ही कसं बघता
1: हे महत्त्वाचं,
0: त्याच्यावरती अवलंबून खूप गोष्टी असतात. आणि हे बघण्याची दृष्टी तुम्हाला मिळाली की मग सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात, असं ते आहे.
1: आणि आपण बघतो की हल्ली कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, म्हणजे सगळ्याच क्षेत्रात, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठल्याही त्याला एखाद्या क्लासला जरी घातलं असेल मुलांना तिथे सुद्धा, पण मग ह्याचा परिणाम मनावरती कसा होताना दिसतो, किंवा ताणतणाव ह्याच्यामुळे जास्त वाढत चाललाय का, याच्यावरती उपाय काय? मग
0: ताणतणाव आपल्याला निश्चित वाढत चाललेले आहेत. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? कॉम्पिटिशन पाहिजेच. कॉम्पिटिशन मध्ये कम्पॅरिझन आले की गडबड सुरू होते. कम्पॅरिझननी माणसं वाट लावतात सगळ्या गोष्टी, कारण कम्पॅरिझन केलं की तुलना केली ना की दोघांचा अपमान होतो. तुलना ही कशाची करायची असते? तुल्यबळांची करायची असते. आपण तुलना नेहमी उलट्या करतो, तसं नाही करून चालत. कॉम्पिटिशन म्हणजे काय की मला सतत पुढे राहायचंय, ही कॉम्पिटिशन आपली असते. तुमची कुवत आणि तुमचं पुढे राहणं ह्या डायरेक्टली गोष्टी जोडलेल्या आहेत. तुम्ही बघा रस्त्याने जाताना सुद्धा सगळी माणसं असे तसे जातात, उलटे सोटे वेळाकडे जाऊन कुठे थांबतात? सिग्नल. ते काही पुढे जात नाही सिग्नल तोडून. त्यामुळे कुठे जायचंय हे पहिलं कळल्यानंतर मग त्याच्या मागे वेग किती पाहिजे, माझी क्षमता आहे का त्या वेगानं, उरफुटून मरतात लोक. हे हल्ली रॅटरेस आहे. आणि याच्या मागे कारण एकच आहे की आपल्या डोक्यावरती हेच सांगितलेलं आहे कायम, त्याचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा पांढरा कसा काय, इथून सुरुवात आहे. जेलसी, त्या ईर्ष्येमधनं मग द्वेष निर्माण होतो, त्या द्वेषामधनं विचित्र कॉम्पिटिशन निर्माण होते. कॉम्पिटिशन असलीच पाहिजे, पण ती कशाशी पाहिजे? स्वतःशी पाहिजे कॉम्पिटिशन. काल मी काय होतो,
1: आज मी कुठे आहे
0: आणि उद्या कुठे असणार आहे,
1: बरोबर
0: आहे. ह्याच्यात कॉम्पिटिशन तुम्ही करत गेलात ना तर तुम्हाला त्रास तसा होत नाही. आपल्या ताणांच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट आहे की ताण जे असतात ना ते जगात पाहिजेतच. ताणाशिवाय कुठली गोष्ट साध्य होणार नाही. पण ताण किती डोक्यावर बसवायचा त्याला मर्यादा आहे,
1: ते आपल्या हातात,
0: 100% हातात आहे आपल्या. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, दॅट इज माय चॉईस. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, तुम्ही धनुष्यबाण बघितलेला आहे. बाण सोडायचं काय करावं लागतं? दोरी ताणावी लागते, बरोबर. दोरी ताणली, बाण लावला, बाण सुटला, दोरी तिथे राहते का?
1: ती पुन्हा पूर्वावस्थेत येते.
0: आपला ताण कुठे असतो? तिथेच. प्रॉब्लेम इथे
1: पूर्वावस्थेत येणं
0: येतच नाही.
1: योग साधनेतून कसं येत?
0: निश्चितपणे येतो. त्या ठिकाणी मग तटस्थता हा जो मी भाग मांगला तो, मला अमुक अमुक गोष्ट करायची, त्याशी मला हे करायला लागेल, ठीक आहे करायचं, ते संपल्यानंतर त्या रेंगाळायचं नाही. आपल्याकडे आपला प्रॉब्लेम कुठे मिळते? आपण भविष्य आणि भूत, काळाच्या कात्रीची दोन पाती आहेत, एक म्हणजे भविष्याचं पातळ आणि दुसरं भूतकाळाचं, या दोन्ही मध्ये आपण अडकलेलो आहोत. आणि त्याने आपण काय करतोय, वर्तमान कापून टाकतोय.
1: वर्तमानात जगायलाच नाही
0: सगळं. तुम्हाला मागे केलेल्या गोष्टी तुम्ही बदलू शकताय का? नाही बदलू शकत, बरोबर आहे. उद्या येणारी गोष्ट काही तुम्ही ठरवू शकता का? एका लिमिटच्या पुढे नाही ठरवू शकत. तुम्हाला कुठे माहिती उद्या सकाळी उठणार आहात तुम्ही? तरी पण तुम्ही गजर लावता की नाही? याचं कारण एकच आहे, आशा. एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला नेहमी पुढे जायला लावते. जांबुवंत नावाचं एक पात्र रामायणात आहे, ते दीर्घायुष्य होतं असं मानलं गेलं आहे. तर त्याला तुझ्या आयुष्याचं रहस्य काय? दीर्घायुष्याचं. तू म्हणा मी वर्तमानात जगतो. किती सुंदर आहे बघा, आपण किती वेळ जगतो वर्तमानात. आपल्या भूतकाळचा वापर कसा करायचा असतो? मग टॉर्च. भूतकाळ म्हणजे तुमच्या हातली विजेरी आहे, तुम्हाला समोर दिसतं, त्याच्यात अनुभवाचा प्रकाश पडलेला असतो. तो प्रकाश तुम्हाला दाखवतो की नेमकं कुठे जायचंय, किती जायचंय. कधी कधी खूप दूरदृष्टी लोक दाखवतात पण समोरचा खड्डा दिसत नाही. ह्या सगळ्याचा समन्वय साधायची वृत्ती तुम्हाला येते योगामुळे येते. योगाच्या अभ्यासाने ह्या गोष्टी सहज होतात, वेगळं काही करावं लागत नाही.
1: मन खंबीर असणं, मन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, पण हल्ली हा कुठेतरी कमकुवतपणा जाणवतोय, असं का होतंय बरं?
0: डिफेन्स मेकॅनिझम येतो. मी कमकुवत आहे म्हणलं की माझ्याकडे 10 लोक लक्ष देतात. साधी गोष्ट आहे, रडणाऱ्या मुलाला विचारतो अरे काय रडतो रे बाबा तू, मुलं हसणार असेल तर काय करतो, आपण छान गालगोजी करतो पुढे जातो. सो दिस इज अगेन डिफेन्स मेकॅनिझम. मी कमकुवत आहे म्हटलं की आय ड्रॉ एनर्जी फ्रॉम द अदर्स, मी लोकांकडून ऊर्जा घेतो. मनाच्या बाबतीत खूप छान दृष्टांत दिले योग वासिष्ठामध्ये. त्यांनी काय सांगितलंय, सर्वे जना स्वसंकल्प वशात लघुर भवती वा गुरु. सगळे लोक स्वतःच्या संकल्पानी तर मोठे होतात किंवा लहान राहतात. आता त्यांनी किती मोठं व्हायचं किती लहान व्हायचं हा त्यांचा चॉईस आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी असं दुसरं म्हटलंय की मन ही एकच गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टी तुम्हाला करायला लावत आहे. याचं कारण मन आणि शरीर यांच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर मन. आणि मनाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मनाचा विचार योग्य प्रकारे झाला तर शरीर तसं काम करायला लागतं. आणि शरीराचा मनाचा समन्वय बिघडलेला आहे याचं कारण स्वसंकल्प वशात, माझा संकल्पच चुकीचा आहे. आणि त्यामुळे लघुर भवती व गुरु हे कुणी ठरवायचं? माणसाने ठरवायचं. योग वैशिष्ट्य केव्हाच आहे? रामायण काळातलं आहे. त्याच्यात त्याने असं म्हटलंय की दोन प्रकारचे रोग आहेत, आधी आणि व्याधी. आधी म्हणजे मनाचे रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचे रोग. त्याच्यामध्ये काही पूर्वजन्मामुळे होतात, काही यावेळच्या एक्साइटमेंटमुळे होतात. आणि व्याधी ज्या आहेत त्या सर्पदंश म्हणजे विषप्रयोग किंवा ह्या ह्याला होतात. आणि त्याला त्यांनी उपचार काय दिले? औषध आणि मंत्र, मंत्रसाधना त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून मनाचा वापर कसा करायचा हे योग वैशिष्ट हे सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. वैशिष्ट्यांना सांगतात की मूर्खाच्या डिक्शनरीमध्ये प्रारब्ध हा शब्द आहे, नशीब

0: शब्द मूर्खांच्या शब्दकोशामध्ये आहे. मग त्याला राम विचारतात मग हे लोक प्रयत्न का करत नाहीत, ते म्हणे त्याला आळस हा एकच प्रकार आहे, आळस तेव्हापासून हा प्रॉब्लेम चालू आहे.
1: म्हणून आपण म्हणतो आळस हा माणसाचा खरा शत्रू आहे 100%.
0: आणि आळस आपण इतका कन्व्हेन्शनली वापरतो ना, हे तुम्ही म्हणलात मनाचा कमकुवतपणा, कमकुवतपणावर काय नसतो, आळस असतो. आपल्याकडे हा प्रॉब्लेम कशामुळे येतो की आपण सगळ्या गोष्टीकडे खूप वेगळ्या अँगलने बघतो. अँगल बदलला ना की तुम्हाला चित्र वेगळं दिसतं, कॅलिडोस्कोप सारखं येते. आणि म्हणून मनाच्या स्वास्थ्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मनाचाच आधार घ्यायचा.

0: हल्ली झोपण्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या, त्याच्यामुळे एक सगळे चक्र आपलं बिघडलेलं आहे. तर मुळात जर मन चांगलं असेल तर शरीर चांगलं राहतं, शरीर चांगलं असेल तर मन चांगलं राहतं. तर या दोघांचा समन्वय साधायचा आणि जर का रोजच्या जगण्याशी ह्याला जोडायचं आहे, म्हणजे जरी ऑफिसचं टाइम टेबल बदललं तरी सुद्धा, तर मग हे कसं सगळं साधायचं? तारेवरची कसरत आहे, पण ते साधण्याशिवाय पर्याय नाहीये. दुसरा
1: पर्याय नाही. आपला देश हा एकच असा देश आहे की जो जागतिक वेळेनुसार काम करतो, आवश्यकतेमुळे आपण करतो. ह्याच्यातला मुद्दा महत्वाचा कुठला असतो की झोप ही शरीराची गरज आहे. निसर्गाने तुम्हाला रात्री झोपायला वेळ दिलेली आहे. रात्री 10 ते 5 जे काय असेल ती, त्यावेळेला तुम्हाला नाही झोप मिळाली तर तुम्हाला जी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही झोपू शकता. आता आपण या बाबतीत बघू शकतो की कमी झोपून सुद्धा माणसं ऍक्टिव्ह राहू शकतात. आपले दोन्ही पंतप्रधान पूर्वीचे आणि आत्ताचे, इंदिराजी पण तसेच होते आणि मोदीजी पण तसेच आहेत, त्यांच्या बाबतीत झोपेचं प्रमाण खूप कमी आहे टू बी फ्रँक. तरी पण ते एवढे फ्रेश असतात वयाच्या संबंधात. तर आपल्याला झोप ही एक फक्त शरीराची झीज भरून काढण्यासाठी असलेली गोष्ट आहे, एवढंच फक्त बघायचं आहे. महत्वाची गोष्ट काय की जेवणाच्या वेळा सांभाळा, त्या नाही सांभाळते. फॉर एक्झाम्पल, तुमची शिफ्ट सकाळी 6 सुरू होते तेव्हा तुम्ही नाश्ता करू शकत नाही, पण बरोबर घेऊन जाऊ शकता. जेवायची वेळ तुमची 12:00, तुमच्या दोन्ही वेळा आहेत ना, त्या दोन्ही वेळा तुम्ही नक्की सांभाळू शकता. कशा सांभाळू शकता? फर्स्ट शिफ्ट असेल तर तुम्ही सकाळी नाश्ता घेऊन जा, 12:00, 1 वाजता जेवा, संध्याकाळचं जेवण घरी होतच आहे. कामाच्या वेळा बदलल्या म्हणजे जेवणाच्या वेळा बदलायची आवश्यकता असं नाही.

0: आपण ते प्रिटेक्स्ट करतोय. डबा खायलाच वेळ मिळाला नाही हो मला, काय करू काही करायचे मग मला असेच. साधी सोपी गोष्ट आहे, असं होऊच शकत नाही. ह्या दोन वेळा फिक्स आहेत की नाही तुमच्या, त्या दोन वेळा तुमच्या कुठेही तुम्ही बसवू शकता. त्यामुळे कामाचं स्वरूप बदलू शकता, आय कॅन अंडरस्टँड. परंतु त्यासाठी तुम्हाला दोन वेळा दिल्यात ना, सकाळी 11 जेव्हा राहते एक, काय तुमचं जेव्हा असेल 9 जेव्हा. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काय जेवण ते चांगलं मनाने प्रसन्न राहून जेवा. रिच्युअल म्हणून नका जेव.
1: बरोबर,
0: लोक नुसतं पोट भरतात, काही उपयोग नसतो.
1: ते लक्ष सगळं एकतर टीव्ही कडे किंवा स्क्रीन कडे असतं.
0: टीव्ही बघताना काय काही उपयोग नाही टीव्ही बघायला. 10 मिनिटं नाही टीव्ही बघायला काय मोठा फरक पडणार.
1: बरोबर,
0: काय दर्जाचे कार्यक्रम असतात त्याच्यावर.
1: पण हल्ली ह्या ओटीटी म्हणा किंवा हे चॅनल्स म्हणा किंवा हल्ली दिसणाऱ्या बातम्या म्हणा, ह्या सगळ्याचा मनावरती खूप परिणाम होताना दिसतोय. माणसं वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचार करायला लागलेली आहेत. कदाचित ती गरज आहे किंवा हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्याला पाहायला मिळतात, छोटे कुटुंब. तर काय सांगाल आपण?
0: गरज निर्माण झालेली आहे, गरज निर्माण केलेली आहे. या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनाची गरज निर्माण केली. मनोरंजन कशामध्ये होत? फक्त रेडिओवरती होतं. आजही रेडिओ ऐकणारे लोक खूप आहेत.
1: हो,
0: मी स्वतः रेडिओ ऐकणार आहे, मी रेडिओचा भक्त आहे. पण हल्ली काय आहे, 2-3 मिनिटं झाली की लगेच तुम्ही चॅनल बदलता. पेशन्स अजिबातच नाही राहिलेला. पूर्वी काही नव्हताच बदलायला, एक सह्याद्री वाहिनी आणि इकडे आकाशवाणी मुंबई बस संपलं, त्याच्यापुढे काही नाही. आज तुम्हाला चॉईस मिळाले त्यामुळे तुमचं वेवडनेस वाढलेलं आहे. मनाची अस्थिरता वाढायचं कारण तेच आहे. हल्ली कम्युनिकेशन किती वाढलंय हो, चाललंय कुठेतरी पुण्याला, बस मला मिळाली हे पण फोन करून सांगायचं, काय गरज आहे सांगायची.
1: बरोबर,
0: बसला ना बस म्हणजे शांतपणे बस ना, मग आता बस सुटली बरं का. इतकं कम्युनिकेशन चाललं. पूर्वीच्या काळी कसं होतं, नो न्यूज इज अ गुड न्यूज. तुम्ही कोकणात पूर्वी गावाला जायचात, आजी सांगायची ना पत्र पाठव रे बाबा. कोणी पत्र पाठवली? आजी बघायची दुसरी पेपरला बातमी नेणार, एसटी कोसळली म्हणजे पोचली माणसं. इतकं सोपं होतं ते. आता पण खूप कॉम्प्लेट करून ठेवलेले. त्यामुळे काय वाढलं, अपेक्षा वाढल्या. आणि अपेक्षा वाढल्या, अपेक्षा भंगही वाढले, म्हणून हा पेशन्स कमी झालेला आहे.
1: बरोबर.
0: आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की ह्या प्लॅटफॉर्म जे दिसतं ते खरं आहे असं म्हणायची आपली वृत्ती वाढलेली आहे. ही खूप डेंजरस गोष्ट आहे. आभासी जग हे खरं वाटायला लागलं ना, ही सगळ्यात मोठी गडबड आहे. मग खऱ्या जगातली माणसं खोटी वाटायला लागतात. माझी फ्रेंड लिस्ट केवढी मोठी आहे, पण वेळेला कोणी नाही तुझ्याकडे, कोणी नसतं.
1: खरं खरं,
0: कसली फ्रेंड लिस्ट आली डोंगलाची, काही त्याला अर्थ नाही खरं सांगायचं.
1: ओसीडी आणि एन्झायटी सारख्या समस्यांवर किंवा इतरही मानसिक आजारांवरती योग साधनेचा कसा उपयोग होतो त्याविषयी आम्हाला काय सांगाल? काही उदाहरण इथे तुम्हाला सांगता येते?
0: आता आम्ही एन्झायटी वरती आमचे वर्ग घेतले होते, एन्झायटी कमी करण्यासाठी. बेसिकली एन्झायटी काय येते, सगळ्या गोष्टी लवकर पाहिजेत. मोरिझम, हल्ली काय मोरिझम मोठा रोग आहे. दिल मांगे मोर आहे तर समाधानच नाही लोकांना. गाडी एक नाही, दोन पाहिजेत. माणसं घरात दोन असतात, दोघांना दोन वेळे गाड्या. घर मोठं पाहिजे, 6 खोल्यांचं घर, पण राहतात दोनच माणसं. ह्या सगळ्यामुळे काय होतंय, की तुम्ही फ्रस्ट्रेशनच्या लेवलला फार लवकर जवळ आणता. एन्झायटी झाली म्हणजे काय झालं, की जे मिळाले त्यात समाधान नाही आणि नवीन काय मिळालं याची माहिती नाही. या सगळ्या गोंधळामुळे आपल्या मनाच्या बाबतीत हा प्रॉब्लेम एन्झायटीचा सुरू झाला आहे. म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया द्यायची. ऑब्सेसिव्ह कंपल्शन डिसऑर्डर म्हणजे काय असतं, की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहायची. बोलण्याच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत असतं, करण्याच्या बाबतीत असतं. आता हे सगळे डिसऑर्डर्स कशामुळे आहेत, दे आर चॅनल्स ऑफ एक्सप्रेशन. मनात साठलेला अस्वस्थपणा तो चॅनलाइज करण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आता ह्या सगळ्यांच्या वरती सोल्युशन काय आहे, योगामध्ये खूप चांगले सोल्युशन झाले आहेत. अतिशय सुंदर प्रकारे योगाचा अभ्यास आपण करू शकतो. साधी गोष्ट आहे की शांत बसायचं. म्हणजे काय झालं, एन्झायटी कमी झाली तुमची. शांत बसायचं, कसं बसायचं, कसंही बसा, खुर्चीत बसा, जमिनीवर बसा, पाय पसरून बसा, काही प्रॉब्लेम नाही. त्याला देर इज नो सच रिक्वायरमेंट. अशी कुठली प्रिकंडिशन नाही मग योगामध्ये, की पद्मासन घातलं तर तुमचं मन चांगलं राहील असं काही नसतं. स्थिर बसलं की काय होतं, शरीराच्या बरोबर तुमचं मनही स्थिर होतं, आपोआप स्थिर होतं, काही करावं लागत नाही त्याला. आणि सगळ्यात सोपा उपाय काय म्हणते, श्वासाकडे बघा तुमच्या. किती वेळा तुम्ही श्वासाकडे बघता, कधी बघितलंय श्वासाकडे तुम्ही शेवटचा? श्वासाकडे काय बघायचंय, चालू आहे तो व्यवस्थित. इतकं सोपं आहे ते. द मोमेंट यू ऑब्झर्व युअर ब्रीदिंग पॅटर्न, तुमच्या लक्षात येईल तुमच्या श्वासाला एक सुंदर लय आहे. तो श्वास तुम्हाला ऊर्जा देतोय, तो तुम्हाला जिवंत ठेवतोय, तो तुम्हाला कार्यक्षम बनवतोय. हे सगळे श्वासाचे पॅरामीटर्स आहेत. मग श्वासाकडे बघितलं की काय होतं, माझे दुसरे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. ऑब्सेसिव्हनेस म्हणजे काय, की करायचंच, हा च निघून जातो. च निघून गेला की सगळं करायचं, मग काय माझ्या सवडेने करेन मी. यू बिकम युअर ओन मास्टर. साधं शांत बसा, डोळे मिटून घ्या, श्वासाकडे लक्ष द्या. एन्झायटी लेवल कमी होतेच होते, बियॉन्ड डाऊट, निसंशयपणे. स्वस्थ बसणं हाच योगाचा मूळ गाभा आहे. स्थिर सुखम आसनम, काय सुंदर डेफिनेशन दिलंय पतंजलीने, स्थिर सुख असलेली कुठली पोषण म्हणजे आसन. मग स्थिरता कोणाला आहे, सुरुवातीला शरीराला आहे आणि नंतर मनाला आहे आणि त्यानंतर सुखमयता कोणाला आहे, दोघांनाही आहे. म्हणून तुम्ही शांत बसलात, खुर्चीवरती बसा, पायापासून बसा, काही काही त्याला असं सॉरी हे नाही आहे, कंडिशन नाही आहे. हे तुम्ही डोळे मिटल्यानंतर काय होतं, तुमचं 90% मन बाहेरचं बंद होतं. कारण डोळे मिटून शांत बसलं की तुमची रिॲक्टिव्हिटी बंद झाली. तेव्हा सुरुवातीला काय होतं, डोळे मिटल्यानंतर भयंकर काय काय दिसायला लागतं, जे उडाळ्यामध्ये पण बघितलेलं नसतं कधी. तर ते सुरुवातीला होणारं ऑब्स्टिकल आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचं. टिकटिक घड्याळी तुम्हाला नको तेव्हा ऐकायला लागते. तुम्ही शांत बसल्यात घरात, टिकटिक वाजते घड्याळीची. आतापर्यंत नोटीस

0: असते. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे सगळे तुम्हाला अट्रॅक्ट करायला बघतात, अरे माझ्याकडे लक्ष दे. तिथे तुम्ही डिटॅच केलं ना की तुम्ही स्वतःमध्ये आपोआप इन्वॉल्व्ह होता. स्वतः इन्वॉल्व्ह होणं म्हणजे स्वास्थ्य.
1: बाहेर न डोकं तर आत डोकं.
0: एक्झॅक्टली. आतमध्ये खूप काय भरलेलं आहे हो, प्रचंड मोकळं
1: करणं खूप गरजेचं आहे.
0: ओपन द कॉर्क, बूच उघडा. त्या बुचा उघडल्यानंतर पहिल्यांदा घाणच बाहेर येणार हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर आतमध्ये स्वच्छ पाणी आहे. खळखळाट कुठे असतो बघा, किनाऱ्यावरती असतो. आपलं मन आहे ना समुद्रासारखं आहे,
1: तळाशी एकदम शांत,
0: प्रचंड शांतता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, समुद्राची क्वालिटी काय आहे. नको आहे ते किनारा आणून टाकतो तो, किनारे करू म्हणतो ना आपण. मग मनातले विचारांना किनारे करा, डोळे मिटून शांत बसलात की काय होतं, विचार बाजूला गेलेच, मग काय राहिलं, डीप सी. समुद्राच्या पोटाशी केवढी मोठी संपत्ती आहे, पण तिथे पोचायसाठी तुम्हाला शांत राहायला पाहिजे ना. किनारा सोडायला लागतो. आणि म्हणून मनाच्या शांततेला समुद्राचीच उपमा आपण देऊ शकतो. प्रचंड विशाल आहे, प्रचंड मोठा आहे, पण ॲट द सेम टाइम इट कॅन डिस्ट्रॅक्ट यू ऑल्सो. पण शांत बसणं, एन्झायटी कमी करणं, साधं सोपं. एन्झायटी अँटी एन्झायटी.

0: जेव्हा अशी शांत डोळे बंद करून बसलेली व्यक्ती आपण बघतो तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातून येणारं पाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, किंवा डोळे उघडल्यानंतर
1: निश्चितपणे त्याला कॅथार्सिस विमोचन त्यांनी स्वतःशी तादात्म्य साधलेलं असतं. ते केल्यानंतर मग राहिलं काय, काहीच नसतं राहिलं. सगळे द्वेष निघून जातात, सगळे राग निघून जातात, सगळे किलमिशा मनातले स्वच्छ होतात. आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, आपण मनाने खूप निर्मळ आहोत. आपण स्वतःहून ते खराब केलेलं आहे आणि ते खराब न करायचं चॉईस पण माझाच आहे ना. पुन्हा एकदा आमच्या गुरुजींचा मी तुम्हाला एक दाखला देऊ शकतो का, हा सुंदर वाक्य त्यांचं आहे, ॲज हॅव राईट टू रिॲक्ट, हॅव राईट नॉट टू रिॲक्ट ऑल्सो. जसं मला रिॲक्शन द्यायची स्वातंत्र्य असं नाही द्यायचं पण स्वतंत्र आहे. किती वेळा वापरतो आपण ते, कधीच नाही वापरत. प्रतिक्रिया देतच राहायच्या सारख्या, अदरवाईज तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे मी लक्ष देत नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून योगा करायचा म्हणजे काय, अगदी जंगलात जायला पाहिजे, काही वेगळी वस्त्र घालायला पाहिजे असं काही नसतं. सो सिम्पल वे ऑफ लिव्हिंग, स्वतःकडे स्वतः योग्य प्रकारे बघणं म्हणजे काय झालं, बाहेरची दृष्टी माझी बंद झाली, मला बाहेर कुठे बघायची गरजच नाही. भरपूर आतमध्ये हो, तुझं तुझं म्हणजे परी तू जागा चुकल अशी. त्यामुळे हे प्रोसेस आहे ना, हे प्रोसेस खूप महत्वाचं असतं.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी भयंकर करावं लागेल योग. म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट, कधी करायचा योग,
0: हा
1: लोकांना खूप वेळा प्रश्न पडतो. आदर्श वेळ सकाळची. याचं कारण असं आहे की शरीरामध्ये आपले जे हार्मोन्स असतात, ते ग्रोथ हार्मोन्स म्हणजे वाढीला संप्रेरक असणार, ती सकाळी स्त्रवतात. ती जर वापरली गेली नाहीत ना, तर दे गो वेस्ट, ती फुकट जातात. ती फुकट गेल्यामुळे काय घडतं, एक मोठा मेसेज शरीराला जातो. हे आतली यंत्रणा इतकी सुंदर बांधलेली आहे ना, की मी रोज याच्या ग्रोथ हार्मोन सिक्रेट करतो, हा वापरतच नाहीये. हा फुकट घालवतो झोपून, 8 वाजता उठतो, 9 वाजता उठतो, काही उपयोग नाही याचा. मग ती सिस्टीम हळूहळू विचार करायला लागते, ह्या माणसाला देऊन काही फायदा नाही, इज वेस्टिंग द एनर्जी. मग त्या सिक्रेशनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. ते कमी झालं की एजिंग सुरू होतं लवकर. हल्ली बघा, लवकर एजिंगची प्रोसेस सुरू झाली. वृद्धत्वाची पॅरामीटर हल्ली
0: त्याच्यामुळे होतं काय, हल्ली लोक परत अरे मी तरुण कसा दिसेन
1: त्याच्या मागे
0: धावताना दिसतात.
1: तारुण्य हे वयाशी जोडलेलं नसतं. देर आर टू एजेस वी हॅव गॉट, वन इज कॅलेंडर एज, दुसरे बायोलॉजिकल एज. वे टू वर्क ऑन बायोलॉजिकल एज. शरीराचं वय तुम्हाला बघायचंय, त्यासाठी शरीराचं फंक्शनिंग सुधारलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही योग साधना करता, त्यावेळेला दुसरं काही करायचं नसतं. योग साधना खूप साधी सोपी आहे. किती वेळाची तुम्ही साधना करू शकता, अर्धा तास खूप झाला. पहिली 5 मिनिटं शांत बसा, ओमचा उच्चार करा. ओमच्या उच्चारामध्ये प्रचंड क्षमता आहे, तुम्हाला सांगतो. इट कॅन क्युअर सो मेनी प्रॉब्लेम्स विच आर नेव्हर गोइंग टू अराईज. प्रिव्हेंटिव्ह असून क्युरेटिव्ह.

0: ओम हा सगळ्यात सोपा आणि साधा मंत्र आहे. ओ आणि मचा उच्चार केलेला 10 वेळा करा, 11 वेळा करा, ते कंपन अनुभवा. इट करेक्ट सो मेनी थिंग विदाऊट युअर नॉलेज. त्याने काय होतं, पहिलं मन शांत राहतं, त्यानंतर काही आसनं करा. पण हे करण्यापूर्वी शिकणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: लर्न फ्रॉम द प्रॉपर पर्सन इन पर्सन. ऑनलाईन नाही शिकायचं. ऑनलाईन शिकून काही होत नाही. ऑनलाईन हा फार विचित्र प्रकार हल्ली वाढत चाललेला आहे. ठीक आहे, एक सोय म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर प्रत्यक्ष शिका. कुठून तरी शिका, चांगल्या संस्थेतनं शिका. दे विल गिव्ह यू प्रॉपर गायडन्स. मग त्यांनी शिकवलं ते आपल्याला घरी करायचं आहे फक्त.
1: बरोबर.
0: वेळेनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. एक तास केलं सगळं कंपल्शन नाही आपल्याला. अर्धा तास हे सगळं होऊ शकतं. प्रत्येक अवस्था असते असणारी. काही बैठकामधली आहेत, काही शयन आहेत, काही विपरीत आहेत, काही दंड आहेत. या प्रत्येक स्थितीत दोन दोन आसनं करा. किती वेळ लागतो त्याला? 15 मिनिटं लागतात. पहिली 5 मिनिटं मनाची साधनं आहे, मन शांत करायची साधनं आहे. नंतर 15 मिनिटं तुम्ही योगाचा अभ्यास म्हणजे आसनं करा. त्यानंतर 10 मिनिटं 5 मिनिटं प्राणायाम करा. नंतर 10 मिनिटं रिलॅक्स व्हा. 25 मिनिटं झाली, खूप झाली. वेळ असेल तर 1 तास करा. डिसिप्लिन आहे. ती शिस्त शरीराला लागली ना की मग तुम्हाला आपोआप त्या गोष्टी सुचायला लागतात. आणि ह्याच्यातनं काय होतं, हार्मोनल बॅलन्स जो बिघडलेला आहे तो अतिशय छान प्रकारे रिस्टोर होतो. हार्मोनल बॅलन्स बिघडणं हा मेजर प्रॉब्लेम आजच्या काळात आहे. आपल्या संप्रेरकांच्या बाबतीत आयदर देअर इज ओव्हर सिक्रिशन अदे नो सिक्रिशन. सिक्रिशनच नाही किंवा होत झालंय ते वापरलं जात नाही. शरीराला एक विजडम आहे स्वतःचा. आणि तो विजडम किंवा त्याची बुद्धिमत्ता जी आहे ना, ती बुद्धिमत्ता योगाच्या माध्यमातून आपण मॉडरेट करू शकतो.
1: खरंय.
0: आणि म्हणून योगाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. बाकी तुम्ही कुठेही व्यायाम करा, काही हरकत नाही.
1: नक्कीच. आणि या वर्षीची थीम सुद्धा अशीच आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग. काय सांगाल त्याबद्दल?
0: हेल्दी एजिंग म्हणजे काय, की एजिंग पुन्हा रिजेक्शनचा प्रॉब्लेम आहे. एक गंमत आहे बघा, आपण जे लहान असतो ते आपल्याला वाटतं खूप मोठं व्हावं पटकन. कारण आपण आजोबा बघतो, आजी बघतो, काय निवांत बसले असतात, ते काय काम करत नसतात.
1: मला
0: आता मोठं व्हायचंय. मोठं झालं की त्यातलं कळतं, अरे बाबा लहान होतच बरं होतं. त्याच्यापेक्षा पुढची गंमत अशी असते की वन्स यू आर अबव 50, 50 पुढे तुम्ही जाताना, त्यावेळेला काय होतं की तुम्हाला आता वेद लागतात की आता माझी युटिलिटी कमी व्हायला लागलेली आहे. दॅट इज अ मेजर रिस्क पॉईंट. 60 नंतर तुम्हाला त्या वयाचं थोडंसं ऑब्सेशन येतं की हे वय सांगावं की न सांगावं. 60 वर्षाचं मी सांगायला कशाला सांगायचं, मी सांगतो मी 50 वाटतो का असं विचारतो मी. आणि सगळ्यात पुढची गंमत काय असते, 70 नंतर लोक वय प्राईडने सांगतात, मी आता 70 वर्षाचा आहे, 72 वर्षाचा आहे, 75 वर्षाचा आहे, तरी पण मी किती छान दिसतोय. हा एक भाग वयाच्या बाबतीत, हा लपवण्याचा आणि छपवण्याचा प्रकार असतो ना, खूप वेगळ्या प्रकारे समोर येतो लोकांच्या. ग्रेसफुल एजिंग म्हणजे काय, की ऍक्सेप्ट दॅट युअर एजिंग इज स्टार्टेड ऑर यू आर इन द एजिंग प्रोसेस.
1: ओके.
0: एजिंग म्हणजे काय, ऍक्च्युली क्षमता कमी होणं. अहो एजिंगची सुरुवात पहिल्या दिवसापासून सुरू होते. ज्या दिवशी तुम्ही जगात प्रवेश करता त्या दिवशी एजिंग सुरू झालं आहे तुमचं. मग आपण 70 आणि 75 वर्षी का लावतो ते? एजिंग इज अ प्रोसेस, कंटिन्युअस चालू आहे, रोज होते ती. एजिंग मध्ये 2-3 गोष्टी घडतात. एक म्हणजे क्षमता कमी होणं, विस्फोरण वाढल्यासारखं वाटणं, चालताना तोल जाणं, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक व्हायला. याचं कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्स काही विशिष्ट प्रमाणात होत असतात. मग ते तुम्ही रिस्टोर केलेत ना, तर व्यवस्थितपणे सगळं होतं. एजिंग इज अ अनअवॉइडेबल फिनॉमिना, हा न टाळता येणारा भाग आहे. मग ते ग्रेसफुल कसं करायचं? पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या कुठल्याही गोष्टीत दखल द्यायची नाही. मी किती शहाणा होतो तुमच्या वयाचा असताना कोणाला सांगायला जायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही किती मूर्ख होतात. सिम्पल आहे, एकदम सोपं आहे. पण आपण काय सांगायला जातो, तुला काय माहिती आहे मी कसे दिवस काढायचे? कोणी सांगितलं तुम्हाला कसे दिवस काढायला? त्यामुळे आपल्या स्टोऱ्या कोणाला सांगायच्या नाहीत, कारण लोकांना त्यात इंटरेस्ट नाही. ते केलं ना की तुमचे निम्मे प्रॉब्लेम बंद होतात. निवांत राहा, 2 वेळा खायचं शांत, व्यवस्थित व्यायाम करायचा. आता आम्ही सुद्धा ज्येष्ठांसाठी वर्ग घेतो. ते खूप युनिक प्रकार आहे, अतिशय अप्रतिम प्रकार आहे ज्येष्ठांचा वर्ग. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला की त्या वर्गाला कोणाला सुट्टी नको असते. आणि ते आमचे वर्ग ऑनलाईन चालतात. हे वर्ग ना 65 पुढच्या लोकांचेच आहेत. नॉर्मली 65 ते 85 ह्या वयापर्यंत माणसं आहेत. त्या 2 प्रकारचे कॅटेगरी लोक असतात. ते नाव लिहितात, त्यापुढे चेअर लिहितात किंवा मॅट लिहितात. म्हणजे मी मॅट वर बसून साधना करणारे, म्हणजे खाली बसू शकतो, मी चेअर वर बसून करू शकतो. पण त्यांच्या बाबतीतला एक विचित्र प्रकार असा आहे की बहुतेक मंडळी एकटे आहेत. तो 1 तास असतो ना त्यांच्या आभासिक स्तरावर का होईना, ते कोणाबरोबर तरी असतात ही फार मोठी भावना त्यांच्या मनात असते. मी माझ्याच घरात बसलेलो आहे, पण माझ्यावर आणखीन 50 माणसं बसली आहेत. एवढं मोठं समाधान आहे. अँड दे आर हॅपी ऑन दॅट 1 आवर. पुढचे 24 तास त्याच्यात छान जातात. त्यांना सुट्टी नको असते, पण तो वर्ग इतका सुंदर चालतो. ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग आम्ही गेली 6 वर्ष चालवतोय. हाऊसफुल वर्ग आहे लिटरली. त्यामुळे ते एजिंग ग्रेसफुल आहे असं मला वाटतं. दे आर विथ देमसेल्स. एकटेच आहेत पण ते आयसोलेटेड नाही आहेत. हा खूप महत्वाचा भाग त्याचा आपल्याला समजून येतो.
1: खरंय, खरंय.
0: आता ही सगळी आपण परिस्थिती बघितली ना की आपल्याला असं वाटतं की काही खरं नाहीये. पण हे कसं खरं आहे हे सांगणारी माझी एक स्वतःचीच लिहिलेली कविता आहे, मी ती वाचून दाखवतो. मान्य आहे सगळं अंधार आहे, तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. मान्य आहे सगळं अंधार आहे, तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. मान्य आहे भ्रष्टाचार खूप आहे, स्वतः न करणं शक्य आहे. मान्य आहे सुरक्षा कमी आहे, न घाबरणं आपल्या हातात आहे. मान्य आहे मरण खूप सोपे आहे, पण जगण्याचा संघर्ष पण तेवढाच महत्वाचा आहे. मान्य आहे की सुख कुठेच नाही आहे, पण समाधान असणं शक्य आहे.

0: मान्य आहे ढगांचा झाकूळ आहे पण त्या ढगाला चंदेरी किनारा आहे. मान्य आहे सर्व तत्वही नाही पण ती जपणं आपल्या हाती आहे. मान्य आहे खूप गरिबी आहे, पैशालाही मर्यादा आहे. मान्य आहे सगळं आभासी आहे तरी पण सत्य टिकवायचं आहे. पुन्हा एकदा तेच म्हणतो, मान्य आहे सगळं अंधार आहे तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. ती दिवली कुठे व्हायचं हे तुम्ही ठरवा.
1: क्या बात, खरं तर हे सगळं मनाने ठरवायची खूप गरज आहे की मला उद्या काय करायचं आहे, आज काय सुरू आहे, आणि हे सगळं जर साधता आलं तर मन नक्कीच प्रसन्न राहील. श्रीकृष्ण मस्कर, आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर श्रीकृष्ण मस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची झलक.
2: अग काय मस्त लोणचे, कोणत्या ब्रँडचे?
3: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचे.
2: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
3: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
2: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
3: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
2: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
1: याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: तिला फॉलोऑन आणि आता बातम्या विस्तृतपणे ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेत जमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं असंही त्यांनी सांगितलं. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले.
1: खाद्य सुरक्षा, पोषण और आजीविका. खाद्य सुरक्षा सुनिश्चित करनी है, भरपूर खाद्यान्न मिले, सुरक्षित और पौष्टिक भोजन, और किसान की आय भी बढ़े और जीवन स्तर में भी सुधार हो. कृषि व्यापार और सहयोग, ये प्राथमिकता एक दूसरे देश में व्यापार की संभावनाएं भी बढ़े और सहयोग भी बढ़े, आपस में निवेश भी आए, टेक्नोलॉजी का आदान प्रदान भी हो, बाजार तक पहुंच भी आसान बने एक दूसरे देश में, ताकि मिलकर एक साझा प्रगति को बढ़ावा दे सके.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन NTA नं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे NTA नं ही परीक्षा रद्द केली होती. CBI सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA नं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं NTA ने समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर काल जैन यांच्या नावाची घोषणा झाली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ, अविनाश आदिक, प्रमोद हिंदूराव तसंच अमरसिंह पंडित इच्छुक होते, मात्र पक्षानं जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणूनही ओळखले जातात. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगढमध्ये आयोजित करण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. दुपारी 3 वाजता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचं वेगाने विस्तार झाला आणि 1956 आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानांकनाचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर

नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांना उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं

ואצ'ה באטמיה ואסטה הטיל. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं आज इराण विरुद्ध मोहीम पुन्हा उघडली असून इराणच्या अनेक शहरांमध्ये आज इस्रायलच्या हल्ल्यामुळे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलनं प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गानं पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. मात्र या हल्लेप्रती हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियानं आपापले हवाई हद्दी बंद केले आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केला आहे. अंमली पदार्थांशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मिझोरम म्यानमार सीमा त्रिपुरा बांगलादेश सीमा आणि पश्चिम बंगालमधल्या 4 ठिकाणी शोध मोहीम राबवली आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या आगरताळा युनिटने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत 49 किलोहून अधिक मेथा मेमफाटाईन आणि 40 ग्रॅम हिरोईन जप्त केलं होतं. या प्रकरणाच्या तपासात म्यानमारहून अंमली पदार्थ मिळवणाऱ्या संघटित गुन्हेगारी कारवाईबाबत माहिती मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीनं ही शोध मोहीम राबवली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 2 दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. जवळपास 7 वर्षांनंतर जिनपिंग यांचा प्योंग यांगचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय चर्चेत आर्थिक सहकार्य, कोरियन द्वीपकल्पावरील सुरक्षा आणि प्योंग यांग, बीजिंग आणि मॉस्को यांच्या समन्वय वाढवण्यावर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 मध्ये 29,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 वाढली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली आहे. 3-चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला आहे. या सामन्यात भारतीय संघानं 412 धावांची आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानच्या संघाला 152 धावांवर गारद करण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणातच 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 च्या फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12वीच्या परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा वरचष्मा. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026च्या फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी

ची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएने ही परीक्षा रद्द केली होती सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएने फेटाळला आहे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएने समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे सीबीएसईद्वारे 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा आणि न्यायमूर्ती मधु जैन यांनी सरकार आणि सीबीएसईकडून उत्तर मागितलं आहे या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जूनला होणार आहे ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीची निष्पक्षता पारदर्शकता आणि विश्वसनीयतेवर या याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे उत्तरपत्रिकेची पानं गहाळ होणं स्कॅन अंधुक येणं अर्धवट अपलोड होणं आदी समस्या यामुळे उद्भवत असून निकाल लागल्यापासून 12वीच्या हजारो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे मे 2026 मध्ये 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 झाली यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली तीन चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे गेल्या 12 वर्षात भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे यामुळे गळती कमी झाली कार्यक्षमतेत वाढ झाली असून आणि शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं गरीब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रूपांतरित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं असं त्यांनी सांगितलं या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न कृषी पतपुरवठा इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या

0: ne vasteet yiyelim. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूनच्या आगामी प्रवासाविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील भागांमध्ये सुद्धा तो होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर पुढे पावसाच्या परिस्थितीवर आणि स्पेशल डिस्ट्रीब्युशनवर ते सगळं अवलंबून असेल.
0: जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांच्या भरपाईसाठी पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवण्यात अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसंच आयुक्त यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीनं तात्काळ नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. न्यू चंदीगड इथं अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतानं जिंकला आहे. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानला आपला खेळ सुधारता आला नाही. अफगाणिस्तानचा डाव 112 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानकडून सदिकुल्ला अटल याचा 42 धावांचा अपवाद सोडला तर कुणालाही दुसऱ्या डावात समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. वॉशिंग्टन सुंदरनं 30 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात 152 धावांवर गारद झाला. यात भारताचा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्त्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणात 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. मुंबईत आज सकाळी दादर परिसरात बेस बसनं एका चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिघे जखमी झाले. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे एकाला मृत घोषित करण्यात आलं. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. CBSE 12वीच्या परीक्षेतल्या OSM पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि CBSEला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि अफगाणिस्तानविरुद्धचा क्रिकेट कसोटी सामना भारतानं जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

पिटारा। पिटारा में आज सेहतनामा।

0: बातम्या.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG 2026 पेपर परीक्षेसाठी फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी आज जाहीर झाली. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर तर परदेशातल्या 14 शहरांमध्ये होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन NTA केलं आहे. CBSEद्वारे 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू केलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या NSUI या विद्यार्थी संघटनेच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि CBSEला नोटीस जारी केली आहे. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. अफगाणिस्तानचा दुसरा डाव 112 धावांवर आटोपला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 719 अंकांची घसरण झाली आणि तो 73,524 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 246 अंकांची घसरण नोंदवत 23,123 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: FM बँड 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 झालेत. आमच्या सायंकालीन प्रसारणात मी आदिनाथ अन्नदाते आपलं स्वागत करतोय. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिल्पा पै आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मिलिंद गुणाजी यांचं गीत. संगीत

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं विद्यहरण या नाटकातलं गीत. गायक आहेत प्रभाकर कारेकर.

0: कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं विद्याहरण या नाटकातलं गीत आपण ऐकलं. गायक होते प्रभाकर कारेकर.
1: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेसच विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभाबद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया आयत्या बिळावर नागोबा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार राम कदम, गायक रवींद्र साठे, सुरेश वाडकर आणि सहकारी.

0: आयत्या बिळावर नागोबा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम कदम तर गायक होते रवींद्र साठे सुरेश वाडकर आणि सहकारी.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया जंगा नंदापुरी यांची शब्दरचना दलेर मेहंदी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीतकार जवाहर वट्टल.

दलेर मेहंदी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जंगानंदपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते जवाहर वट्टल. या गीताबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

श्रोतुः हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 10 जून 2026 विषय आहे स्त्रियांमधील कर्करोग समस्या कारणं लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं. FM बँड 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5:30 वाजलेत. युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत युववाणी. आज यामध्ये आकाशवाणी@90 प्रश्नमंजुषा याविषयी प्राची वाडेकर यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

श्रोते हो नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. आजच्या कार्यक्रमात तुमच्यासोबत आहे मी प्राची वाडेकर.

श्रोते हो, आज 8 जून, आज आपल्या आकाशवाणीचा 90वा वर्षपूर्ती सोहळा. याच निमित्ताने आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात आपण आपल्या लाडक्या आकाशवाणीबद्दल ऐकणार आहोत. तसंच या निमित्तानं घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांसोबत साधलेला संवाद आणि त्यांचा अभिप्राय देखील आज आपण युववाणीमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन चालणारं आणि कोट्यवधी भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं माध्यम म्हणजे आकाशवाणी. आजच्या डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगात जरी आपल्याकडं मनोरंजनाची अनेक साधनं उपलब्ध असतील, तरी आकाशवाणी आणि ऑल इंडिया रेडिओ या नावाभोवती आणि त्याच्या सिग्नेचर ट्यून्सभोवती जोडलेली भारतीयांची भावनिक नाळ आजही तितकीच घट्ट आहे. भारतात रेडिओची सुरुवात 1920च्या दशकात झाली. पुढे 1936 याचं नाव ऑल इंडिया रेडिओ असं ठेवण्यात आलं. पण खऱ्या अर्थानं या प्रवासाला एक सुंदर वळण मिळालं ते 1957, जेव्हा प्रसिद्ध कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून याला आकाशवाणी हे साजेसं नाव देण्यात आलं. आकाशवाणीनं नेहमीच केवळ मनोरंजन न करता समाज प्रबोधनाचं मोठं काम केलेलं आहे. याचं वर्गीकरण आपण प्रामुख्यानं 3 भागात

करू शकतो. पहिला भाग म्हणजे माहिती आणि बातम्या. सकाळी उठल्याबरोबर देशात आणि जगात काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आजही अनेक घरांमध्ये आकाशवाणीच्या बातम्या ऐकल्या जातात. अचूक, विश्वासार्ह आणि तटस्थ बातम्या हे आकाशवाणीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. युद्धकाळ असो, देशाची फाळणी असो की एखादी मोठी राष्ट्रीय आपत्ती असो, लोकांनी नेहमी आकाशवाणीच्या अधिकृत बातम्यांवरच विश्वास ठेवला. समाज प्रबोधनाच्या कामाचा दुसरा भाग म्हणजे शेतकरी आणि ग्रामीण विकास. किसानवाणी आणि कृषी जगतासारख्या कार्यक्रमांमधून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मोलाची माहिती पुरवण्याचं काम आकाशवाणीनं अविरतपणे केलं. आणि शेवटचा म्हणजेच तिसरा भाग म्हणजे मनोरंजन आणि संगीत. विविध भारती तर गाण्यांसाठी प्रचंड लोकप्रिय आहे. जुनी गाणी, भावगीतं, नाट्यसंगीत आणि हवामहलसारखे श्रुतिकांचे कार्यक्रम आजही कानसेन आवडीनं ऐकत असतात. महाराष्ट्रात तर आकाशवाणीनं मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनात मोलाचा वाटा उचललेला आहे. पुणे, मुंबई, नागपूर अशा विविध केंद्रांवरून प्रसारित होणारे प्रादेशिक कार्यक्रम मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनले. भावगीत हा मराठी संगीताचा प्रकार आकाशवाणीमुळेच घराघरात पोहोचला. अनेक ज्येष्ठ गायक, कवी आणि लेखकांना आकाशवाणीने हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. श्रोते हो, बदलत्या काळासोबतच आकाशवाणीनेही स्वतःला बदललं आहे. आज FM रेनबो, FM गोल्डच्या माध्यमातून ती तरुणांपर्यंत पोहोचली आहे. तसंच इंटरनेट आणि मोबाईलच्या ॲप्समुळे आता जगाच्या पाठीवर कुठंही बसून आपण आकाशवाणी ऐकू शकतो. देशाच्या पंतप्रधानांचा मन की बात हा कार्यक्रमसुद्धा आकाशवाणीवरूनच जनतेपर्यंत पोहोचतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आकाशवाणी हे केवळ एक सरकारी समाज माध्यम नसून ती भारतीय संस्कृतीची आणि आपल्या भूतकाळातील सुंदर आठवणींची एक जिवंत वाहिनी आहे. वादळ वारं असू दे की एखादी आपत्ती असू देत, जिथे मोबाईलचे नेटवर्क सुद्धा कधी काम करत नाही अशा ठिकाणी आकाशवाणी रेडिओ वेव्सच्या माध्यमातून आपल्याला जगाशी जोडून ठेवते. म्हणूनच आकाशवाणी ही भूतकाळातही आपली लाडकी होती, वर्तमानातही आहे आणि उद्याही भविष्यकाळात आपली लाडकी वाहिनी असेल. पूर्वीच्या काळात मनोरंजनाचं आणि माहितीचं एकमेव साधन असलेली आकाशवाणी आज कुठेतरी मागे पडली आहे का असा प्रश्न कधी कधी पडतो. आजच्या तरुणांच्या हातात स्मार्टफोन आहे, डोळ्यांसमोर यूट्यूब, इंस्टाग्राम रील्स आणि स्पॉटीफाय सारखी अथांग डिजिटल दुनिया आहे. अशा काळात आकाशवाणी आणि आजचा तरुण यांच्यात नातं नक्की तरी काय उरलंय? पूर्वीची पिढी सकाळी भूपाळी ऐकून जागी व्हायची. कामगार विश्व, सखी सहेली, हवामहलमधली नाटकं आणि क्रिकेटचं समालोचन ऐकण्यासाठी रेडिओभोवती गर्दी जमायची. आजचा तरुण दृकश्राव्य म्हणजेच ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांकडे अधिक आकर्षित झाला. त्याला झटपट, रंगीत आणि स्वतःच्या आवडीनुसार गोष्टी पाहण्याची सवय झाली. त्यामुळे पारंपरिक रेडिओ संच घराघरातून गायब व्हायला लागले. पण तरीही आकाशवाणी पूर्णपणे कालबाह्य झालेली नाही, तर तिनं स्वतःचं रूप बदललेलं आहे. आज मोबाईल फोन्समध्ये प्रसार भारतीचं न्यूज ऑन AIR या ॲपद्वारे आकाशवाणी जगभरातील तरुणांपर्यंत पोहोचत आहे. आकाशवाणीचे जुने कार्यक्रम मुलाखती, श्रुतिका आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्या तरुण वर्गाला प्रवासात

किंवा काम करताना आवडीने ऐकता येतील. MPSC, UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आजच्या तरुणांसाठी आकाशवाणीवरील वृत्तविशेष सारखे कार्यक्रम आणि बातम्या आजही अत्यंत विश्वासार्ह आणि मार्गदर्शक ठरत आहेत. आज सोशल मीडियावर फेक न्यूज आणि अफवांचं पेव फुटलेलं आहे. अशा वेळी आकाशवाणी हे आजही सर्वात अचूक आणि अधिकृत माहिती देणारं माध्यम आहे. आजच्या तरुणाईची भाषा समृद्ध करण्यात आकाशवाणीचे शुद्ध शब्दोच्चार आणि दर्जेदार कार्यक्रम खूप मोठी भूमिका बजावू शकतात. स्क्रीन टाईम वाढल्यामुळे आजचा तरुण मानसिकदृष्ट्या लवकर थकतोय, पण फक्त श्राव्य माध्यम असल्यानं आकाशवाणी डोळ्यांना ताण न देता मन शांत करण्याचं काम करू शकते. अशा सर्व पर्स्पेक्टिव्जमधून हे नक्कीच सिद्ध होतं की आकाशवाणीचा आवाज हा अमर आहे. आजचा तरुण कदाचित जुना लाकडी रेडिओ वापरत नसेल, पण पॉडकास्ट, ॲप्स आणि डिजिटल रेडिओच्या माध्यमातून तो आकाशवाणीशी अप्रत्यक्षपणे जोडलेलाच आहे. आकाशवाणी जर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून तरुणांच्या आवडीचे विषय मांडत असेल तर तरुणांनी सुद्धा या श्रोता वर्गामध्ये नक्कीच समाविष्ट व्हायला पाहिजे.

आकाशवाणीने आपल्या प्रवासाची 90 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. हा केवळ एक वर्धापन दिन नसून 9 दशकांच्या समृद्ध वारशाचा तो उत्सव आहे. या उपक्रमांमध्ये दुर्गम भागातील तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी आकाशवाणीचे सर्व प्रादेशिक

0: आणि राष्ट्रीय चॅनल्स आता एकाच मोबाईल ॲपवर 24 तास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच आर्काईव्सचं डिजिटलायझेशन या उपक्रमात गेल्या 90 वर्षातील ऐतिहासिक भाषणं, ज्यात पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचीही भाषणं आहेत, त्याचसोबत जुनी गाणी आणि अजरामर रेडिओ नाटकं यांचं डिजिटल जतन करून ते पॉडकास्ट आणि यूट्यूबच्या माध्यमातून जनतेसाठी खुलं केलं जात आहे. आकाशवाणीच्या इतिहासातील मैलाचे दगड ठरलेल्या कार्यक्रमांची पुनरावृत्ती आणि त्यामागील पडद्यामागच्या गोष्टी सांगणाऱ्या विशेष मालिकासुद्धा प्रसारित केल्या जात आहेत. तसंच लावणी, पोवाडे, गोंधळ आणि भारूड यासारख्या महाराष्ट्राच्या मातीतील लोककलांचं जतन करण्यासाठी विशेष महोत्सवांचं थेट प्रसारणसुद्धा केलं जात आहे. आणि कॉलेज गोईंग विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, जिंगल स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा स्पर्धासुद्धा राबवल्या गेल्या. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त राबवण्यात आलेल्या आकाशवाणी ॲट 90 या उपक्रमाअंतर्गत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर इथल्या संज्ञापन अभ्यास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात मागच्याच आठवड्यात संपन्न झाली. या स्पर्धेत संज्ञापन अभ्यास विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे यांनी प्रास्ताविकातून आकाशवाणी ॲट 90 या विशेष उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर आकाशवाणी अहिल्यानगरचे कार्यक्रम प्रमुख मुजम्मिल पटेल यांनी मार्गदर्शन करताना बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहून आकाशवाणीने समाज माध्यमं, मोबाईल ॲप, पॉडकास्ट तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी प्रयत्न सुरू ठेवले असल्याचं सांगितलं. यावेळी संज्ञापन अभ्यास विभाग प्रमुख प्राचार्य संदीप गिरे, डॉक्टर बापू चंदन शिवे, प्राचार्य अभिजित गजभिये आणि प्राचार्य श्वेता बंगाळ हे लोक उपस्थित होते. प्राचार्य संदीप गिरे यांनी आपल्या मनोगतात आकाशवाणी आणि भारतीय समाज यांचं गेल्या 9 दशकांपासून अतूट नातं राहिलं असून माहिती, शिक्षण आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात आकाशवाणीचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं नमूद केलं. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि आकाशवाणीविषयीच्या उत्सुकतेमुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरल्याची भावना यावेळी सर्वांनीच व्यक्त केली. या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांचा अभिप्राय आणि त्यांना या स्पर्धेत आलेला अनुभव आता आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात.
1: नमस्कार, मी ओंकार गाडे, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीजमधून मास कम्युनिकेशन, बीओक जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन. तर आमच्या आज आकाशवाणी हा प्रोग्राम झाला होता, तर त्या प्रोग्राममध्ये मुलांना काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांचे म्हणजे नगर जिल्ह्यातील काही साहित्यकार, माध्यमांच्या रिलेटेड माहिती विचारली होती. तर माध्यमामध्ये जे कार्यरत म्हणजे होऊन गेलेले लोकांविषयी त्यांचे नाव किंवा त्यांचे काय काम केले त्यांनी यावर, तर कार्यक्रममध्ये काही प्रश्न विचारले होते अधिकाऱ्यांनी. तर प्रश्नदात्यांनी काही प्रश्नांची उत्तरे सुचत होती, काहींची जवळजवळ येऊन म्हणजे लक्षातून जात होती, म्हणजे काहींचे तोंडासमोर नाव होते, काही आठवत नव्हती, काहींची म्हणजे देता नाही आली. प्रश्न दिल्यानंतर काही जे प्रश्नाचे उत्तर दिले नाही, तर समोरून उत्तर सांगितल्यावरती माहिती भेटली. जेवढे प्रश्न विचारले होते त्या सगळ्या म्हणजे माहिती झाले त्यांनी. प्रश्न आणि उत्तर जर प्रश्न देऊन पण उत्तर जर नाही आलं नाही कोणाला, तर मग त्याचे उत्तर ते स्वतः सांगत होते.

0: माझं नाव कंचन श्रीवास्तव आहे. मी FY BVOC जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन ला शिकत आहे. या कार्यक्रममध्ये आम्ही आपल्या परिसराचं जनरल क्वेश्चनचे आन्सर दिलेत आणि या स्पर्धेमध्ये आम्ही दुसरा पुरस्कार प्राप्त केला.
1: रेडिओ ऐकतेस का तू?
0: नाही
1: ऐकत.
0: नाही.
1: तू कुठली आहेस? तुझ्या गावाचं नाव सांग.
0: मी वाराणसी.
1: वाराणसी. आकाशवाणी 890 जो आज कार्यक्रम झालाय आणि आत्ता जे तू बाईट देतेस छोटासा, हे तुला वाराणसीला पण ऐकता येणार आहे. सो आकाशवाणीचं ते एक माइलस्टोन आहे असं आपण म्हणू शकतो की नगरमध्ये होणारा कार्यक्रम वाराणसीला ऐकता येतोय. सो त्याबद्दल काय सांगशील? किंवा तुझ्या घरी तुला काही मेसेज द्यायचा आहे का तो पण तू सांगू शकतो.
0: घरी काय मेसेज नाही द्यायचंय, पण कार्यक्रम खूप छान होता. यामध्ये आम्ही जनरल नॉलेजची काही इन्फॉर्मेशन घेतली.
2: नमस्कार, मी सजगुरे स्वप्नील, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये कला शाखेमध्ये शिकत आहे. तर आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल आकाशवाणीने आज प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये वेगवेगळे साहित्य प्रकाराचे आणि तसेच वेगवेगळे जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले होते. यामध्ये 4 टीम पाडल्या होत्या आणि 4 टीमने उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला आणि चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवले. यामध्ये खूप काही शिकायला देखील भेटलं.
1: रेडिओ ऐकतोस का तू अदर देन हा कार्यक्रम?
2: रेडिओ मी तसा म्हणजे लहानपणी ऐकायचो, वडील ऐकायचे त्यांच्यासोबत, मी देखील ऐकायचो.
1: तर युवकांना आता परत रेडिओ सारख्या समाज माध्यमाकडे परत आकर्षित करण्यासाठी असे काय काय उपक्रम आम्ही घेतोय, तर त्याबद्दल एक युवक म्हणून, एक स्टुडंट म्हणून तुझं काय म्हणणं आहे? काही वाटतंय का तुला बोलावं की सोशल मीडियाच्या काळामध्ये आकाशवाणी सारखं एवढं जुनं एक समाज माध्यम आहे ज्याला सोशल मीडियाच म्हणू आपण एका पद्धतीचं, तर त्याबद्दल काय तुला बोलायचं असेल तर बोलू शकतो.
2: नक्कीच, आपण आकाशवाणी जे युवांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहे त्यामध्ये एक सकाळी सकाळी कार्यक्रम सुरू होतो 5-5:30 दरम्यान, तो देखील चांगला कार्यक्रम आहे. तसेच आकाशवाणी हे म्हणजे नवीन तरुणांसाठी आता ऑनलाईन देखील होत आहे, म्हणजे AIR हे ॲप देखील आहे, त्यानंतर वेव्ज म्हणून हे ॲप देखील आहे. त्यामुळे देखील म्हणजे आकाशवाणीचं जे काही कंटेंट आहे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि हे आजच्या म्हणजे जागतिक युगामध्ये OTT प्लॅटफॉर्म्स किंवा कंटेंट किंवा सोशल मीडियामध्ये म्हणजे चांगल्या प्रकारे चालतंय असं मला वाटतंय.
3: नमस्कार, माझं नाव विशाल भंडारी, मी न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये FYBA शिकतो. आज आकाशवाणीतर्फे एक कार्यक्रम झाला, त्याच्यात आम्हाला प्रश्न विचारले, काय काय माहिती पण सांगितली सरांनी आणि प्रश्न जे विचारले त्याचे काही काही उत्तरं पण आले, काही काही आले नाही आणि उत्तरं देताना थोडं डोक्यालाही ताण द्यावा लागला.
4: हाय, माय सेल्फ सायली देवडे, आय एम फ्रॉम FYBSC बायोटेक्नॉलॉजी. आज आमच्या कॉलेजमध्ये आकाशवाणीची क्विज कॉम्पिटिशन झाली, त्यामधून नॉलेज आणि क्युरिसिटी वाढली आणि त्या सरांनी सांगितलं की हे जे क्वेश्चन्स होते ते खूप बेसिक्स होते, तर तुमचा IQ तुम्ही वाढवला पाहिजे हे मला कॉम्पिटिशनमधून समजलं. आणि माझ्या सिटीमधल्या ज्या आजूबाजूच्या हिस्टॉरिकल गोष्टींबद्दल पण मला माहीत नव्हतं, इन्फॉर्मेशन नव्हती, ती इन्फॉर्मेशन पण वाढली. आणि क्वेश्चन्सचे आन्सर्स देताना थोडा डाऊटच होता आन्सर द्यावं की नाही द्यावं, पण त्यामुळे आज मला हे पण समजलं की आपण आपलं कॉन्फिडन्स लेवल पण वाढवली पाहिजे.
5: नमस्कार, माझं नाव निंबाळकर ऋषिकेश, मी न्यू आर्ट्स कॉलेज येथे FYBVOC मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी आहे. आकाशवाणी @90 प्रश्नमंजुषा या स्पर्धेमध्ये सहभागी झालो. यामध्ये आम्हाला प्रथम क्रमांकाचे स्मृतिचिन्ह मिळाले आणि यामध्ये आम्हाला जनरल नॉलेजचे काही प्रश्न विचारले आणि त्यामध्ये आमच्या ग्रुपचा पहिला क्रमांक आला. यामधून आम्हाला शिकायला भेटले.
6: माझं नाव श्रद्धा संत आष्टेकर, मी TYBSC मायक्रोबायोलॉजीमध्ये न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये शिकत आहे. तर आकाशवाणी @90 वर्ष कम्प्लीट झाले, त्याबद्दल कार्यक्रम राबवला गेला, तर प्रश्नमंजुषा

0: विचारलेत गेल्या, त्यात मी सहभाग घेतला होता. म्हणजे थोडंसं इंटरेस्टिंग होता. म्हणजे जे प्रश्न विचारले ते आजूबाजूच्या परिसराबद्दलच होते, पण त्यात जे आम्हाला माहीत नव्हते ते पण काय समजले, त्याचे उत्तर समजले आम्हाला. म्हणजे काही काही गोष्टी आम्हाला किती समजून घ्यायच्या ते आम्हाला समजलं, आणि आपल्या परिसराबद्दल अजून जास्त माहिती घेतली पाहिजे. आपण इथं राहतो म्हणजे त्याबद्दल अजून आपण डेव्हलप केलं पाहिजे स्वतःला. जे म्हणजे असे छोटे छोटे जे प्रश्न होते त्यातच उत्तर होते. नव्हते देता आले, पण जे हे होतं ना खूप चांगल्या पद्धतीने प्रश्नमंजुषाची ते सगळी तयारी केली आकाशवाणीने. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्यक्रम आहे तो राबवला, आणि असे कार्यक्रम अजून राबवत. म्हणजे अजून आकाशवाणीमध्ये जास्त इंटरेस्ट तयार होईल, कारण की आजकाल कोण रील्समध्ये जास्त हे कोण बघत नाही जास्त आकाशवाणी. होतं माझ्याकडे होतं पण जुन्या फोनमध्ये आकाशवाणीचं होतं, आता नाही सध्याच्या ना. बट काही अजून असे इंटरेस्टिंग असेल तर अजून पार्टिसिपेट करायला आवडेल. थँक्यू.
1: नमस्कार, माझे नाव प्राची घोरपडे. मी FY बायोटेक या क्लासमध्ये शिकत आहे. तर आज आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे कॉलेजमध्ये त्यांच्यातर्फे कार्यक्रम अरेंज केला होता. तर त्या कार्यक्रमामध्ये क्विज कॉम्पिटिशन ठेवली होती. तर त्यात भारतीय संस्कृती, इतिहास, विज्ञान या बेसवर क्वेश्चन होते. त्यामध्ये एवढी माहिती नव्हती त्या क्वेश्चनची आम्हाला, पण तरी पण जेवढे येईल तेवढे आन्सर दिले आम्ही.
2: माझे नाव सिद्धी शिंदे. मी जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनच्या सेकंड इयरला शिकते. मी आज आकाशवाणीचा प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम अटेंड केला. त्यामध्ये आमचे चार ग्रुप केले होते. त्यामध्ये मला म्हणजे माझ्याच परिसरातील रिलेटेड क्वेश्चन होते. त्यामुळे मला जे आजूबाजूच्या परिसराबद्दल काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या ह्या कार्यक्रमानिमित्त मला नव्याने माहिती झाल्या. आणि आकाशवाणीने इतका छान कार्यक्रम अरेंज केला त्यासाठी त्यांचे विशेष आभार. आत्ताच्या काळात आकाशवाणीचा अजूनही दर्जा इतका उत्तम आहे त्यासाठी त्यांचे आभार. थँक्यू.
3: माझं नाव सार्थक पुरुषोत्तम शिंगणे आहे आणि मी फर्स्ट इयर BVOC जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी आहे. आजच्या आकाशवाणी अहिल्यानगर विषयावरील कार्यक्रमातून मला अनेक नवीन आणि उपयुक्त गोष्टी शिकायला मिळाल्या. हा माहितीपूर्ण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.

श्रोते हो आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात आकाशवाणी ॲट 90 या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांसोबत साधलेला संवाद आणि त्यांचा अभिप्राय आपण ऐकलात. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात मी प्राची वाडेकर इथेच तुमचा निरोप घेते. आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com. आम्ही फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही AIR अहिल्यानगर या नावाने आहोत. परत भेटूया एका नवीन विषयासोबत युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तुमच्या सगळ्यांची संध्याकाळ छान जावो. तोपर्यंत नमस्कार.

युवक दोस्तांसाठीच्या युवावाणी या कार्यक्रमात आकाशवाणी ॲट 90 प्रश्नमंजुषा याविषयी प्राची वाडेकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. FM बँड 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीचं गीत आहे बर्फी या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांचं. निखिल पॉल जॉर्ज यांनी गायलेल्या गीताला संगीतबद्ध केलं आहे प्रीतम यांनी.

0: बर्फी या चित्रपटातलं इरशाद कामिल यांचं निखिल पॉल जॉर्ज यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं प्रीतम यांनी.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर हरिहरण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बॉर्डर या चित्रपटातलं गीत. गीतकार जावेद अख्तर, संगीतकार अनु मलिक.

हरिहरण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बॉर्डर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार जावेद अख्तर तर संगीतकार होते अनु मलिक. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. दुल्हे राजा या चित्रपटातलं गीत गायलं आहे विनोद राठोड आणि अनुराधा पौडवाल यांनी.

आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. दुल्हे राजा या चित्रपटातलं गीत गायलं होतं विनोद राठोड, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नितीन रायकवार यांचं गीत, साधना सरगम, सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. चित्रपट मस्त. संगीत नियोजक आहेत संदीप चौटा.

नितीन रायकवार यांचं हे गीत आपण ऐकलं, साधना सरगम, सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. चित्रपट होता मस्त आणि संगीत नियोजक होते संदीप चौटा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं नक्षा या चित्रपटातलं गीत. शब्दरचना समीर यांची, संगीतकार प्रीतम.

0: नक्षा या चित्रपटातलं सोनू निगम, श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार समीर तर संगीतकार होते प्रीतम. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सायंकाळचे 6:30 वाजलेत.
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मूळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232 29 29.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
7: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
0: श्रोतेहो, हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 11 जून 2026 विषय आहे, जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ 7:30 to 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34 and 42-36-72. निवेदन संपलं.
8: आम्ही कष्टाळू शेतकरी.

0: सेंद्रिय खत, जैविक कीटकनाशक,
1: निर्माण केलेले रोपवाटिका, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, शेतीपूरक व्यवसाय, शेती अवजार,
0: खत, बियाणे, कीटकनाशक, शेतीशी निगडीत छोटे मोठे उद्योगधंदे
1: याविषयीची माहिती अगदी कमी खर्चात पोहोचवू शकता.
0: तसंच आपल्या मालाची जाहिरात लोकांपर्यंत घराघरात नेऊ शकता.
1: एवढंच नाही तर या शेती कार्यक्रमाचे प्रायोजक बना आणि आपल्या उत्पादनाची ओळख लोकांना करून द्या.
0: यासाठी प्रत्यक्ष भेटा किंवा आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: फोन 242 76 20 आणि 242 32 88.

0: शेतकरी बांधवांना हवा हवासा वाटणारा कार्यक्रम म्हणजे आमचं शेत आमचा परिसर
1: होय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीशी निगडीत महत्त्वाची माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं
0: अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
1: आमचं शेत आमचा परिसर.
0: शेती दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना याविषयी माहिती देणारे कार्यक्रम
1: आणि थेट प्रसारित होणारा हॅलो बळीराजा सारखा कार्यक्रम शेतकरी बांधवांचे मार्गदर्शक बनले आहेत.
0: श्रोते हो, अशा या शेतकरी बांधवांसाठी असलेल्या कार्यक्रमात आपल्यापैकी काहींनी स्वतः तयार केलेली
1: आणि कृषी विभागाची मान्यता असलेली

एफ एम बँड 100.1 शेक मी गर्ल्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतहो, सायंकाळचे 6:35 झालेत. या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे आदिनाथ अन्नदाते. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत भारुडं. सादर करते शाहीर आनंदराव सूर्यवंशी आणि सहकारी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात सुरुवातीला सधन पद्धतीने कोरडवाहू कापसाचे उत्पादन तंत्रज्ञान याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथले प्राचार्य राजेंद्र वाघ यांची मुलाखत आणि त्यानंतर पाणी परीक्षण याविषयी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय मुक्काम पोस्ट लोणी तालुका राहता इथल्या प्रयोगशाळा सहाय्यक शीतल शिवाजीराव पाचोरे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 7:15 मिश्र संगीत, 9:00 प्रवचन. यामध्ये श्री सद्गुरु निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांचं भक्ती हीच शक्ती या विषयावर प्रवचन. 9:30 साज संगीत हा कार्यक्रम, संकलन आणि निवेदन ऐश्वर्या ढवळीकर यांचं. 10:00 रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका किसान सशक्तीकरण. हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम.

आता ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या मंगळवार दिनांक 9 जून 2026 उद्याचं प्रसारण सुरू होईल 5:55. 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30 चिंतन. विषय आहे वाचन संस्कृतीचा लोप. लेखन केले पुंडलिक गवंडी यांनी. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:35. 6:40 शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या कृषीवाणी कार्यक्रमात शेतीत सुधारित अवजारांचा वापर याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात प्रॉस्टेट कॅन्सर याविषयी डॉक्टर जुनेद शेख यांची मुलाखत. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि पर्यावरणाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत. 6:55 मॅक्केर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:15 सुगम संगीत. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 7:15 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 मिश्र संगीत. 8:40 फिरस्ती हा कार्यक्रम. संकलन आणि निवेदन अंजली बडवे आणि वंदना साबळे यांचं. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी यामध्ये उद्या हिंदी चित्रपट गीतं. श्रोत हो विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील 9:30 ते 10:00 आणि 1:00 ते 5:00.

5 वाजेपर्यंत. दरम्यान सकाळी 10 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 10:30 वाजता नाट्यसंगीत, 11 वाजता मराठी चित्रपट संगीत, 11:15 वाजता आपली गाणी, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या निर्मिती असलेला कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. श्रोत्या उद्या सायंकाळचं प्रसारण सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 वाजता युवक दोस्तांसाठीचा युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. मराठी चित्रपट संगीत 6 वाजता. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात देवीची गाणी सादर करते दादू किसन खंडागळे आणि सहकारी. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. यात सुरुवातीला बीज प्रक्रियेचं महत्त्व आणि पद्धत याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या कृषी वनस्पतीशास्त्र विभागातले सहाय्यक प्राध्यापक चेतन शिंदे यांची मुलाखत आणि त्यानंतर सीताफळ बागेचं व्यवस्थापन याविषयी मुक्काम माथनी पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतशील शेतकरी विनायक नारायण घोरपडे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. सुगम संगीत 8:35 रात्री 9 वाजता आपली आवड. 10 वाजता रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका आर्थिक विकास. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेला सहक्षेपित केले जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सायंकाळचे 6:40 झालेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
3: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
3: फोन नंबर 0241-235-3515.
2: मोबाईल 960-44-988-36.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भारुड. सादर करते शाहीर आनंदराव सूर्यवंशी आणि सहकारी.

0: बरं आहे, कुठल्या बाजारात खरेदी केलं होय?
1: वासरू ना, खरसुंडीच्या बाजारात ना आणलं.
0: असं होय, याची उंची मेव वगैरे किती आहे?
1: उंची याची भरपूर आहे, बऱ्या मापात बैल आहे.
0: आणि हे दाती कसं आहे?
1: दाती हे 32 दाती.
0: अरे बापरे. आणि हे किती रुपयाला खरेदी केलं?
1: हे 8000 रुपयाला खरेदी केलं.
0: असं होय, याला काय बट्टा वगैरे काही नाही ना?
1: तसले काही नाही.
0: हा बघू का जरा. अरे बापरे, हे लात मारते, हे लात मारते.
1: आता मी ह्याला ठेवत नाही, आता ह्याला पहिल्यांदा बाजार जावतो.
0: अरे अरे, बाजार जावतो म्हटल्यावर हे वाट धरलेली आहे, आता त्याला बोलवायचा कसा? तो आता निघाला बाहेर.
1: अरे बाबा, जाऊ नको रे, माघारी फिर.
0: नाही नाही, तसाच पुढे चाललाय तू आता.
1: अरे माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, माघारी फिर.
0: फिरला बर का? माघारी फिरला.

0: अरे रावणाचं नाव काढल्याबरोबर ह्या अंगावर यायला लागलाय, आता भितरला येऊ. अरे दुष्टांचा संहार आणि भक्ताचं रक्षण करण्याकरता तुझा अवतार आलेला आहे आणि तू आमच्या अंगावर काय, आम्ही काय रावण आहे का?
1: अरे आम्ही रावण कुंभकर्ण नव्हे. हा अरे आम्ही भक्त लोक आहे.

0: विश्रांती झाला म्हटल्याबरोबर येणं आता घेतली विश्रांती. आता हयानं विश्रांती घेतली त्या अर्थी तो आता रुसला गेला. आता हो नंदी कुठून आला, कुठं जाणार, कशासाठी आला आणि कुठल्या देवाचा नंदी म्हणून विचारलं तर हा नंदी तुमचा सांगेल का हो?
1: सांगेल सांगेल.
0: अरे तुला पंढरपूरच्या इटुबाचा नंदी म्हणतील का रे? अरे तर का ज्योतिबाचा म्हणतील का? ज्योतिबाचा रे. अरे तुला पालीच्या खंडोबाचा म्हणतील का?
2: अरे का तुला तुळजापूरच्या अंबा भवानी आईचा नंदी म्हणतील का रे?
0: अरे तर का तुला शिंगणापूरच्या महादेवाचा म

0: तुमचा नंदी असा हा 4 क्विंटलचा बोजा आणि तुमचा नंदी माझ्या पायावर उभा राहील का? उभा
1: राहील.
0: अरे वा वा वा, बघू आता उभा राहते का? वा, अगदी अगदी, म्हणजे 6 महिन्याच्या मुलासारखा सुद्धा बोजा तिनं लावला नाही बरं का?
1: आम्ही शिक्षण दिलंय त्यांना.
0: शाबास. अरे ह्या गावामध्ये चटकुळी बाई आहे का रे? अरे सरपंचाच्या घरी असेल का? अरे तर का पाटलांच्या घरी असेल का रे? अरे तर का ह्या पिंटेच्या घरी असेल का?
1: अरे होय होय होय होय.

0: काय करायचं बघा, पोरगा आमचं काही घरात काम करत नाही, सारखा रुसून बघा हिंडा लागलाय, काय तिच्या म्हणत आहे कुणाल ठोक?
1: अगं ए दादा,
0: काय म्हणतोय?
1: माझं लग्न करतोस का नाही का?
0: आणि मग असं बोलून सरायचं नाही का? लग्न तर करायचं आहे, जे जन्माला आलंय त्याचं लग्न करायलाच पाहिजे. आणि पण रुसून बघून कसं व्हायचं तुझं?
1: तुला कळत नाही का दादा का?
0: अरे पण तुझ्यासाठी मी काल लग्न ठरवूनच आलोय. आणि बायको कसली ठरवली आहे सांगू?
1: सांग.
0: अहो श्याम सुंदर मूर्ती सावळी, श्याम सुंदर मूर्ती सावळी, जणू काय उभी आहे रावळी, ती आकाश ब्रह्मांड गिळी गा दादा नोटकणी बायको आली. असली बायको आणायची, बायको नव्हे पुरुष नव्हे, बायको नव्हे पुरुष नव्हे, दावी नाना रंग नट भावे.

0: ने झोडपिले तयाजी आणि तुकाराम शिरंतीची का दादा नो ठकडी बायको आली
1: बघायसाठी जे जे गेले होते ते परत आले नाही
0: परत आलेच नाही हा असली बायको आहे ती आलीच बघा आता

0: भारूड आत्ताच आपण ऐकलेत. सादरकर्ते होते शाहीर आनंदराव सूर्यवंशी आणि सहकारी. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.
1: श्रोते, यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास केला जावा, मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवावीत, तिथली औद्योगिक आणि सामाजिक परिसंस्था कायम ठेवली जावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबई धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, लघु उद्योगांचं संरक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. धारावीतील चामडे, वस्त्र निर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्य पदार्थ या प्रमुख उद्योगांचं अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष MSME योजना तयार केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातला पहिला अत्याधुनिक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा विचार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पुढच्या 10 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात पर्यावरणाचं संतुलन राखलं जावं, जी झाडं तोडली त्या झाडांचं पुनर्रोपण आणि नवीन झाडं लावण्याचं नियोजन केलं जावं, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
0: संपूर्ण राज्यात रेल्वे मार्गावर एकही फाटक राहता कामा नये, यासाठी रेल्वे पायाभूत सुविधा उभाराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. महारेल अर्थात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केल्या जाणाऱ्या 131 पैकी 65 कामांना त्यांनी आज मान्यता दिली. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे शहर, नागपूर, नाशिक, अमरावती, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, धुळे, लातूर, परभणी, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर आणि नांदेड शहरात ही कामं होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालच्या रस्त्यांची कामं महारेलमार्फत करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जांची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह 25 पक्षांचे नेते या

0: बैठकीला उपस्थित होते दर दोन महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे असं खरगे यांनी सांगितलं येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 होणाऱ्या परीक्षांचं प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध झालं आहे मंडळाच्या www.mahahscboard.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा असे निर्देश मंडळानं दिले आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126 KL राहुलच्या 100 साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव काल घोषित केला होता या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं 4 कुलदीप यादवनं 3 तर मानव सुतार आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले तोच सामनावीर ठरला यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशांचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे लंडन नेदरलँड बेरियन फ्रान्स जर्मनी पोलंड तुर्की जॉर्जिया अशा 11 देशांचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे यामध्ये धोतर कुर्ता गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत आकाशवाणी
0: ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे धाराशिव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 66.4 mm पावसाची नोंद झाली आहे कळंब तालुक्यात सर्वाधिक 121.9 mm इतका पाऊस पडला या पावसामुळे कळंब ते लातूर रस्त्यावरच्या पुलाचं नुकसान झालं आहे लातूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासात सरासरी 13.6 mm पावसाची नोंद झाली औसा तालुक्यात सर्वाधिक 37.4 mm पाऊस झाला काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती

0: माहिती हवामान विभागाने दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत.
1: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री. पण त्या झुमक्यांचं काय? जातेस की देऊ इंजेक्शन?
3: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
4: श्रोत्या, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:50 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 आपण ऐकू शकाल वृत्तविशेष.

0: संस्कृतीस आपल्या नव नव नित देणारी
1: बहुजन हिताय
0: बहुजन सुखाय

0: मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
3: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत.
4: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
5: विजयापासून विक्रमापर्यंत,
4: प्रत्येक खेळ,
5: प्रत्येक खेळाडू
4: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
5: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
4: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे या संस्कृतीची संपन्नता समृद्धता आणि पारंपरिक वारसा हा उच्चतम कोटीचा आहे अनेक परकीय आक्रमणानंतरही हा वारसा आजही भारतीयांच्या मनामनात टिकून आहे हा वारसा जतन करण्याचं संवर्धित करण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं करत आहे जागतिक वारसा स्थळांमधील वाढ आधुनिक भारताच्या निर्मितीबरोबरच देशाच्या प्राचीन वारशाला दिलेलं महत्त्व वसाहतवाद आणि परकीय आक्रमणाची सारी चिन्ह काढून आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठापना करणं देशाच्या धार्मिक संस्कृतीचं देवळांचं पुनःस्थापना असो की आपल्या सण उत्सव जीवनशैली उपचार पद्धती या साऱ्यांचं जागतिक स्तरावर केलेलं प्रतिनिधित्व असो सांस्कृतिक वारशांच्या डिजिटलायझेशनमधून अनेक प्राचीन वस्तू ग्रंथसंपदा यांच्या जतनाला एक वेग आलेला आहे गेल्या 12 वर्षातील या सांस्कृतिक मंथनासंदर्भात संस्कृतीचे अभ्यासक आणि विश्लेषक डॉक्टर पंकज जयस्वाल यांची मुलाखत आज आपण आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत
1: सर नमस्कार आकाशवाणी मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत गेल्या 12 वर्षात संस्कृती परंपरा जतन संवर्धन यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक प्रयत्न झाले या संदर्भात आपण काय सांगू शकाल
2: गेल्या 12 वर्षात भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाचे केवळ रक्षणच केले नाही तर त्याला देशाच्या विकासाचा आणि आत्मगौरवाचा मुख्य कणा बनवला आहे गेल्या 12 वर्षात भारताने झुळूक हात पडलेला खरा इतिहास आणि अंधारात गेलेली संस्कृती यांना पुन्हा एकदा देशाच्या स्वाभिमानाचे केंद्र बनवले आहे हा केवळ मंदिरांचा किंवा वास्तूंचा जीर्णोद्धार नाही तर हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील सांस्कृतिक आत्मभानाचा जीर्णोद्धार आहे गेल्या 12 वर्षात भारताने केवळ दिल्लीतील फायली बदलल्या नाही तर जगभरात भारताची असणारी सांस्कृतिक प्रोफाईल बदलली आहे श्रीराम मंदिर हे केवळ दगड विटांचे बांधकाम नाही तर ते भारताच्या सांस्कृतिक आणि नागरिक पुनरुत्थानाचे महाकाव्य आहे आताचा भारत आधुनिक तंत्रज्ञानाने उपग्रही प्रक्षेपित करतो आणि तितक्याच अभिमानाने आपल्या प्राचीन संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण करतो पंतप्रधान मोदींचं धोरण स्पष्ट आहे आपल्याला आधुनिकतेच्या प्रत्येक शिखरावर पोहोचायचं आहे पण त्याचवेळी संस्कृतीची पाळीमुळे घट्ट ठेवायची आहे म्हणूनच त्यांचा नारा आहे विकास बी विरासत बी स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपण बघितलं तर आपले राजवाडे किंवा दिल्लीच्या जो काही इतिहास होता तो दिल्लीच्या दप्तरापर्यंत मर्यादित होता तो मोदी सरकारने जंगलातील आदिवासी झोपडीपासून ते हिमालयाच्या कंदरांपर्यंत पोहोचवून त्याचे लोकशाहीकरण केले आहे जसं आपलं आयुर्वेद असेल योग असेल हे पेटंटच्या बाजारात विकले जाऊ नये म्हणून भारताने TKDL डिजिटल ढाल उभारली आणि भारताच्या बौद्धिक सार्वभौमत्वाचे रक्षण केले परदेशातून परत येणारी प्रत्येक मूर्ती ही केवळ दगड किंवा दाताचा तुकडा नाही तर ती भारताच्या लुटल्या गेलेल्या अस्मितेची आणि गौरवपूर्ण सन्मानपूर्वक घरवापसी त्याची करून घेतली म्हणजेच काय तर संस्कृतीचे रक्षण कसं करायचं आणि संस्कृतीचे रक्षण देशाच्या विकासासाठी आत्मनिर्भरतेसाठी किती महत्वाचं आहे हे मागच्या 12 वर्षात आपण बघितलं म्हणून आज जागतिक स्तरावरती आपण जेव्हा बघतो भारताची प्रतिमा आणि जो एक सन्मान मिळतोय तो याच्यामुळेच आहे की आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करायला सुरुवात केली आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण आपल्याला मजबूती देत आहे समाज म्हणून देश म्हणून
1: आंतरराष्ट्रीय योग दिन कुंभमेळा अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळा गंगा आरतीचं आयोजन या बाबींचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पडला याविषयी आपल्याला काय सांगता येईल
2: मागच्या 12 वर्षाचा इतिहास बघितला किंवा त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणा किंवा कुंभमेळा अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा या घटनांनी भारताची एक सॉफ्ट पॉवर आपण सांगू शकतो

0: की सांस्कृतिक क्षमता जागतिक स्तरावर सर्वोच्च शिखरावर पोहोचवली. जसं आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून जगभरात आता साजरा व्हायला लागला आहे, म्हणजेच काय तर भारतीय जीवनशैली आणि आरोग्याच्या तत्वज्ञानावर, भारताच्या तत्वज्ञानावर जगाने स्वीकृती दिली आहे, त्याला स्वीकारलंय. जसं युनेस्कोने कुंभमेळ्याला अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. गंगा आरतीचे भव्य आयोजन होतं, ती पण भारताच्या आध्यात्मिकतेला जगासमोर मांडते. श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळा एक मंदिराचा उत्सव नव्हता, तर पातळीवर पसरलेल्या प्रसार माध्यमांनी भारतीय संस्कृतीच्या या पुनर्संस्थापनाला आणि एकात्मतेच्या संदेशाला पूर्ण जगभर पसरवलं. आणि त्याची दखल जगातला नुसतं प्रसार माध्यम नाही तर वेगवेगळ्या सरकारांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा घेतला. तसेच मध्य आशिया आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचे, जसं आपण म्हणून कंबोडिया, व्हिएतनाम, इथे सुद्धा बौद्ध आणि रामायण यांच्या संस्कृतीशी म्हणजे एकत्र संबंधित जोड करून चीनचा जो काही प्रभाव होता त्याला कमी करण्यात सरकारला यश मिळालंय. म्हणूनच सांस्कृतिक आणि परंपरेला जे काही प्राधान्य दिलंय त्याचा जो काही परिणाम होतोय तो पूर्ण जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतोय.
1: युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गेल्या 12 वर्षात भारतातील अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर परदेशात चोरून आलेल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वस्तू भारतात परत आणल्या गेल्या. या साऱ्या घडामोडींकडे आपण कसे पाहता?
0: आपण म्हणतो ना कल्चरल डिप्लोमसी म्हणजे सांस्कृतिक मुत्सद्देगिरी, तर भारताचा हा खूप मोठा विजय म्हणायला पाहिजे आपण. म्हणजे जसं युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये धोलावीरा हडप्पा संस्कृतीचे शहर, नंतर तेलंगणातील रामप्पा मंदिर, शांतिनिकेतन, होयसर राजघराण्याची पवित्र मंदिरे अशा भारतीय स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली. म्हणजेच भारतीय जागतिक पर्यटने त्याचं स्थान जगामध्ये उंचावलंय. तसंच बऱ्याचशा अशा प्राचीन वस्तू होत्या ज्यांची चोरी झाली होती त्यांना, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण 2014 पर्यंतचा काळ बघितला, फक्त 13 अशा ज्या मूर्ती किंवा ऐतिहासिक वस्तू होत्या त्या भारतात आल्या होत्या. आणि मागच्या 12 वर्षामध्ये जवळपास 600 वरती या मौल्यवान चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तू अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा तिथनं आपण सन्मानाने परत आणले आहेत. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव किती वाढला आहे हे सुद्धा आपल्याला समजून येतं.
1: पंचप्रणच्या माध्यमातून वसाहतवादाच्या अनेक निशाण्या काढण्यात विविध ठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, कर्तव्यपथ, लोकभवन आदी नावे बदलण्यात आली, या प्रयत्नांचे महत्व काय सांगाल?
0: पंतप्रधानांनी हे जे काय पंचप्रण दिलंय याच्यातली मूळ संकल्पना जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर ती होती गुलामीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्ती. कारण आपण जे काही एवढे वर्ष गुदर मुघल नंतर ब्रिटिश यांच्या सोबत आपला जो संघर्षमय इतिहास होता आणि त्यात जी मानसिकता तयार झाली होती गुलामीची त्यातनं बाहेर येणं खूप महत्वाचं होतं. त्यामुळे काही निर्णय घेण्यात आले, जसं छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावरून सेंट जॉर्ज क्रॉस तो हटवला गेला आणि त्याच्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणली. म्हणजेच काय तर भारताच्या स्वतःच्या गौरवशाली सागरी इतिहासाचा हा सर्वात मोठा सन्मान आहे. आणि वसाहतवादी जी काही मानसिकता तिला जुगारून आपली संस्कृती आपल्या स्वबोधला पुढे आणणं हा त्याच्या मागचा खूप मोठा उद्देश होता. नंतर दुसरा राजपथ ते कर्तव्य पथ. आता राजपथ हा ब्रिटिशांचा कन्सेप्ट होता, ब्रिटिशांच्या राजशाहीचं ते प्रतीक होतं, त्याचं नाव बदलून कर्तव्य पथ केलं. आपण जे काही कायदे आतापर्यंत फॉलो करत होतो त्यात जास्तीत जास्त कायदे हे ब्रिटिशांच्या कायद्यानुसार त्याच प्रतीने आपण आज राबवत होतो. आणि त्यामुळे समाजात जो काही सकारात्मक बदल व्हायला पाहिजे होता तो बदल होण्याच्या ऐवजी कायद्यांबद्दल एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत होत्या. न्यायालयीन पद्धत बऱ्याच मार्गाने प्रभावी ठरत नव्हती. त्याचा प्रभावीपणा वाढवावा आणि न्यायालयीन सिस्टम ही लोकांशी समाजाशी सुसंगत असावी, न्याय प्रणाली संविधानाशी आणि लोकांशी सुसंगत असावी. त्यामुळे काही कायदे बदल करणे आवश्यक होते, काही कायदे घालवणे आवश्यक होते. त्यात आयपीसी द्वारे बदल करण्यात आला. त्याचा अर्थ काय तर लोकशाहीमध्ये शासन आणि नागरिक यांच्यासाठी कर्तव्य पार पाडायची ही जाणीव करून देणे, प्रत्येक सरकारला ही जाणीव व्हावी त्याकरता राजपथ ते कर्तव्य पथ असा नवीन प्रवास सुरू झाला. ऐतिहासिक नावं पुन्हा आणली जात आहेत, काही चुकीची नावं दिली गेली होती त्याच्यामुळे गुलामगिरीची मानसिकता, चुकीचा इतिहास आपल्या युवा पिढींपुढे जात होता, त्यामुळे काही नावं बदलली गेली. त्यामुळे आपल्या स्वतःच्या इतिहासाबद्दल आपल्या मुलांना, आपल्या युवांना स्वाभिमान निर्माण व्हावा हा त्याच्या मागचा एक महत्वपूर्ण प्रयत्न होता.
1: सांस्कृतिक वारशाचं डिजिटलायझेशन, विविध राज्यांमधील सांस्कृतिक बंध सेतू अशा प्रयत्नांनी भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे, त्याबद्दल आपण काय माहिती द्याल?
0: भारतीय संस्कृतीला एका सूत्रात बांधण्यासाठी तंत्रज्ञान आणि सामाजिक उपक्रमांचं अतिशय सुंदर मेळ हे सरकार घालतं. म्हणजे काय तर सांस्कृतिक जे काय आपले वारसे होते त्याचं डिजिटलायझेशन करायचं. नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट ऍक्टिव्हिटीज या अंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचे, मंदिरांचे आणि कलाकृतींचे डिजिटल जतन केलं जात आहे. त्यामुळे आपली प्राचीन ज्ञान परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित झाली. त्यातच एक कन्सेप्ट अजून आहे, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, त्याला TKD.

0: एल म्हणतात, हे सुद्धा एक डिजिटल संकलन आहे भारतीयांचं. त्याच्यामध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योग यासारख्या भारतीय वैद्यकीय पद्धतींचे प्राचीन ज्ञान दस्तऐवजी करून ठेवले जाते. नंतर 3.6 लाखांहून अधिक उपचार पद्धती या ग्रंथालयात सामील केल्या जात आहेत. याच्यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय भाषा असं इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश या भाषांमध्ये त्याला रूपांतरित करून ठेवण्यात आलेलं आहे. नंतर जे काही वेगवेगळे पेटंट मिळतात, US पेटंट किंवा अमेरिकन पेटंट ऑफिस, त्यांच्या लायब्ररीचा ऍक्सेस आपल्या भारतीय लोकांना दिला गेला आहे. ज्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारताचे जसं हळद, कडुनिंब, इसबगोल, कोरफडीवर चुकीच्या पद्धतीने त्यांनी पेटंट घेतले होते, ते आपण रद्द करवण्यात यश मिळवलंय. नंतर सांस्कृतिक बंध सेतू, म्हणजे आपण एक भारत श्रेष्ठ भारत हा कन्सेप्ट आता राबवतोय. त्याच्यामध्ये काशी तमिळ संगमम, सौराष्ट्र तमिळ संगमम सारख्या आयोजनांनी उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम भारतामधील जे काही प्राचीन सांस्कृतिक संबंध आहेत ते पुन्हा जिवंत झाले. दोन वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांची एकमेकांची भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती एकमेकांना जाणून घ्यावी लागते आणि त्यामुळे हा सेतू जो आहे तो अत्यंत प्रभावी ठरलाय. आणि यात अजून एक महत्वाचा आपण अँगल बघायला पाहिजे की भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये आणि सांस्कृतिक जडणघडणीत आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान होतं. परंतु काय झालं की अनेक दशके ते मुख्य प्रवाहातील इतिहासापासून वंचित राहिले. तर मोदी सरकारने या वर्षाला राष्ट्रीय स्तरावरती सर्वोच्च स्थान दिलंय. जसं राणी दुर्गावती, अल्लूरी सीताराम राजू, सिंधू कानू, टंट्याबिल यासारख्या आदिवासी नायकांना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांना राष्ट्रीय नायक म्हणून प्रस्थापित केलंय. नंतर आदिवासी संग्रहालय सुद्धा तयार करायला सुरुवात केली. भारताच्या स्वतंत्र लढ्यात योगदान देणाऱ्या आदिवासी वीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी देशामध्ये 10 विशेष आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय उभारण्यात येत आहेत. थोडक्यात सांगायचे तर गेल्या 12 वर्षातील हे सर्व प्रयत्न भारताला केवळ आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक मुळांची घट्ट जोडून एक स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि यशस्वी पावले ठरली आहेत. आणि हे 2047 पर्यंत विश्वगुरु भारत, विकसित गुरु भारत जो बनवायचा आहे त्यासाठी सांस्कृतिक मुळे खूप आवश्यक असतात. कुठलाही देश प्रगत तेव्हाच होतो सर्व बाबतीत जेव्हा त्याचे सांस्कृतिक मुळे घट्ट असतात आणि मोदी सरकार त्याच्यावरती योग्य पद्धतीने काम करीत आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षातील संस्कृती जतनाच्या या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढलेली आहे. या संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी जगाच्या अनेक देशातील नागरिक उत्सुक आहेत. त्याचा फायदा देशाच्या पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठीही होत आहे. जगातील अनेक देशांनी आपली संस्कृती जपतच आधुनिकतेचा पुरस्कार केला आहे. आपल्या देशाला इतर कोणालाही लाभलेला नाही असा समृद्ध, सर्वंकष असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचं जतन आणि संवर्धन करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादक जीवन भावसार, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन शैलेश मोहिते.

श्रोतेहो हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन ऐकूया. श्रोतेहो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा 10 जून 2026 विषय आहे, स्त्रियांमधील कर्करोग समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे

FM बँड 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ शकी 1948 म्हणजेच 8 जून 2026 आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी गौरवने आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, येणाऱ्या खरीप हंगामासाठी आपल्या जिल्ह्यातील बरेचसे शेतकरी कापसाची लागवड करण्याकडे वळणार आहेत. आणि मागच्या वर्षीच आपण बघितलं, कापूस पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळालं नाही आणि याची अनेक कारणं आहेत. एकंदरीतच कापूस उत्पादनासाठी योग्य पद्धतीने एकात्मिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि हे व्यवस्थापन करत असतानाच यातीलच एक भाग म्हणजे कापसाची योग्य पद्धतीने लागवड करणं. अलीकडील काही वर्षामध्ये काही शेतकरी सघन पद्धतीने कापसाची लागवड करण्याकडे वळत आहेत, यातून त्यांना चांगले उत्पादन देखील मिळत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आजची आपली मुलाखत देखील याच विषयाला अनुसरून आहे. सघन पद्धतीने कोरडवाऊ कापसाचे उत्पादन तंत्रज्ञान याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथले प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघ यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकणार आहोत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण सघन पद्धतीने कोरडवाहू कापसाचं उत्पादन तंत्रज्ञान जाणून घेणार आहोत, याविषयीच्या शिफारशी जाणून घेणार आहोत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथले प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघ सरांकडून. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्ते. नमस्ते
1: सर. आपल्या जमिनीच्या दृष्टीने, आपल्या भागाच्या दृष्टीने कपाशी पिकाचं महत्त्व काय आहे, कपाशीच्या महत्त्वाविषयी काय सांगाल सर?
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपला खरीप सीझन सुरू झालेला आहे, तर ह्या हंगामासाठी आपल्या ज्या भागात पाणी कमी आहे, आपली शेती कोरडवाहू आहे, अशा ठिकाणी जर आपण कापूस लागवड करत असाल तर त्याच्यामध्ये एक नवीन पद्धत आहे, सघन लागवड पद्धत. तर यामध्ये आपण पाहिलं कापसाबद्दल, तर महाराष्ट्रातील कपाशी हे एक महत्त्वाचे नगदी पीक असून विदर्भातील व मराठवाड्यातील एकमेव नगदी पीक आहे. भारतातील 6 कोटी लोकांना कापूस शेती व कापसावर आधारित उद्योगामध्ये रोजगार मिळतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवनात कापसाला खूप महत्त्वाचं स्थान लाभलेलं आहे.

0: आहे. देशातील एकूण कृषी उत्पन्नाच्या आपण पाहिलं तर 28.8% वाटा हा एकट्या कपाशीचा आहे, परंतु सरासरी कपाशीची उत्पादकता तुलनात्मकरित्या कमी आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने बीटी कापसाची लागवड केली जाते. राज्यातील कोरडवाहू लागवड, पावसाची अनियमितता, रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव, पाने लाल होणे ही राज्याची उत्पादकता कमी असण्याची प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर अयोग्य जातींची निवड, योग्य लागवड तंत्राचा अभाव व अयोग्य पीक संरक्षण ही व्यवस्थापनाशी संबंधित प्रमुख कारणे आहेत. या सर्व बाबींचा विचार केला तर पिकावर होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात खूप मोठी तफावत दिसून येते. याचा परिणाम कापूस पिकाखाली क्षेत्रावर झालेला दिसून येतो.
1: नक्की सर, आपण म्हणजे लागवड तंत्राचा अभाव, अयोग्य जातींची म्हणजे जमिनी परत्वेनं केलेली निवड आणि त्याच पद्धतीने व्यवस्थापन तंत्राचा अभाव हे आपल्याकडच्या कापूस उत्पादनाच्या कमी येण्याची कारणं आपण सांगितलीत. आता कापूसाच्या लागवडीमध्ये अनेक वेळा शिफारशीत अंतर जे सुरुवातीला होतं ते 4x4 होतं, नंतर ते आणखीन घटत गेलेलं आहे. आज आपण सघन लागवडीविषयी शेतकरी बांधवांना सांगत आहोत, तरी नेमकी सघन लागवड म्हणजे काय आहे सर, काय सांगाल?
0: शेतकरी बंधूंनो, आता सघन लागवड म्हणजे की आपल्याला एकरी झाडांची संख्या वाढवणे हा त्याचा मुख्य त्याचा उद्देश आहे. यामध्ये सरळ वाण जे आपण आता सध्या वापरतो ते बीटी वाण हे संकरित प्रकाराचे वाण आहेत, परंतु हे सरळ वाणांचे जर आपण सघन पद्धतीने लागवड केली तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच उत्पादन जास्त मिळतं. ह्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जे पिकामधलं किंवा झाडामधले अंतर आहे, ओळीतलं अंतर आहे, ह्याचा महत्त्वाचा विचार करायचा आहे. यामध्ये सघन लागवडीमध्ये आपल्याला सरळ वाणांची 45 आणि 15 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट आणि 1/2 फूट इतक्या अंतरावर किंवा 2 फूट बाय 1/2 फूट अशा इतक्या अंतरावर लागवड करून प्रति हेक्टरी 1 लाख ते 1.5 लाख झाडे आपल्याला त्याच्यात बसवायचीत. आता सध्याच्या शिफारसीत व प्रचलित पद्धतीपेक्षा या सघन लागवड पद्धतीमध्ये झाडांची संख्या अधिक असल्याने कोरडवाहू कापूस उत्पादनात मोठी वाढ होते. याबाबत अनेक प्रक्षेत्रामध्ये प्रयोग करण्यात आले आहेत, त्या चाचण्यांचे निष्कर्ष चांगले मिळाले आहेत. या पद्धतीने लागवड केलेल्या झाडांची कायिक वाढ जास्त होते, त्यामुळे बोंडांचा आकार मोठा मिळून उत्तम प्रतीचा कापूस निघतो व कापूस पीक त्याच्यामधून अधिक आपल्याला उत्पादन मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये एक उत्पादनात एक स्थिरता आपण आणू शकतो. आणि महत्त्वाची बाब म्हणजे सघन लागवड पद्धतीमध्ये सरळ वाण वापरल्यामुळे दरवर्षी नवीन बियाणे आपल्याला खरेदी करायची गरज भासत नाही आणि खर्चामध्ये आपल्या बचत होते आणि अधिक उत्पादनाकरता शिफारसी जाती आणि सुधारित जे काही वाण आहेत त्याचा आपण अवलंब केल्यास कापूस उत्पादनास निश्चितच आपल्याला भर पडते. आता ही सघन लागवड पद्धत म्हणजे काय? आता आपण जे शिफारसीत पद्धतीपेक्षा या सघन पद्धतीमध्ये झाडांची संख्या अधिक वाढवून सरळ वाणांचा वापर करून कमी खर्च व कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त कोरडवाहू कापूस उत्पादन घेतो. याबाबत विविध संस्था यांच्यामध्ये प्रयोग करण्यात आलेले आहेत, याचा चाचण्याचे निष्कर्ष खूप चांगले मिळालेले आहेत. आता सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेल्या कपाशीच्या शिफारशीत लागवड पद्धतीची झाडांची संख्या आपण फक्त 10 ते 15 हजार घेऊ शकतो, मात्र सघन पद्धतीमध्ये सरळ वाणांची 1.5 बाय 1/2 फुटावरचं आपण लागवड केली तर त्यामध्ये हेक्टरी आपल्याला 1 ते 1.5 लाख झाडे बसतात. ह्या शिफारशीप्रमाणे आपण प्रति झाड बोंडांची संख्या कमी जरी असली तरी प्रति हेक्टरी बोंडांची संख्या खूप जास्त असते, त्यामुळे कोरडवाहू कापूस उत्पादनात मोठी वाढ होते. या पद्धतीने कापूर आपण जर लागवड केली तर त्याची झाडांची वाढसुद्धा काही वाढ जास्त होते, त्यामुळे बोंडांचा आकार मोठा होतो आणि कापसाची प्रतही चांगली राहते.
1: नक्की सर, कापसाची प्रतही चांगली राहते, झाडांची संख्याही जवळजवळ 10 पटीने वाढते, असे अनेक फायदे या कोरडवाहू सघन पद्धतीने लागवडीचे आहेत. सर, आता आपण सांगितलं की याच्यासाठी विविध जाती आपण शिफारशीत केलेल्या आहेत, तर या संशोधनात्मक शिफारसी नेमक्या कोणत्या जातींसाठी आपल्या जिल्ह्यासाठी आहेत?
0: तर हा एक चांगला प्रश्न आहे की आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामधून आपण विविध प्रयोग जे काही संशोधन केलं तर यामध्ये कापसाच्यासाठी आपण विविध जाती निर्माण केलेल्या आहेत. त्यापैकी यामध्ये आपण जर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जाती पाहिल्या तर त्याच्यामध्ये फुले 688, फुले यमुना व देशी कापूस वाण फुले धन्वंतरी या सरळ जाती विकसित केलेल्या आहेत. या जातींची लागवड सघन पद्धतीने करून त्यावर आपण संशोधन केलं आहे. लागवडीच्या प्रयोगात अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन दिल्याचे आम्हाला निष्कर्ष मिळालेले आहेत. त्यापैकी आता काही निष्कर्ष कसे आहेत ते पाहूया आपण. यामध्ये दुष्काळी भागातील तसेच हलक्या जमिनीमध्ये लागवडीस योग्य, कोरडवाहू उथळ तसेच मध्यम खोल जमिनीसाठी सघन लागवड पद्धती अधिक फायद्याची आहे. शिफारसीत लागवडीच्या तुलनेत सुमारे 30 ते 40% अधिक उत्पादन मिळते. वेचणीसाठी कापूस 15 ते

0: वीस दिवस आधीच तयार होतो व एकाच वेळी कापूस वेचणी करता येतो, त्यामुळे यांत्रिक पद्धतीने कापूस वेचणीसाठी ही पद्धत खूप फायदेशीर आहे. आता झाडांची शाखेय वाढ कमी होऊन कायिक वाढ जास्त होते व कापसाचे बोंड मोठे असून धाग्याची गुणवत्ता उत्तम राहते. सरळ वाण असल्यामुळे दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करायची शेतकऱ्यांना काही गरज भासत नाही आहे. कापूस पीक लवकर पक्व होऊन कापूस पिकानंतर रबी, गहू, हरभरा तसेच मकासारखे आपण पिकेही घेऊ शकतो. पिकावर होणारा खर्च कमी करून उत्पादन वाढवता येते आणि यामध्ये किडी व रोगांचे जे काही नियंत्रण करायचे ते आपल्याला चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण करू शकतो. नंतर कीटकनाशक व बुरशीनाशकावर होणारा जो खर्च आहे तो थोडा कमी राहतो. या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यास कोरडवाहू कापूस उत्पादनवाढीस मदत होऊ शकते. कोरडवाहू कापूस शेतीला फायद्याचे ठरणारे असल्याने या लागवड पद्धतीचा प्रसार करण्यात आपल्याला आला पाहिजे.
1: सघन पद्धतीचे लागवडीचे फायदे आणि त्याच्यावरती म्हणजे आपण शिफारशी जातील ह्याविषयी तर आपण सांगितलं, पण आपण सुरुवातीला सांगितलं की कापूस लागवडाचं अयोग्य तंत्रज्ञान आणि अयोग्य व्यवस्थापनसुद्धा कमी उत्पादनासाठी कारणीभूत आहे. तर नेमकं मग उत्पादनाचं हे गणित, साधारण प्रायोगिक गणित अंदाजे शेतकरी बांधवांनी कसं करावं, नेमकी व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं, काय सांगाल?
0: हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपण हे जे गणित बसवायचं आहे ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण ह्या सघन लागवड पद्धतीमध्ये आपण सरळ वण वापरतो, तर जी दुसरी पद्धत आहे प्रचलित पद्धत त्याच्यामध्ये आपण संकरित वण वापरतो. आता ह्या सरळ वणामुळे काय होतं आहे, लवकर व एकाच वेळी पक्व होणारे आणि त्यांची कायिक वाढ जास्त होते. तर संकरित वाणात काय होते, शाखेय वाढ जास्त होते आणि उशिरा पक्वता येते. आता आपण हे जर पेरणीची वेळ पाहिली आपण, तर ह्या खरीप सीझन सुरू झाला की पावसाच्या पाण्यावर आपण ही सघन लागवड करू शकतो. तर ही जी प्रचलित पद्धत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा कापूस बागायती म्हणून घ्यावा लागतो. आता ह्याच्यातलं जर आपण जर अंतर पाहिलं झाडातलं किंवा ओळीमधलं, तर हे आपण 1.5 बाय 1/2 मीटर फुटावर हे करतो लागवड करतो किंवा 2 बाय 1/2 फुटं लागवड करतो. तीच प्रचलित पद्धतीमध्ये 4 फुट बाय 2 किंवा 3 बाय 3, 3 बाय 2 अशा फुटावर आपण लागवड करतो. ह्याचे आता हीच खरं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण झाडाची संख्या कशी वाढवतो. ही जी सघन लागवड पद्धत आहे या पद्धतीमध्ये आपण एकूणतरी 1,66,666 झाडं बसतात जर 1.5 बाय 1/2 फूट घेतलं तर. तीच इकडं पाहिलं आपण म्हणजे जवळजवळ 4 फूट बाय 2 फुटावर जर केलं प्रचलित पद्धतीमध्ये तर फक्त 13,888 झाडं बसतात. म्हणजे सरासरी आपण विचार केला तर 1,5 लाखाच्या वर झाडं राहतात सघन लागवडी पद्धतीमध्ये, तर प्रचलित पद्धतीमध्ये आपल्याला फक्त 14,000 ते 15,000 झाडं आपण लावू शकतो. आता ह्याचं आपण जर आर्थिक गणित पाहायचं म्हटलं तर समजा आपण असं धरूया गृहित की सघन पद्धतीमध्ये एका झाडाला 25 बोंडे लागले आपल्याला. सरासरी बोंडाचं वजन आपण 3.5 ते 4 ग्रॅम धरू कारण बोंड आकाराने थोडं कमी राहील. आणि एका झाडाला आपण सरासरी 100 ग्रॅम कापूस किंवा एका बोंडाला 100 ग्रॅम कापूस आपल्याला मिळेल. ह्याची उगवण क्षमता बघता आपण 10% घट धरू. झाडाची संख्या 2 बाय 1/2 फूट जरी घेतले आपण तर झाडं किती बसते आपली 1 लाख. आणि 1 लाखाचं बघा तुम्ही प्रति झाड जर आपण 100 ग्रॅम कापूस धरला तर ह्या प्रचलित पद्धतीपेक्षा आपल्याकडं जवळजवळ 30 ते 40% हे जास्त उत्पादन मिळेल. म्हणजे सघन पद्धती लागवडीमध्ये हेक्टरी आपल्या 30 क्विंटल प्रति एकर एवढं उत्पादन मिळेल, तर तेच फक्त आपल्याला प्रचलित पद्धतीमध्ये 19 ते 20 क्विंटल एवढंच मिळेल. म्हणजे हा जो फरक आहे हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे, फक्त झाडांची संख्या व्यवस्थित राखणे.
1: नक्की सर, हा महत्त्वाचा बदल आहे ज्याने उत्पादनामध्ये मोठी वाढ होणार आहे. सर, याच्यामध्ये आणखीन काही आपण वाढ निरोधकांचा वापर किंवा काही रसायनांचा वापर याच्यामध्ये करणं काही शक्य आहे का, काही करू शकतो का?
0: हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्यामध्ये आपल्या एकरी झाडांची संख्या खूप आहे, ह्यांची कायिक वाढ जास्त होत आहे. मग यामुळे आपल्याला जर वेळीच ह्यांना जर आपण त्याची शाखीय किंवा कायिक वाढ जर रोखली तर त्याचा जो काही अन्न द्रव्याचा प्रवाह आहे तो आपल्याला इकडं जी बोंडं लागतात किंवा बोंडाची वाढ होते यामध्ये आपल्याला वळवता येतो. मग यामध्ये साधारणतः सघन लागवड करायची असेल तर अवास्तव झालेल्या ज्या काय वाढ आहे झाडांची कायिक वाढ त्यांना अन्नद्रव्याचा तिकडं जास्त ओढा न करता आपल्या जे उत्पन्न मिळणारे जे बोंड आहे कापूस तयार होते ह्याच्यामध्ये आपल्याला वाढवायचं आहे. तर यामध्ये काय करायचं तुम्ही की ही अवास्तव वाढ रोखण्यासाठी सायकोसिल या रसायनाची आपल्याला फवारणी करायची आहे. आता त्याचं प्रमाण काय आहे, तर प्रमाण असं आहे की 60 PPM ते पार्ट्स पर मिलियन म्हणतो आपण त्याला. ते 60 PPM म्हणजे काय, शेतकरी बंधूंनी ह्याचा विचार करता फक्त 1.2 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये हे औषध घ्यायचं आहे. किती, 1.2 मिली फक्त एवढंच औषध घ्यायचं.

0: 10 लिटरमध्ये या तीव्रतेची फवारणी पीक 2.5 महिन्याच्या असताना करावी. त्यामुळे कायिक वाढ थांबून अन्य द्रव्यांचा उपयोग आपल्याला फुले व बोंडे लागण्यासाठी होतो. बोंडांचा आकार वाढतो, परिणामी उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते.
1: नक्की सर, यामध्ये आणखीन काही महत्त्वाच्या शिफारसी आणि वाण निवडी संदर्भात काही मार्गदर्शन आपण कराल का सर?
0: अर्थात यामध्ये आपलं काही काही विद्यापीठांनी जे संशोधन केलं आहे त्याच्या काही शिफारस केल्या आहेत, वाणांची निवड कशी करायची ह्याबद्दलसुद्धा आपल्याला आपण संशोधन केलेलं आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय, कोरडवाहू ही शेती आपली, यामध्ये आपल्याला जे वाण निवडायचे आहेत यामध्ये वाण ते लवकर येणारे पाहिजेत, एकाच वेळी परिपक्व होणारे पाहिजे आणि कमी शाकीय वाढ होणारे असावेत. मुख्यत्वे सदन लागवडसाठी सरळ वाण चांगला प्रतिसाद देतात. बोंडांचा आकार मोठा व धाग्याची गुणवत्ता उत्तम असावी. झाडाच्या 2 फांदी व बोंड यांच्यातील अंतर अगदी कमी असावे. माती परीक्षण करून रासायनिक खते द्यावीत आणि कपाशीवरील लाल्याचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे काही शिफारसित खतमात्रा दिलेली आहे, म्हणजे किती, शेणखत 5 टन आहे आणि जे नत्र स्फुरद पालाश आपल्याला वापरायचे ते 30 किलोग्रॅम नत्र, 30 किलोग्रॅम स्फुरद आणि 30 किलोग्रॅम पालाश हे प्रति हेक्टर द्यायचे. आणि ह्यापैकी जे नत्राचा डोस आहे तो 30 किलो नत्र हा 30 दिवसांनी द्यायचा आणि त्यानंतर पीक फुलोरावस्थेत असताना 2% युरिया आणि बोंडे परिपक्व होण्याच्या अवस्थेत 1% युरिया अधिक 1% मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. त्यामुळे बोंडांची गुणवत्ता व कापसाची गुणवत्ता सुधारते. त्यानंतर बोंडे भरण्याच्या अवस्थेत 2% DAP फवारणी केल्यास उत्पादनात 10-15%पर्यंत वाढ होते. कपाशीच्या सभोवती मका, चवळी, झेंडू व एरंडी या मिश्र सापळा पिकांची लागवड अवश्य करावी, जेणेकरून आपले जे काही कीटक आहेत त्यांचा आपण बंदोबस्त करू शकतो. नंतर पीक उगवल्यानंतर 105 दिवसांनी 5% निंबोळ्या अर्काची फवारणी करावी की आपल्याला काही किडींचा बंदोबस्त करता येतो. त्यानंतर किडींनी आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यानंतर शिफारसीप्रमाणे रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. आळ्या व किडग्रस्त भागांचा आपण अवश्य नायनाट करावा, जेणेकरून त्याचा पुढील हंगामात प्रादुर्भाव होणार नाही. कोरडवाहू क्षेत्रामध्ये विद्यापीठाने प्रसारित केलेल्या सरळ वाणांचा सघन लागवड पद्धतीचा आपण, की त्याला इंग्लिशमध्ये आपण SDPS म्हणतो, हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम, ह्या म्हणजे 2 ओळीतले अंतर आणि 2 झाडातले अंतर हे कमी ठेवायचे, अशा पद्धतीचा अवलंब करून एकरी झाडांची संख्या वाढवून कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळेल याकडे लक्ष दिले तर नक्कीच कापूस शेती फायदेशीर होईल.
1: नक्की सर. शेतकरी बंधू भगिनींनो, सघन पद्धतीने कोरडवाहू कापसाचं उत्पादन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करत होते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथले प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघ सर. त्यांच्याकडून तुम्हाला जर याविषयीच्या काही शंका असेल, काही मार्गदर्शन अधिकचं हवं असेल तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 94-22-67-56-48. पुन्हा एकदा 94-22-67-56-48. सर, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना सघन पद्धतीने कोरडवाहू कापसाच्या उत्पादन तंत्रज्ञानाविषयी जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो. आपण या सर्व ज्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगितल्यात याचा नक्कीच विचार करून ह्याचा अवलंब करावा आणि आपलं कापसाचं भरघोस उत्पन्न मिळावं. धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण सघन पद्धतीने कोरडवाहू कापसाचे उत्पादन तंत्रज्ञान याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथले प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघ यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या आपल्या दुसऱ्या मुलाखतीकडे. पाणी परीक्षण याविषयी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय मुक्काम पोस्ट लोणी तालुका राहता इथल्या प्रयोगशाळा सहाय्यक शीतल शिवाजीराव पाचोरे यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकणार आहोत.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, पाणी परीक्षण ही संकल्पना आपल्या अनेक शेतकरी बांधवांना माहीत असेल, मात्र अजून देखील माती परीक्षणा इतकं पाणी परीक्षण या संकल्पनेविषयी जागृती झालेली आपल्याला दिसत नाही किंवा त्याविषयी शेतकरी बांधव फारशी काळजी घेताना दिसत नाहीत. मात्र या पाणी परीक्षणाला आपल्या पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीनं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि याविषयीच आज आपण कार्यक्रमात बोलणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय लोणी इथल्या प्रयोगशाळा सहाय्यक शीतल शिवाजीराव पाचोरे. पाचोरे मॅडम, आपलं कार्यक्रमात खूप स्वागत आहे.
4: नमस्कार.
3: मॅडम, खरं तर पाणी परीक्षण म्हणजे काय याविषयी आपल्या शेतकरी बांधवांना कार्यक्रमात अगदी सुरुवातीला सांगूयात.
4: आज आपण पाणी परीक्षण म्हणजे काय किंवा पाणी परीक्षण करण्याचे फायदे कोणते, पाणी परीक्षण करताना कोणते घटक

0: घटक तपासले जातात आणि पाणी परीक्षण कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत. तर पाणी परीक्षण म्हणजे काय? तर पाणी परीक्षण म्हणजे पाण्यातील क्षारांचे प्रमाण किंवा इतर पाण्यातील घटक माहिती करून घेण्यासाठी आपण जे प्रयोगशाळेमध्ये पाणी तपासतो त्याला पाणी परीक्षण असे म्हणतात. तर शेतकरी बांधवांना माती परीक्षणबद्दल माहिती आहे आणि माती परीक्षण शेतकरी बांधव करतात सुद्धा, पण पाणी परीक्षणबद्दल कमी माहिती असून पाणी परीक्षण कोणी करत नाही. तर आपल्याला माहिती आहे की पिकांची गुणवत्ता ही मातीच्या गुणवत्तेवर अवलंबून असते, तर मातीची गुणवत्ता ही पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. म्हणजेच पाण्याची गुणवत्ता ही पिकांच्या गुणवत्तेवर चांगला किंवा वाईट परिणाम करू शकते, यामुळे पाणी परीक्षण गरजेचे आहे.
1: मॅडम, पाणी परीक्षण म्हणजे काय ते आपण सांगितलं, मात्र या पाणी परीक्षणाचं एकूण काय महत्त्व आहे त्याबाबत सांगूयात.
0: पाणी परीक्षण करण्याचे महत्त्व म्हणाल तर आपल्याला पाण्यातील क्षारता समजण्यासाठी किंवा कमी जादा प्रमाणातील क्षारांवर योग्य तो उपाय करण्यासाठी होतो. तसेच पिकाला पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करता येते.
1: पाणी परीक्षण आपल्या एखाद्या शेतकरी बांधवाला करायचं असेल तर त्याचा नमुना घेणं फार महत्त्वाचं असतं आणि तो पाण्याचा नमुना घेत असताना तो योग्य पद्धतीने घेणं हे फार महत्त्वाचं असतं. तर एकूणच आपल्या कार्यक्रमामध्ये हा पाण्याचा नमुना कसा घ्यावा किंवा पाणी तपासणी करत असताना ती किती वेळा केली जाते याची सुद्धा आपण शेतकरी बांधवांना सविस्तर माहिती देऊया.
0: पाण्याचा नमुना आता कसा घ्यावा? तर विहिरीतील किंवा बोरवेल पाण्याचा वापर जर आपण मोटर पंपाद्वारे करण्यात येत असेल तर पाणी ज्या दिवशी शेतीसाठी वापरण्यात येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते 15 मिनटं मोटर पंपाद्वारे पाण्याचा उपसा करून घ्यावा. नंतर काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये त्याच पाण्याने ती बॉटल स्वच्छ धुवून 1 लिटर पाण्याचा नमुना त्यात घ्यावा. तसेच नदी, कालवा, तलाव पासून पाण्याचा नमुना घेताना तो काठापासून दूर किंवा मध्य प्रवाहातून घ्यावा.
1: मॅडम, पाण्याचा नमुना कसा घ्यावा, तो कशा पद्धतीने घ्यायचा याबाबत आपण सांगितलं. आता आपण पाण्याची जी आपण तपासणी करणार आहोत त्यातून वेगवेगळे निष्कर्ष काढणार आहोत, त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर पाण्यामध्ये क्षार वाढण्याची कारणं कोणती असतात किंवा एकूणच पाण्याची योग्य प्रत जर आपण म्हणूयात तर ती कशा स्वरूपाची असते याबाबत आपल्या शेतकरी बांधवांना सांगूयात.
0: भूजलातील पाण्यामध्ये किती क्षार आहेत हे ठरवण्यामागे तेथील भौगोलिक परिस्थिती, मातीतील क्षारांचे प्रमाण, खडकांचा प्रकार असे अनेक घटक कारणीभूत असतात. पावसाचे पाणी किंवा पृष्ठभागावरील पाणी जमिनीत मुरताना किंवा झिरपताना ते मातीतून किंवा खडकातून वाहत जात असते आणि त्यावेळी मातीतील क्षार पाण्यात विरघळत असतात. तर सर्वसाधारणपणे क्षारांची तीव्रता, पाण्यातील एकूण क्षारांचे प्रमाण, सोडियम स्थिरीकरणाचे गुणोत्तर, पिकांची विमलता, सहन करण्याची शक्ती आणि जमिनीचे रासायनिक व भौतिक गुणधर्म ह्या सर्व गोष्टींचा पाण्याची उपयुक्त ठरवताना विचार केला जातो. तर याप्रमाणे आपण पिकांचे वर्गीकरण करू शकतो की संत्री, जसं काही संत्री, मोसंबी, कोबी, उडीद, मूग ह्या सगळ्या क्षार सहन करू शकत नाहीत, तर गहू, ज्वारी, बाजरी, लसूण, मका, भात हे मध्यम क्षारयुक्त पाणी सहन करू शकणारी पिके आहेत, तर पेरू, बार्ली, ओट ही जास्त क्षारयुक्त पाणी सहन करणारी पिके आहेत. यानुसार आपण पिकांचे वर्गीकरण करू शकतो.
1: आता मॅडम, पाणी परीक्षणामध्ये साधारणतः कोणकोणत्या घटकांविषयी निष्कर्ष काढले जातात याबाबत सांगूयात.
0: पाणी परीक्षणामध्ये तपासले जाणारे घटक म्हणजे सामू, पीएच वॉटर टेस्टर, पाण्यातील क्षार, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पालाश, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट, सोडियम बायकार्बोनेट आणि पाण्याचे वर्गीकरण ह्या सर्व घटकांचा निष्कर्ष काढला जातो.
1: आपल्या शेतकरी बांधवांना हे पाणी परीक्षण करत असताना साधारणतः कोणत्या गोष्टी किंवा कोणती लक्षणं दिसल्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांनी पाणी तपासणी करणं अगदी क्रमप्राप्त बनतं किंवा ते गरजेचं बनतं त्याविषयी काही सांगूया.
0: सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याच्या पिकांच्या वाढीवर परिणाम होत असतो. पाणी चवीस खारवट किंवा मसूळ वाटत असल्यास किंवा पाण्याच्या सिंचनासाठी वापर केलेल्या शेतीतील जमिनीवर पृष्ठभागावर क्षारांचा पांढरा थर दिसून आल्यास, पीक उगवणीस अडथळा होताना दिसून आल्यास किंवा उगवलेल्या पिकांचे शेंडे करपताना दिसून आल्यास, जमीन चोपण होऊन पृष्ठभागावर पाणी थांबत असल्यास, चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास पाण्याचा नमुना परीक्षणासाठी द्यावा.
1: पाण्याची

0: गुणवत्ता म्हणजे काय याबाबत शेतकरी बांधवांना सांगूयात.
1: पाण्याची गुणवत्ता ही मातीच्या गुणवत्तेसारखीच पीएचवर अवलंबून असते. म्हणजेच पीएच जर न्यूट्रल असेल तर पाणी पिकासाठी चांगले असते. आपल्याला माहीतच आहे की पाऊस पडल्यानंतर पिके कशी बहरलेली, हिरवीगार, तंदुरुस्त दिसते आणि शेतीचे उत्पादनही वाढलेले दिसते. कारण पावसाचा पीएच हा न्यूट्रल उदासीन असतो. परंतु पावसाचा खंड पडल्यास आपण विहीर, तलाव, कालवा, नदी याद्वारे पिकाला पाणी देतो. यानुसार आपल्याला हवा तसा पिकांचे उत्पादन होत नाही. जर पिकांची गुणवत्ता चांगली असेल तर पिकांची वाढ चांगली दिसते. यावरून एक लक्षात येते की पाण्याची गुणवत्ता ही पीक उत्पादनासाठी फार महत्वाची आहे.
0: पाचोरे मॅडम, आता खारं पाणी आणि शेती उत्पादन या दोन्हींचा कुठेतरी संबंध असेल, त्याबाबत आपण शेतकरी बांधवांना काय सांगूयात? अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी आपल्या शेतकरी बांधवाकडे जे सिंचनाचं पाणी आहे ते खारं आहे आणि शेती उत्पादन त्याला घ्यायचं आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने घ्यायचं आहे, अशा वेळी आपल्या शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे, कोणती खबरदारी घेतली पाहिजे?
1: खारे पाणी म्हणजे पाण्यात वेगवेगळे प्रकारचे क्षार मिसळल्यामुळे होणारे हे मिश्रण, यालाच क्षारयुक्त पाणी असेही म्हणतात. या क्षारांमुळे पिकांच्या मुळांभोवती एक कठीण आवरण तयार होते आणि त्यामुळे पिकांची नीट वाढ होत नाही. तर क्षारयुक्त पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच शेतकरी सध्या मॅग्नेटिक वॉटर कंडिशनरचा वापर करत आहेत. तर त्याचे अतिशय चांगले परिणाम पाहण्यास मिळत आहे. जेव्हा क्षारयुक्त पाणी किंवा खारे पाणी या वॉटर कंडिशनमधून जाते तेव्हा पाण्यावर असंख्य विशिष्ट प्रकारचे चुंबकीय कंपने तयार होतात व ही कंपने वारंवार बदलत असल्याने पाण्यात विरघळलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्षारांचे रूपांतर हे न चिटकणाऱ्या क्षारांमध्ये होते. म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे त्यांचा चिटकण्याचा गुणधर्म हा तिथे संपलेला असतो, जेणेकरून क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर जमा होत नाही आणि ठिबक सिंचना प्रणालीमध्ये नळ्यांमध्ये छिद्रांमध्ये हा क्षार साठून ते चोकअप होत नाही.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण कार्यक्रमात पाणी परीक्षण याविषयी माहिती जाणून घेतली, त्यासाठी आपल्यासोबत होत्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय लोणी इथल्या प्रयोगशाळा सहाय्यक शीतल शिवाजीराव पाचोरे. मॅडमने आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं अगदी सविस्तर दिलेली आहेत, मात्र तरी देखील या पाणी परीक्षणाविषयी आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर ते देखील आपण मॅडमशी संपर्क साधून विचारू शकता. त्यासाठी पाचोरे मॅडमचा नंबर आहे 83 29 30 54 41. नंबर पुन्हा एकदा 83 29 30 54 41. पासवरू मॅडम, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी अहमदनगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं मनापासून आभार, धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण पाणी परीक्षण याविषयी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय लोणी तालुका राहता इथल्या प्रयोगशाळा सहाय्यक शीतल शिवाजीराव पाचोरे यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच ऐकलेल्या दोन्ही मुलाखती आम्ही पुन्हा प्रसारित केल्या. जाता जाता आठवण उद्या प्रसारित होणाऱ्या कृषी विषयक कार्यक्रमाविषयी.

उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल शेतीत सुधारित अवजारांचा वापर याविषयीची माहिती, तसंच संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या किसानवाणी या कार्यक्रमात बीज प्रक्रियेचं महत्त्व आणि पद्धत याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या कृषी वनस्पती शास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक चेतन शिंदे यांची मुलाखत, त्याचबरोबर दुसरी मुलाखत ऐकू शकाल सीताफळ बागेचे व्यवस्थापन याविषयी मुक्काम मातणे पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतशील शेतकरी विनायक नारायण घोरपडे यांची मुलाखत. बरं, इतर शेतकरी बंधू भगिनी, आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमातून मी गौरवने आपला इथंच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, रात्रीचे 8 वाजलेत.
1: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
2: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
3: रेटिनाचं ऑपरेशन, लेजर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
4: ऐक,
5: काय झालं?
4: अगं, हालचालच करता येत नाहीये. सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
5: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
5: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
5: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
4: आणि फोन नंबर
5: 93-72-99-29-36.
4: 93-72-29-36.
6: बदला बदला, सवय बदला.
7: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
6: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
0: हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन ऐकूया. श्रोतेहो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा, अर्थात 10 जून 2026 विषय आहे, स्त्रियांमधील कर्करोग समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं.

0: श्रोतेहो, संगीत आणि वादन एकाच नाण्याच्या दोन बाजू. शास्त्रीय संगीतातील वादन आणि वाद्यातील संगीत याची गुंफण ऐकूया साज संगीत या कार्यक्रमात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 9:30 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जगभरात कुठेही.
1: तेव्हा श्रोते हो, आज रात्री नक्की ऐका साज संगीत या कार्यक्रमात बासरी या वाद्याविषयी. संकलन आणि निवेदन ऐश्वर्या ढवळीकर यांचं. हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 11 जून 2026 विषय आहे जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8:30. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी

0: दूरध्वनी क्रमांक आहे 02-41-242-34-71 आणि 42-46-36-72. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 8:05 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. इंडिया आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीनमध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 आणि 300 विजय. देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना कर्तव्य बजावताना दाखवलेल्या अदम्य धैर्य आणि शौर्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध शौर्य पदकं प्रदान करण्यात आली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपतींनी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेश पोलीस दलातल्या जवानांना 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान केली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलात शिपाई म्हणून असलेले प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. देशभरातल्या 100 औद्योगिक पार्कचा विकास करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज भव्य पोर्टलचं उद्घाटन केलं. कामगार स्नेही पायाभूत सुविधा, विश्वसनीय प्रणाली, डिजिटल प्रशासन यंत्रणा असणारी एकात्मिक औद्योगिक परिसंस्था तयार करणं हे या पोर्टलचं उद्दिष्ट आहे, असं गोयल यांनी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सांगितलं. गुंतवणूक स्नेही औद्योगिक पायाभूत सुविधा तयार करून भारताच्या उत्पादन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी आहे, असं त्यांनी सांगितलं. भव्य पोर्टलच्या खर्चासाठी सरकारनं 33,660 कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या 21 रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2-5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. दर 2 अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे, असं खरगे यांनी सांगितलं. दरम्यान 2029 लोकसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे, असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. हेच मत उद्धव ठाकरे यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर राय यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला असल्याचा आणि ती जागा रिक्त झाल्याचं राज्यसभा सचिवालयाने सांगितलं आहे. राज्यसभेत माझा कार्यकाळ 2029 होता, पण पुढे काम करणं मला अवघड झाल्यामुळे मी पक्षातून तत्वतः राजीनामा दिल्याचं राय यांनी याआधी सांगितलं होतं. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये वायझॅक स्टील प्लांट इथे वितळलेलं लोखंड अंगावर सांडल्यानं 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. क्रेनच्या माध्यमातून वितळलेलं लोखंड दुसरीकडे नेत असताना ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं व्हावं अशा सदिच्छा दिल्या आहेत. तसंच प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50

हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून येत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फिलिपीनमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 200 जास्त जखमी झाले. फिलिपीनच्या दक्षिण समुद्र किनारी भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.8 रिक्टर इतकी होती. भूकंपानंतर सुनामी आल्यानं अधिक नुकसान झालं. सुनामीचे धक्के इंडोनेशिया, पलाऊ आणि दक्षिण जपानपर्यंत जाणवले. पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलने आज 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर परस्परांवर हल्ले सुरू केले आहेत. शस्त्रसंधीनंतर इराणने इस्रायलवर काल पहिल्यांदा क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलने प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गाने पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. मात्र तो सल्ला न जुमानता इस्रायलने इराणवर प्रतिहल्ला चढवला आहे. या हल्ले प्रतिहल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. यमनमधल्या हुथी बंडखोरांनी युद्धात उडी घेतली असून इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. दरम्यान आपण आक्रमण थांबवत असल्याचं इराणच्या सेनादलांनी जाहीर केलं आहे. मात्र इस्रायल किंवा इस्रायलच्या समर्थकांनी दक्षिण लेबनॉनसह कुठेही आक्रमण केलं तर आतापेक्षा जास्त गंभीर परिणाम होतील असं इराणनं स्पष्ट केलं आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियाने आपापल्या हवाई हद्दी बंद केल्या आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केला आहे. आर्मेनियामध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पक्षाला बहुमत मिळालं आहे. प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं 49.8% मतं मिळवली. स्ट्रॉंग आर्मेनिया अलायन्स ही आघाडी 23.2% मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर आर्मेनिया अलायन्स केवळ 9.9% मतं मिळवू शकला. आर्मेनियाचे संबंध पाश्चात्य देशांबरोबर वाढवण्याच्या प्रयत्नांना मतदारांनी कौल दिल्याचं मानलं जात आहे. निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आर्मेनिया संबंध अधिक दृढ व्हावेत याकरता त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची इच्छा मोदी यांनी व्यक्त केली आहे. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 1 आणि 300 विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 जोरावर 8,564 पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 गारद झाला. भारतातर्फे दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3 तर मानव सुतार आणि महम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ठरलं आहे. यात प्रतिकुटुंब वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण मिळतं. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल सरकारने आज नवी दिल्लीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ऑल इंडिया रेडिओला आज 90 पूर्ण झाली. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. इंडिया आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीनमध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला संत शिवदास यांची गीतरचना ऐकूया, अजित कडकडे यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली आहे विलासबुवा पाटील यांनी.

अजित कडकडे यांनी गायलेली संत शिवदास यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती विलासबुवा पाटील यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अख्तर वारसी यांचं गीत. संगीत नियोजक मोहम्मद शफी नियाजी.

मराठ शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अख्तर वारसी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नियोजक होते मोहम्मद शफी नियाझी. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शोभा गुरटू यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत. संगीत श्रीकांत ठाकरे यांचं.

शोभा गुरटू यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया राजेश जोहरी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे बिद्दू यांनी. गायक आहेत शान आणि सागरिका.

संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 8:35 झालेत. ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीचं हे गीत आहे शांता शेळके यांचं, जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं. संगीतबद्ध केले देवदत्त साबळे यांनी.

शान आणि सागरिका यांनी गायलेलं राजेश जोहरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बिद्दू यांचं. या गीताबरोबरच मिश्र

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं देवदत्त साबळे यांचं. सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत. स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत. संगीत नियोजक श्रीकांत ठाकरे.
1: अगं

मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नियोजक होते श्रीकांत ठाकरे. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

गह्वरे स्थितम् आदिमठस्य भूषणम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून लिंगैक्य मल्लिकार्जुन शिवाचार्यपर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आज आपण भक्ती या विषयावर बोलणार आहोत। भक्ती ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। भक्ती अनेक प्रकारे भक्ती आहे। भक्तीमध्ये देशभक्ती आहे, देवभक्ती आहे, मातृपितृभक्ती आहे, गुरुभक्ती आहे, परस्पराबद्दलची सुद्धा भक्ती असली पाहिजे। त्याशिवाय आपण एकमेकाच्या जवळ जाऊ शकत नाही। प्रेमाचं नातंच अशा प्रकारचं असतं की एकमेकाबद्दल अत्यंत कनिष्ठ असणं हेच भक्तीचं लक्षण आहे। परमेश्वराबद्दल आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण होणं हे तीन गोष्टीवर अवलंबून आहे। मुळातच अंतःकरणात प्रेम असेल तर या गोष्टी शक्य होतात। आणि म्हणून संतश्रेष्ठ संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्या परमरस्य ग्रंथामध्ये म्हणतात, प्रेमे टाळी वाजवून घोसे अंबर गर्जवून नाचो निकरी भजन सद्भक्त माझा तो। भगवंत भगवती पार्वतीला भक्ताबद्दलची माहिती देत असताना, मला कोणता भक्त प्रिय आहे याची गोष्ट सांगत असताना ते सांगतात की जो प्रेमाने टाळी वाजवून माझं नामस्मरण करतो आहे तो मला अत्यंत प्रिय आहे। आजकाल लाचार बनून कोणाकडून तरी काहीतरी अपेक्षा आहे या भावनेनं मागण्याचा दृष्टिकोन हा भक्ती मार्गामध्ये नाही। मुळातच भगवंताकडे काहीही मागण्याची गरज नाही। 84 लक्ष योनी फिरत फिरत मनुष्य जन्म येणं ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। 84 लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नरदेह। वास्तविक पाहता हा मनुष्य जन्म प्राप्त झालेलाच आहे। वास्तविक पाहता नर या शब्दाचा अर्थ पुरुष असा नाही आहे, न रमती इति नरहा असा त्याचा विचार आहे। अनेक जन्म आपण घेतले तरी त्यामध्ये आपण रमत नाही, त्यामध्ये आपणाला सुख मिळत नाही, आनंद मिळत नाही, सतत आपण कोणत्या ना कोणत्या तरी विवंचनेमध्ये आहोत। तेव्हा ही विवंचना दूर करणारा कोण आहे त्याचं नामस्मरण आपल्याकडून झालं पाहिजे। ही विवंचना दूर करणारा जो आहे त्याच्याकडे फक्त आपण प्रामाणिक भावनेनं त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्याच्याजवळ गेल्यानंतर तो आपोआपच देणार आहे। आपण आपल्या मित्राकडे किंवा अतिथींकडे जातो, पाहुणा आल्यानंतर त्यांनी मागून आपण द्यायचं असं नाही, तो आल्याबरोबरच आपण त्याला पाणी देतो, त्याला हवे त्या गोष्टी देत असतो। फक्त तो आपला पाहुणा आहे, आपला मित्र आहे याची जाणीव समोरच्या व्यक्तीला झाली की तो ज्याप्रमाणे आपल्या सर्व सेवा करायला तयार असतो तसंच भगवंत देखील। आपण भक्तियुक्त अंतकरणाने त्याच्याजवळ गेलो तर तो सर्व काही द्यायला तयार असतो, मागण्याची अपेक्षा नाही। पण आज आपण भक्त म्हणून जाण्याऐवजी भिक्षुक म्हणून भगवंताकडे जाण्याची दृष्टी वाढत चाललेली आहे आणि ही खरी एक दृष्टी चुकीची आपण वावरतो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे। तेव्हा आपली दृष्टी बदलली पाहिजे। भगवंताकडे याचक म्हणून नाही तर मी तुझाच आहे, तुला काय मी कसा असावा हे तू ठरवायचं आहेस। पाटलाची बायको पाटलाला मला साडी घ्या मला अमुक घ्या तमुक घ्या म्हणत नाही आहे। पाटलाला शोभेल अशा पद्धतीने तो स्वतःच्या पत्नीसाठी आवश्यक असलेले सर्व आभूषण आणि तिच्यासाठी हवं असणारं सर्व सुख तिच्याजवळ तो देत असतो। तिच्या वैभवामध्येच पाटलाचं मोठेपण आहे हे त्यांना माहीत आहे। पाटलाचा मुलगा म्हणजे गबाळा असणार नाही। फाटके कपडे घातलेल्या पोराला पाटलाचा पोरगा कोणी म्हणणार नाही। पाटलाचा पोरगा हा निश्चितपणे ऐश्वर्य संपन्न असणार आहे, पण तो स्वतः हे माझे वडील आहेत असं म्हणणार असला पाहिजे। आणि त्या वडिलांना सुद्धा हा माझा मुलगा आहे, मला शोभेचा वागतो असं वाटलं पाहिजे। आपण देवाची लेकर म्हणून जर जात असेल, देवाचा भक्त म्हणून त्याच्याजवळ जात असेल तर देवाला आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे, असं आपलं वर्तन असलं पाहिजे। ते जर नसेल तर मात्र आपण फक्त भिक्षुक म्हणून गेल्यासारखं होईल। आपल्या घरी कुणीतरी याचक आला किंवा भिक्षा मागणारे

एक लोक भारतामध्ये दुर्दैवाने भिक्षुकांची संख्या मोठी, कुठल्याही मंदिराजवळ गेलं तर आपल्याला भरपूर भिक्षुक पाहायला मिळतात, पण त्यांना आपण प्रेमाने देत नाही, तो 10 वेळ मागितल्यानंतर 4 आठाने आपण त्याच्या पुढे ठेवतो। तोच जर आपला पाहुणा असेल, पाहुण्याचा मुलगा आपल्याला रस्त्यात दिसला, तर आपण पटकन मोठी नोट काढून बाजारात तुला काय हवा आहे, यात्रेमध्ये काय घ्यायचं आहे ते घे म्हणतो। तसं भगवंताशी आपलं नातं पाहुण्याचं असलं पाहिजे, भगवंताशी नातं प्रेमाचं असलं पाहिजे, भगवंताशी नातं आपुलकीचं असलं पाहिजे। जोपर्यंत आपण भगवंताशी भक्तियुक्त अंतकरणाने एकरूप होत नाही, तोपर्यंत भगवंत आपल्याला हव्या त्या आणि न मागता सर्व गोष्टी दिल्याशिवाय राहत नाही। मात्र आपण ती गोष्ट करत नाही। आपण भगवंताकडे पाहत असताना बऱ्याच लोकांची दृष्टी अशी झालेली आहे, अनेक लोक जातात कुठल्या देवाला केस वाहतील, कुठल्या देवाला काय करतील हे सांगता येणार नाही, पण हे सगळं करण्यापाठीमागचा हेतू जर कोणता असेल तर माझ्या व्यापारात वृद्धी झाली पाहिजे, माझ्या घरात अमुक झालं पाहिजे, माझं लग्न होत नाही, माझ्या नोकरी मिळत नाही, अशा क्षुल्लक गोष्टीसाठी आपण परमेश्वराकडे जातो आणि मग तेवढा याचक म्हटल्याप्रमाणेच तसं भगवंत आपणाला देतो। पण आपण भरभरून त्याच्यावरती फक्त भक्ती करा, त्याची श्रद्धायुक्त अंतकरणाने एक वेळ फक्त नाव घ्या, तो सर्व काही करणार आहे। कारण नामस्मरे त्याच्या रूप लागे पाठी, न इच्छिता भेटी देऊ धावे। त्याची तुम्ही इच्छा करा अथवा करू नका, तो आपोआपच तुम्हाला भेटणार आहे, फक्त तुम्ही त्याचं नामस्मरण केलं पाहिजे। जर नाव घेतलं नाही तर भगवंत कळणार नाही। भगवंत तुम्ही देवळात पाहण्याचा प्रयत्न केला तर समजणार नाही, तो कुठल्याही प्रकारच्या वास्तूमध्ये राहत नाही आहे। जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वव्यापी असलेल्या भगवंताला एकाच कोणत्या तरी ठिकाणी पाहण्याचा आपण प्रयत्न केला तर ते चुकीचं होतं। मात्र त्या भगवंताला पाहण्याकरता दृष्टी निर्माण व्हावी, आमच्या इंद्रियांना वळण लागावं। आमची इंद्रिय भौतिक सुखाकडे जी आहेत बहिर्वक्र आहेत, ती अंतर्वक्र होण्याकरता म्हणून मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वार किंवा गळ्यातील इष्टलिंगाची सज्जिका, सज्जिका पाहिल्या पाहिल्या माझ्या गळ्यात देव आहे, मी सुद्धा देवासारखं वागलं पाहिजे अशी भावना त्या व्यक्तीची होते। माझ्या गळ्यात यज्ञोपवीत आहे, मी यज्ञातील अग्निप्रमाणे पवित्र असलो पाहिजे। माझ्या गळ्यामध्ये माळ आहे, मी भगवंताप्रमाणे तशा दृष्टीने राहिलो पाहिजे। भगवंताने दोन हात कमरेवर ठेवून मस्तकावर लिंग धारण करून तो एकाग्र चित्ताने बसलेला आहे। कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसत असे साच परी मिथ्या, हे फक्त म्हणून चालणार नाही, भगवंताने ते स्वतः सिद्ध केलेलं आहे। रखुमाईला सुद्धा बाजूला ठेवून भगवंत चिंतनामध्ये उभा आहे आणि त्या भगवंताला नवस करण्याची गरज नाही। देवळात गेल्यानंतर कोणाला अंडी, बकरी, कोंबडी कितीतरी प्रकार आपल्या मनाने सुरू झालेले आहेत, हे काहीही करण्याची गरज नाही, भगवंताला असलं काहीही लागत नाही। उलट दुसरा जीव मारून दुसऱ्या जीवाची हत्या करून तुम्हाला सुख देणं हे ईश्वराला कसं शक्य आहे? ईश्वराची सगळी लेकरं आहेत, त्याला जेवढे चर आणि अचर हे सर्व सृष्टी ईश्वराची आहे, हे जर एकदा आपण मान्य केलं तर त्यातील एकाला नष्ट करून दुसऱ्याला जिवंत ठेवणं हे 21व्या शतकातील आपली आई वडील सुद्धा शक्य नाही आहेत। आपल्यापैकी एखाद्या मुलाला व्यसन असेल तरी सुद्धा आई तो सुधारेल म्हणून दुसऱ्या भावांना म्हणते त्याला त्रास देऊ नका, जरा समजून सांगण्याचा प्रयत्न करा। आणि आपण जर एक जीव घेऊन दुसऱ्या जीवासाठी सुख मागण्याचा प्रयत्न केला तर भगवंत निश्चितच देणार नाही, तरी सुद्धा कोट्यावधी जीवांची हत्या करणं हा यात्रेचं जत्रा स्वरूप आपण पाहतो आहोत। आणि म्हणून आपल्याला खरंच सुख नाही आहे। अनेक लोकांनी अनेक प्रकारची व्रत करतात, वेगवेगळ्या धर्म पंथ संप्रदायाची मंडळी आहेत, परंतु दुसरा जीव घेण्याचं देवाच्या नावावर जीव घेण्याची जी परंपरा आहे ती सगळ्यात चुकीची आहे। पहिल्यांदा आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे। प्रेम ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून संत म्हणतात प्रेमे टाळी वाजवणं। आपण लक्षात घ्या, एखादा विषय आपल्याला पटला, आपण मित्र मित्र किंवा मैत्रीण मैत्रीण एकत्र असतील आणि एखादा विषय पटला की पटकन आपण एकमेकाच्या हातावर टाळी देतो, टाळी ही अत्यंत महत्त्वाची आहे, पण ती प्रेमाची टाळी आज कमी झाली। महादेवाच्या मंदिरात जाणून सत्यम शिवम सुंदरम असं म्हणून 3 वेळ टाळी वाजवणारे भक्त कमी पाहायला मिळाले। आजच्या टाळीचा प्रकारच वेगळा होऊन बसलेला आहे। लोकांच्या टाळ्या हे विकृतीसाठी वाजतायत असं आपण पाहतो, किंवा टाळी वाजवण्याचे प्रकार वेगळेच होऊन बसलेले आहेत। कुणाची तरी टिंगल टवाळी करण्याकरता टाळी वाजवली जाते, भगवंताला या टाळ्या ऐकायच्या नाही आहेत। भगवंताला तीच टाळी हवी आहे की ज्याच्यामुळे आपल्या जीवाचा परमात्म्याशी निश्चित संयोग होणार आहे। अशा प्रकारची अवस्था, एखादा विषय पटल्यानंतर 2 मित्र टाळी देतात, या टाळीमध्ये त्यांचे दोघांचे प्राण हातामध्ये आलेले असतात, त्याचप्रमाणे आपले प्राण हातामध्ये आले पाहिजेत। हाताने टाळी, मुखाने नाम, प्रेमाने बोला शिवनाम, अशा प्रकारची अवस्था आपण लक्षात ठेवली पाहिजे। भगवंताचं नामस्मरण हे अंतिम सत्य आहे। प्रभू रामासुदेत, कृष्णासुदेत यांनी सुद्धा शिवार्चना केली, शिवपूजा केली हे आपण पाहतो, हे अंतिम सत्य आहे। आणि या अंतिम सत्यालाच जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी

असं बोललेलं आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता आपण भक्तीमध्ये एवढं पारंगत झालं पाहिजे, भक्ती इतकी वाढली पाहिजे की ज्याप्रमाणे एखाद्या कूपनलिकेला पंप बसवलेला असतो, पंप मारल्यानंतर तर पाणी घेतातच, पण काही काही कूपनलिका अशा असतात की पंप बंद असला तरीसुद्धा त्यातून पाण्याच्या चिळकांड्या वाहत असतात. त्याचप्रमाणे आपली भक्ती असली पाहिजे, भगवंताकडे काहीही मागायचं नाही पण मात्र त्याचा पाय सोडायचं नाही, त्याच्या जवळून बाजूला जायचं नाही, एवढा सिद्धांत ठेवला तरीसुद्धा खूप काही होतं. उदाहरण यकिंचित प्राण्याचं असलं तरीसुद्धा कुत्र्याचं उदाहरण मुद्दाम द्यावं असं वाटतं, कारण अनेक लोक कुत्री सांभाळतात पण ती कुठे कुठे फिरतात माहीत नाही. पण पाटलाचं कुत्रं असतं की त्याला विशिष्ट प्रकारची साखळी असते, त्याला विशिष्ट प्रकारचं घर असतं आणि बाहेर एक मोठा फलक लिहिलेला असतो, कुत्र्यापासून सावधान. मालकांची सुद्धा भीती नाही एवढी त्या कुत्र्याबद्दलची भीती असते आणि त्याचबरोबर कुत्र्याबद्दलचा आदर असतो. ते कुत्रं आल्याबरोबर आपण चिटकी वाजवत असतो आणि रस्त्याने फिरणाऱ्या कुत्र्याला मात्र हाड म्हणून दगड घेऊन त्याच्या पाठीमागे आपण लागतो. आपणही लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही भगवंताच्या दरबारातील सामान्य जीव आहोत, पण त्याची सेवा करणं, त्याचं रक्षण करणं, त्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन राहणं ही माझी सामान्य गोष्ट आहे. एवढं साधं गोष्ट जरी कुत्र्यासारखी स्वामीनिष्ठ आपल्याकडे असेल तर पाटलाच्या कुत्र्याचा जसा मान आहे तेवढा मोठा मान आपणाला मिळेल. आणि ज्यावेळेला आपण सर्वात कमी लेखण्याचा स्वतःला प्रयत्न करतो त्याच वेळेला आपल्यामध्ये चांगले गुण येतात. मी कुणीतरी आहे ही भावना मनामध्ये आली की आपोआपच अहंकाराची बाधा होत असते. आणि म्हणून आपल्यामध्ये अहंकार होऊ नये असं वाटत असेल तर मी यकिंचित आहे, सामान्य आहे अशी भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. जोपर्यंत आपली मुमुक्षुवृत्ती निर्माण होत नाही, जिगीषावृत्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत भगवंतापरत जाण्याचा किंवा मुक्त होण्याचा आपणाला मार्ग सापडत नाही. तो मार्ग सापडण्याकरता प्रेम आवश्यक आहे आणि ते प्रेम टाळी वाजवून आपण सिद्ध केलं पाहिजे. प्रेमे टाळी वाजवणं घोसे अंबर गरजवणं, दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात घेण्यासारख्या आहेत की टाळ्या वाजवल्या जातात, कधी कधी महिला वर्ग सुद्धा भांडण्यासाठी म्हणून टाळ्या वाजवतात, एकमेकाच्या दूषणासाठी म्हणून टाळ्या वाजवतात, त्या टाळीमध्ये प्रेम नाही. कुठलंही भांडण असू दे किंवा आणखी कुठल्या प्रकारचे अपशब्द असू देत, ते हळू बोलले जात नाहीत, जोरातच बोलले जातात. घोषे अंबर गरजवणं हीच अवस्था असते पण त्यामध्ये प्रेम नाही म्हणून ते भगवंताला मान्य नाही. ज्या गोष्टीमध्ये प्रेम आहे, पार्वतीपते शिव हर हर महादेव अशा प्रकारे मोठी घोषणा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये फक्त पाप ताप दैन्याचं हरण करणारा भगवंतच माझ्यासमोर आहे ही भावना असते, करणारा भगवंतच माझ्यासमोर आहे ही भावना असते, ती वृत्ती जेव्हा असते तेव्हाच प्रेम असतं. कुणीतरी माझं निश्चित काही चांगलं करणार आहे ही भावना आल्यानंतर प्रेम निर्माण होतं. अगदी प्रेमाचा वात्सल्याचा विचार जर करायचा ठरवला तर आपल्या ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागेल की सामान्य बाळ लेकरू आहे किंवा गाईचं वासरू आहे, ते जोपर्यंत गाईच्या दुधाण्याला किंवा आईच्या स्तनाला हुंदका देत नाही तोपर्यंत, त्याला थोडासा धक्का देत नाही तोपर्यंत तिला पाना फुटत नाही. तसं परमेश्वराने एवढा मोठा धक्का दिल्याशिवाय कुणालाही काही द्यायचं नाही असा अलिखित एक संकल्पच केलेला आहे. जोपर्यंत भक्त भक्तियुक्त अंतकरणाने आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत भगवंत असं सहजासहजी कुणाला काही देत नाही. म्हणून तर शिव परमात्म्याबद्दल सांगतात शिव भोळा पण पुढे चक्रवर्ती असं त्याला नाव दिलेलं आहे. भगवंत चक्रवर्ती आहे, तुमचे कुठल्याही देवावर भक्ती असू दे, सामान्यापासून असामान्यापर्यंत प्रत्येक जीवाला कशावर तरी श्रद्धा असते. मी देव मानत नाही म्हणणारा आई वडिलांना तरी मानत असतो, आई वडिलांना मानत नाही म्हटलं तरी मित्र कुणाला तरी तो मानतच असतो, कुणा कुणाला भाकरीत भगवंत दिसतो म्हणजे भाकरीवर तरी आपलं प्रेम आहे. जोपर्यंत प्रेमाने भाकरी खात नाही तोपर्यंत ती पचत नाही, तिच्यात काहीतरी असेल म्हटलं की त्यामध्ये केस तरी सापडेल किंवा एखादा जोंधळा आणखी काहीतरी खडे दगडे अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्यासमोर येतात. शंका संशय आत्मा विनश्यती असं म्हटलेलं आहे आणि म्हणून भगवंताची भक्ती ही निःसंशय भक्ती झाली पाहिजे. आणि निःसंशय भक्ती होण्याकरता म्हणूनच आपणाला सांगितलं घोसे अंबरगर जेवण. आपल्या मनामध्ये संशय असतो तेव्हा आपला आवाज दबका असतो, पण जेव्हा आपण निःसंशय होतो तेव्हा मोठा आवाज येत असतो आणि असा मोठा जो आवाज आहे तोच भगवंताला आवडत असतो. अतिशय प्रेमाने आपण तो आवाज घेतला पाहिजे. हे प्रेम निर्माण होण्याकरता आपल्याकडे संकटाची पण मालिका असावी लागते. दोन मुलाचं भांडण झाल्यानंतर जेव्हा दुसरा पोरगा आपणाला ऐकत नाही ही धारणा होते तेव्हा आपण हारणार आपण मार खाणार ही भीती निर्माण झालेला मुलगा आपल्या आईचं किंवा वडिलांचं नाव मोठ्याने घेतो किंवा आपल्या मोठ्या भावाचं नाव घेतो, त्यांनी त्याचं नाव घेतल्याबरोबर त्याला प्रतिकार करणारा त्याच्याबरोबर झुंजणारा मुलगासुद्धा पटकन पळून जातो, कारण त्याला माहीत आहे ह्यानी आई म्हटलेलं आहे आता थोड्या वेळात त्याची आई येईल आणि ती आपणाला शिक्षा करेल. तसं आपण सतत भगवंताचं नामस्मरण करत राहिलो तर आपल्या

जे षडविकार आहेत, षडरिपू आहेत, या सर्वांवर विजय मिळवण्याची ताकद ही आपणाला त्या नामाच्या माध्यमातून मिळते. आणि म्हणून घोसे अंबर गरजवून नाचोनी करी भजन. दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण भजन करत असताना एकांतात बसलं पाहिजे. परा पश्यंती मध्यमा वैखरी या चतुर्वाणी आहेत, त्यामध्ये परेच्या पलीकडची पंचम वाणी आपली जागृत झाली पाहिजे. एकाग्र चित्ताने आपण नामस्मरण केलं पाहिजे. ही जशी अवस्था आहे तशीच ही एकाग्रता निर्माण होण्याकरता मात्र आपणाला निश्चितच मोठ्याने पहिल्यांदा उच्चार करावे लागतात. आणि म्हणून घोषे अंबर गरजवून नाचोनी करी भजन. लहान मुलाला आपण एखादा शब्द बाबा ताई नाना असं सहज शिकवण्याचा प्रयत्न करतो, आणि ज्यावेळेला त्याला तो शब्द येतो त्यावेळेला ते दोन्ही हाताने टाळी वाजवत असते, नाचत असते, नाचता नाचता ते पडतं, पण त्याला इतका मोठा आनंद होत असतो की मी आई किंवा वडील बाबा दादा कोण जे मला सांगतायत ताई माई त्यांचा ऐकून मी हे शब्द उच्चारला त्याचा त्याला अतिशय आनंद होतो. आणि आपण त्याने शब्द उच्चारल्याबरोबर टिचकी वाजवून त्यालाही किंवा टाळी वाजवून त्यालाही प्रतिसाद देत असतो. ज्यावेळेला लहान लेकराला असा प्रतिसाद देण्याचं काम आपण करतो त्याचप्रमाणे भगवंतसुद्धा आपण जेव्हा नामोच्चार करतो तेव्हा भगवंतही आपल्या नामावर लक्ष ठेवून असतो. देवाला सुद्धा सतत कुणीतरी माझं नाव घ्यावं असं वाटत असतं. देव म्हणजे आपल्या घरचा म्हातारा आहे हे लक्षात ठेवायचं. आपण आपल्या आजोबा पंजोबाकडे लक्ष देत नाही, प्रत्येकजण आपापल्या कामात असतोय. आरशात चार वेळ आपण पाहतो परंतु आजोबाकडे एकदा पाहण्याची दृष्टी आपली नसते. अनेक वेळा अनेकांशी दूरध्वनीवरून जंगमध्वनीवरून बोलतो, परंतु आता तर प्रत्येकाच्या खिशात जंगमध्वनी असतात, गाणी लागत असतात, फोटो निघत असतात, त्याचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा करत असतात. त्याच नादामध्ये आपण असतो पण आपल्या घरच्या म्हाताऱ्या माणसाकडे बघायला आपल्याला वेळ नाही आहे. पण एखाद वेळी चुकून नातू किंवा पंतू बाबा तुमचं कसं काय चाललंय, तुम्ही जेवला का, तुम्ही फिरायला येता का, असा सहज शब्द जरी विचारला तरी त्या आजोबांना जेवढा आनंद होतो त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने परमेश्वराला आपण फक्त एकदा देवा म्हटल्याबरोबर आनंद होत असतो. देव सतत तुमच्या नामस्मरणासाठी तुम्ही मला बोलवावं या अपेक्षेने आपल्याकडे पाहत असतो. आणि एकदा का आजोबाचं आपण नाव घेतलं की मुलावर विश्वास नसलेला किंबहुना मुलाच्या नावावर करू की नको असं वाटणारा आजोबा सहज नातवाच्या नावावर इस्टेट करून टाकत असतो. तसंच भगवंतसुद्धा आपण ज्या प्रामाणिक भावनेने कदाचित आपल्या मनातही इच्छा नसेल, कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते, तरीसुद्धा आपले आजोबा आपल्या नावावर जशी मालमत्ता करतात त्याचप्रमाणे भगवंतसुद्धा आपण निरीच्छ भावनेने त्याचं नामस्मरण केलं, त्यांच्या सान्निध्यात राहिलो, रोज मंदिरात जायचं. बऱ्याच वेळा लोकांना मंदिरात जाणं म्हणजे कंटाळा वाटतो. आपणाला देव कधीतरी एकादशी, प्रदोष, शिवरात्री, ठराविक तिथी, श्रावण मास किंवा जास्तीत जास्त आपलं म्हणजे महाशिवरात्री, वर्षातला एक दिवस, अशा प्रकारे कधीतरी सेवा करून आपणाला लाभ होणार नाही. नित्यनियमाने केलं पाहिजे. त्याच वेळेला ही गोष्ट शक्य आहे. वार्षिक परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करेन, 24 तास जागेन आणि दुसऱ्या दिवशी पेपर लिहीन असं जर म्हटलं तर त्या व्यक्तीला प्रश्नपत्रिकाच वाचता येणार नाही, उत्तरपत्रिका लिहिणे विषय लांबचा आहे. तशी आपली भक्ती नित्यनियमाने असली पाहिजे आणि ते नित्यनियमाचं सातत्य असेल तरच शक्य आहे, अन्यथा नाही. म्हणून हे सातत्य ठेवण्याकरता प्रेम आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. प्रेम नसेल तर मात्र या गोष्टी शक्य नाहीत. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेमाने टाळी वाजवून नाचून मोठमोठ्या आकाशापर्यंत जाईल अशा प्रकारे अमरघोषाने आपण भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे. मंदिरात जायचं म्हटलं की आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये एकदा मंदिर दिसल्याबरोबर पटकन प्रवेश करू अशी भावना होते. भक्तीचा हा उद्रेक म्हणावा लागेल, परंतु तरी देखील भक्तीचे काही संकेत आहेत तेही आपण पाळले पाहिजेत. एखाद्या भजनामध्ये गेल्यानंतर जे पद्धतीचे अभंगानी गवळणी वगैरे आहेत त्यामध्ये वेगळाच काहीतरी आपण नृत्याविष्कार करून किंवा वेगळ्या रसामध्ये, श्रृंगार रसामध्ये वगैरे अशा प्रकारे भजन केलं तर ते जसं अयोग्य आहे, तसंच मंदिरामध्ये जातानासुद्धा किंवा आपली भक्ती सिद्ध करतानासुद्धा काही संकेत पाळणे आवश्यक आहे. म्हणून तर आपल्याकडे सर्वसामान्यपणे 16 असा विचार मांडला जातो की शुचिर्भूत अशा प्रकारचे स्नान करून, धूतवस्त्र परिधान करून आपण मंदिरात गेलं पाहिजे. बऱ्याच लोकांची धारणा अशी असते की मला मूर्तीला स्पर्श केल्याशिवाय मुक्तीच मिळणार नाही, परंतु तशी अवस्था नाही आहे. तुम्ही मंदिरात जात असताना खरोखर मी बाबा स्नान केलेलं आहे, मी पूर्णपणे शरीराने व्यवस्थित आहे, माझी मानसिक स्थिती चांगली आहे अशी परिस्थिती पाहूनच आपण मंदिरात गेलं पाहिजे. अन्यथा आपण दुरून दर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकरता मूर्तीला स्पर्श केलाच पाहिजे असं नाही. बऱ्याच मंदिरामधून आपण पाहतो की लोक दूध, दही, तांदूळ सगळे काही टाकत असतात. भगवंताकडे एकाग्र चित्ताने 1-2 मिनिटं थांबण्यासाठी जी प्रसन्नता हवी ती सुद्धा आपल्याला मिळत नाही. बरेच लोक पुजारीच बनून जाण्याचा प्रयत्न करतात.

करतात. भगवंताला पुजाऱ्याची गरज नाही आहे, भगवंताकडे पुजारी भरपूर आहेत, आपण भक्त बनून गेलो पाहिजे. शिवपाठामध्ये शिवदास म्हणतात, भुक्ती मुक्ती ज्ञान वैराग्यादी सर्व न लाभे वैभव नामाविन. आपणाला हे सगळ्या प्रकारचं भुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि वैराग्य देखील पाहिजे. पण या चार गोष्टी आपण देवाजवळ जाऊन त्याला मिठी मारून किंवा त्याला वेगवेगळ्या प्रकारचा अभिषेक करूनच मिळणार आहे असं नाही, केवळ नामस्मरणाने सुद्धा त्या गोष्टी शक्य होणार आहेत. आणि म्हणून आपण भगवान नामस्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या मंदिरामधली झुंबडबाजी पाहिली, गर्दी पाहिली की आपल्या असं वाटतं की देवाला सुद्धा किती कंटाळवाणी वाटत असेल की एवढे सगळे लोक आलेले आहेत, कुणी पाणी ओततोय, कुणी बेल टाकतोय, ते वाहताना सुद्धा बेलाची तीन पानं व्यवस्थित आहेत का, त्याची गाठ तोडली का, इकडे कोणाचे लक्ष नसतं, ते फुलं व्यवस्थित आहेत का, त्या फुलावरती कधी किड्या असतात, कधी कधी रात्री आणून ठेवलेला प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नका म्हटले तरी तो केलेला आणि त्यामुळे अतिशय दुर्गंधयुक्त अशा प्रकारचा हार तो देवाच्या डोक्यावर घालण्याचा किंवा गळ्यात घालण्याचा आपण प्रयत्न करतो, हेही बरोबर नाही. ज्या गोष्टी आपणाला कशी अवस्था वाटेल ती गोष्ट मी घेतली तर कसं वाटेल, ते पंचामृत मी घेतलं तर कसं वाटेल, कधी काल परवा आणून ठेवलेलं वाटली तसंच आहे आणि उग्र वास येतोय, आणि अशा प्रकारचं आपण पंचामृत देवाला घालून पुण्य मिळवलं अशी आपण अपेक्षा करता कामा नये. देवाला म्हणजे तुम्हालाच, तुमच्या अंतःकरणाला कसं वाटत आहे तशाच पद्धतीने तुम्ही भगवत भक्ती केली पाहिजे. भगवंत याचा अर्थच आपण लक्षात ठेवला पाहिजे की माझा आत्मा, माझ्या आत्म्याला जे पवित्र वाटतं, शुद्ध वाटतं, शुचिर्भूत वाटतं, तेच भगवंताशी नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ही खरी भक्ती आहे. ही वृत्ती ज्या वेळेला आपली निर्माण होते त्याच वेळेला भगवंत आपणाला अनन्य अशा प्रकारचं कृपाशीर्वाद करत असतात आणि भगवंत स्वतः काही करत नाही. कुणीतरी म्हणतात देरे हरी काटल्यावरही, तसं काही भगवंत कुठलीही गोष्ट देणार नाही आहे. कितीही तुम्ही देवाची सेवा केलीत तरी देव तुम्हाला घरात येऊन चारणार नाही, तुम्ही स्वतः कष्ट केलं पाहिजे. मात्र ते कष्ट करण्याकरता जी ताकद हवी आहे ती ताकद देण्याचं सामर्थ्य हे भगवंताचं आहे. डोळे आपले आहेत हो, पण डोळ्यामध्ये दृष्टी ही भगवंताने दिलेली आहे. कान आपलेच आहेत, पण कानामध्ये श्रवण शक्ती ही भगवंताने दिलेली आहे. पाय आपले आहेत, परंतु पायामध्ये चालण्याची शक्ती ही भगवंताने दिलेली आहे. पोट आमचं आहे, पोटामध्ये जठरसुद्धा आमचंच आहे, आतडी आमचीच आहेत, परंतु त्यामध्ये अन्न पचवण्याची शक्ती भगवंताची आहे. याच्यावर विश्वास ठेवून आपण जगलो तर निश्चितच भगवंत आपणाला जे हवं ते न मागता देणार आहे. फक्त आपण प्रेमाने त्याचं नामस्मरण घेतलं पाहिजे. त्याचं नामस्मरण घेत असताना काही वेळेला असं होतं की बाबा आपण नाव घ्यायचं का, तर घ्यायचं की. घरातसुद्धा एकमेकाचं नाव घेताना आपल्या मनामध्ये दुस्वास असतो आणि मग ओ ऐकलं का असा प्रकारे विचार होतो, त्याऐवजी अहो ऐकलत का यामध्ये जे प्रेम आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ती प्रेमवृत्ती जर परमेश्वराबाबतीत आपल्याकडे असेल तर परमेश्वर आपण न मागता आपणाला जे हवं ते सर्व देणार आहे, याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. ज्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये देव हे माझं ध्येय आहे, देवाशिवाय माझं काही चालत नाही, देवच माझा चालवता बोलवता धनी आहे, सूत्र दोरी तुझे हाती, जैसे नाचविशी देवा तैसे नाचू सदाशिवा, अशी वृत्ती जर आपली असेल तर भगवंत आपल्याकडून चांगलं कर्म करून घेत असतो आणि अशा प्रकारे चांगलं कर्म करण्याची शक्ती भगवंतापासून येत असते. जेव्हा चांगलं काही कर्म आपल्याकडून होतं तेव्हा त्याचं फळ चांगलंच मिळणार आहे. जशी करणी तशी भरणी, त्या पद्धतीने आपण चांगलं केलेलं आहे त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळणार आहे. यदा कदाचित आपण वाईट केलं तर त्याची फळंसुद्धा वाईट मिळणार. बऱ्याच लोकांना वाईट करता करता शेवटी चांगलंच व्हावं लागतं. आपण बऱ्याच वेळा हा अनुभव घेतलेला आहे. गावामध्ये अतिशय दुष्ट प्रवृत्तीचे असलेली माणसंसुद्धा जेव्हा वृद्धापकाळ म्हणण्यापेक्षा मृत्यूजवळ येतो अशा वेळेला मात्र ज्यांच्या ज्यांच्यावर त्यांनी काही अन्याय केलेला असेल त्यांच्यासमोर हात जोडून सांगतात की बाबा मी त्यावेळेला तसं केलं पण आता माझ्या मनामध्ये तसं काही नाही आहे, तू विसरून जा. ही पश्चाताप वृत्ती जी आहे तीच भगवंताच्या जवळ जाण्याची वृत्ती आहे, ही आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून पश्चाताप देई देवा हे सुद्धा भगवंताला मागितलं पाहिजे. किंबहुना मी या संताच्या वचनाच्या थोडंसं पुढे जाऊन सांगतो की पश्चाताप येण्याची वेळच माझ्यावर येऊ देऊ नकोस, अशा प्रकारचं माझं वर्तन परमेश्वरा घडो आणि सतत तुझ्या सानिध्यात राहण्याची ताकद माझ्यामध्ये दे. तू जे जे काही चांगल्या गोष्टी करण्याची मला शक्ती देतोस त्याप्रमाणे मी चांगल्या गोष्टी करत राहीन. माझ्या हाताने माझ्या माध्यमातून परमेश्वरा तूच हे सर्व काही करून घ्यायचं आहेस, एवढी वृत्ती आपण ठेवून सात्विक वृत्तीने जे जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मंदिरामध्ये जात असताना तेथील स्वच्छता हे आमचं आद्य कर्तव्य राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी आलेल्या दीन दुबळ्यांना आपण मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोज याचक म्हणून बसणाऱ्या भिकाऱ्यांचं परिवर्तन करण्यासाठी किंवा त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपण

0: काय करता येईल का, ही सुद्धा भगवत भक्ती आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तशा दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केला तर निश्चितच भगवंत आपणाला प्रसन्न तर होणारच आहे. आणि जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे, या वृत्तीने आपणाला सर्व काही परमात्म स्वरूप दिसेल. आणि या परमेश्वराची सेवा, या जगन्नारायणाचीच पूजा, जगदीश्वराचीच पूजा ही सर्वात श्रेष्ठ पूजा आहे. आणि त्या पूजेकरता जे प्रेम आवश्यक आहे, भक्ती आवश्यक आहे, वात्सल्य आवश्यक आहे, करुणा आवश्यक आहे, कितीतरी शब्द आहेत याच्यासाठी, त्या सर्वांचा वापर करून आपण परमोच्च अशा प्रकारची भक्ती संपन्न केली पाहिजे. आणि त्या भक्तीच्या शक्तीवर भगवंताला अंकित करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तशा प्रकारची शक्ती आणि सन्मती दयागन पार्वती परमेश्वराने आपणास सर्वांस द्यावी, अशा प्रकारचा अभिष्ट चिंतन करून हे वाक्पुष्प सद्गुरु चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती.
1: श्री सद्गुरु निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांचं प्रवचन आत्ताच आपण ऐकलं.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-34-31 आणि 02-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
3: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
2: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
4: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
5: मी आधी भारत पुत्र.
3: FM बँड 100° 1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम साज संगीत.

नमस्कार श्रोते हो, आजच्या आपल्या साज संगीत या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोते हो, संगीत हा माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. अतिप्राचीन काळापासून माणसाला

आज संगीत या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोते हो, संगीत हा माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. अतिप्राचीन काळापासून माणसाला नाद विश्वाचं फार कौतुक उत्सुकता वाटत आली आहे. नादाला म्हणजेच ध्वनीला रंग नाही, रूप नाही, तो दिसतही नाही आणि त्याला स्पर्श सुद्धा करता येत नाही. ध्वनीचं अस्तित्व फक्त कानांना जाणवतं. संगीत निर्मितीतील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे वाद्य. वद या धातूपासून वाद्य हा शब्द निर्माण झाला. जे वदू शकतं ते म्हणजेच शब्द किंवा ध्वनीची अभिव्यक्ती करतं ते वाद्य. श्रोते हो, आधी मानवाच्या काळापासून जंगलातील झाडांपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करून त्यांचं घर्षण करून वेगवेगळे आवाज काढून वाद्यांची निर्मिती झाली असावी. आजच्या कार्यक्रमात आपण बासरी या वाद्याविषयी जाणून घेणार आहोत.

श्रोतेहो, भारतातीलच नव्हे तर जगातलं सगळ्यात पुरातन वाद्य म्हणजे बासरी. पुरातन काळापासून अनेक प्रकारच्या बासऱ्या बनवल्या गेल्या, धातूच्या, मातीच्या, लाकडाच्या, हस्तिदंताच्या. पण अनुभवानं असं कळून चुकलं की बांबूच्या बासरीला पर्याय नाही. बासरी हे एक सुशीर म्हणजेच हवेनं वाजवता येणारं वाद्य. बासरीलाच वेणू सुद्धा म्हणतात. श्रोतेहो, भारतात वंश म्हणजेच बांबूचा उपयोग केला जातो. या वंशापासून वंशी, वंशीपासून बन्सी आणि बन्सीपासून बासरी असा त्याचा अपभ्रंश होत गेला. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी अशी जी म्हण हिंदीत प्रचलित झाली ती यावरूनच. भारतीय बासरी मग ती उत्तरेची असो वा दक्षिणेची, तिला कुठंच चाव्या बसवत नाहीत, कारण ती अगदी साधी आणि सरळ आहे.

श्रोतेहो, कर्नाटक संगीतातील बासरी आणि हिंदुस्थानी संगीतातील बासरी यात सुद्धा बराच फरक आहे. कर्नाटकी बासरीला एकूण 9 रंध्र असतात, एक फुंकण्याचं मुखरंध्र आणि 8 अंगुली रंध्र. हिंदुस्थानी संगीतात वरची 3 रंध्र बंद केल्यावर येणारा स्वर सा मानला जातो. श्रोतेहो, सारभ शास्त्री या महान संगीतकारांनी वेणुवादन हे शास्त्रीय संगीताच्या मंचावर सुरू केलं. सारभ शास्त्री यांचा जन्म 1872 साली झाला. शास्त्रीजींनी उत्तम बासरी बनवण्यासाठी अथक परिश्रम केले. चांगला बांबू, त्यांचं योग्य सीझनिंग, त्याला तंतोतंत स्वर वाजावेत अशी रंध्र पाडणं, बासरीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून रासायनिक, सौर ऊर्जेच्या आणि बऱ्याच तऱ्हेच्या प्रक्रिया करणं, या सगळ्यांवर त्यांनी अफाट कष्ट घेतले. श्रोतेहो, तामिळ भाषेतल्या संगम काळातल्या एका ग्रंथात वेणू संबंधी शास्त्रीय माहिती दिलेली आहे. 2000 वर्षापूर्वी लिहिलेला शेलपथी गारम हा येळांग अडिगळ यांचा ग्रंथ, याच ग्रंथात बासरी विषयी सविस्तर लेखन आढळून येतं. श्रोतेहो, सारभ शास्त्रींचे शिष्य पल्लराम संजीवराव आणि त्यापुढचे संजीवरावांचे शिष्य एच रामचंद्र शास्त्री हे महान वेणुवादक गेल्या शतकात झाले. महालिंगम हे तर बासरीचे जादूगार मानले जातात. त्यांच्या शिष्यांपैकी वादन शैलीनं प्रभावित अलीकडच्या काळात रमणी राजन, सिक्किल भगिनी, गोपाल कृष्णन अशा काही कलाकारांनी वेणू परंपरा पुढे चालवली. श्रोतेहो, वाद्यांसंबंधी विचार करताना सांगीतिक संकल्पना, भाषाशास्त्र, ध्वनीशास्त्र, गणित, तत्वज्ञान, भूमिती, भौतिकी, धातुविद्या अशा अनेक बाबींचा विचार करून त्यांची निर्मिती केली जाते. संगीत रत्नाकरामध्ये विविध प्रकारच्या बासरींबद्दल आणि त्यांच्या नावांबद्दल सुद्धा चर्चा केलेली आहे. कलानिधी, मनू, आदित्य, रुद्र, महानंद आणि नाथेंद्र असे बासरीचे प्रकार आहेत.

बासरी वाजवण्याची 5 प्रकारची वादन पद्धती आहे, त्यालाच गती असं म्हणतात. कंपित, वलित, मुक्त, अर्धमुक्त आणि निपीडित या त्या गती आहेत. प्रत्येक बासरीच्या प्रकारानुसार तिची वेगळी रचना आढळून येते. बासरीच्या छिद्रांचा हिशोब हे एक प्रगत ध्वनिशास्त्र गणिताचं लक्षण मानलं जातं. श्रोते हो, 20व्या शतकात पंडित पन्नालाल घोष यांनी बासरीचं पुनरुज्जीवन केलं. रुंद मोठ्या बांबूचा वापर करून त्याची लांबी पूर्वीपेक्षा दुप्पट केली आणि स्वतः तयार केलेली बासरी सर्वोत्तम अभिजात संगीत कलाकारांसोबत वाजवली सुद्धा. सर्व अलंकारांनी आभूषित संगीताचा समृद्ध आविष्कार आपल्या वादनातून त्यांनी करून दाखवला. आज हिंदुस्थानी संगीतातली बासरी जी पंचखंडात गाजते ती निर्विवादपणे पंडित पन्नालाल घोष यांच्यामुळं. श्रोते हो, पंडित पन्नालाल हे अलाउद्दीन खास साहेबांकडं शिकायला गेले. त्या काळात खर्जात वाजवणाऱ्या वाद्यांच्या श्रवणानं ते प्रभावित झाले. त्यांनीही पुढे आपल्या वादनात एक मोठी खर्जाची वेगळी बासरी वाजवायला सुरुवात केली. ही खर्जाची बासरी 4 फुटांपेक्षा लांब होती. पन्नाबाबू ध्रुपद आणि त्यांची तंतकारी आणि दुसऱ्या बाजूला खयाल गायकी यांचा सुंदर संगम आपल्या वादन शैलीत ते नेहमी करायचे. श्रोते हो, आजची भारतीय बासरी ही बांबूपासून बनवतात. ज्या बांबूचा वापर करायचा ठरलं त्याचा दूर गाठी असलेला तुकडा काढून टाकून तो सावलीत जवळजवळ वर्षभर वाळवला जातो. त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. आसाम त्रिपुरा प्रदेशात सर्वोत्कृष्ट बांबू मिळतो. त्याचाच अनुकूल वापर केल्यावर त्याला फुंकण्याचं एक मुखरंध्र आणि 6 स्वरांची रंध्र पाडावी लागतात. रंध्राचे आकार, आकारमान आणि नळीवरील त्यांचं स्थान यावरूनच त्यातून मिळणाऱ्या स्वरांची निश्चिती होते. उजव्या किंवा डाव्या करंगळीनं उघडझाप करता येईल असं आणखी एक 7वं रंध्र बरेच वादक वापरतात. याचीही सुरुवात पन्नाबाबूंनीच केली होती.

श्रोते हो, बासरीच्या अलीकडच्या काळातील अफाट लोकप्रियतेचे धनी म्हणजे पंडित हरिप्रसाद चौरसिया। पंडितजी मूळचे प्रयागराज इथले, तिथंच त्यांनी बासरीचं प्राथमिक वादन आणि राग संगीताचं शिक्षण घेतलं। त्यानंतर ते अन्नपूर्णा देवी यांच्याकडे शिकायला गेले। अन्नपूर्णा देवी म्हणजे पंडित रविशंकर यांची पत्नी। त्यांच्याकडे तंतकारीचं शिक्षण घेऊन ती शैली चौरसिया यांनी पूर्णपणे सुशीर वाद्यात आणली। एका अर्थानं पंडित पन्नालाल घोष ज्या घराण्यात शिकले त्याच घराण्यात पुढच्या पिढीत पंडित हरिप्रसाद चौरसिया सुद्धा शिकले। काही साम्य आणि काही वैषम्य अशातून त्यांनी आपली स्वतंत्र शैली विकसित तर केलीच, पण बासरीतल्या सर्व शक्यतांना भिडण्याचा त्यांचा प्रयत्न संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या यशाचा निर्देशक आहे। पंडितजींनी चित्रपट संगीतातही खूप काम केलं। वादक आणि रचनाकार म्हणूनही ते अत्यंत यशस्वी संगीतकार ठरले। देश विदेशातल्या सभा उत्सवातून त्यांनी बासरी सर्वदूर पोहोचवली। श्रोते हो, लोकसंगीतातून आलेल्या पहाडी या रागावर आधारलेली एक उत्कृष्ट रचना त्यांनी वाजवली, ती म्हणजे कॉल ऑफ द व्हॅली।

नव्या शैलीचा उदय आणि आधुनिकतेशी घातलेली सांगड यामुळे ही रचना निश्चितच श्रवणीय आहे. श्रोते हो, बासरीचा वापर अनेक हिंदी मराठी गीतात सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतो. बासरीच्या मधुर स्वरांनी अनेक गाणी लोकप्रिय झालेली आहेत. हिरो चित्रपटातली बासरीवर वाजवलेली ही रचना याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल.

श्रोतेहो, आपल्या मराठीत अनेक गीतातून बासरी मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहत नाही. बासरी ही भारतीयांच्या अतिशय जवळची आहे, कारण मुरली मनोहर भगवान श्रीकृष्णाच्या हातात ती आपल्याला कायम पाहायला मिळते. वाद्य म्हणूनच नव्हे तर भक्ती आणि श्रद्धेनं सुद्धा ती आपल्याशी जोडलेली आहे. श्रोतेहो, बासरीवर अनेक गीतांचा आस्वाद घेता येतो,

कधीही केव्हाही बासरी ऐकताना मन शांत आणि मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही. आजच्या साज संगीत या कार्यक्रमात इथंच निरोप घेते. नमस्कार.

साज संगीत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आजचा कार्यक्रम केंद्रित होता बासरी या वाद्यावर. संकलन आणि निवेदन होतं ऐश्वर्या ढवळीकर यांचं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीचं गीत आहे 1960 साली प्रदर्शित दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नियोजक होते शंकर जयकिशन.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
0: रजनीगंध कार्यक्रमात यानंतर ऐकूया 1964 साली प्रदर्शित दुल्हा दुल्हन या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत। संगीतकार कल्याणजी आनंदजी।

दुल्हा दुल्हन या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हसरत जयपुरी यांची शब्दरचना लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. संगीतबद्ध केले शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट आहे 1961 साली प्रदर्शित जब प्यार किसी से होता है.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं जब प्यार किसी से होता है या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया 1963 साली प्रदर्शित तेरे घर के सामने या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत नियोजक SD बर्मन, गायक लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी.

तेरे घर के सामने या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया 1976 साली प्रदर्शित चित्तचोर या चित्रपटातलं येसुदास यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं.

येसुदास यांनी गायलेलं चितचोर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.